श्रोतेहो सुप्रभात. एफ एम बँडच्या 102.9 MHz आकाशवाणीचे हे बीड केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 6 श्रावण शके 1948, 28 जुलै 2026. आमच्या सभेच्या आरंभी आपणा सर्वांचं स्वागत आहे. श्रोतेहो, सभेची सुरुवात मंगलध्वनीनं करत आहोत.

राग आसावरी आपण ऐकलात. श्रोते हो, आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आता सकाळचे 6 वाजता आहेत. हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आता काही क्षणांमध्येच प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

देवी उपासनी महाराज आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये श्री सूक्त आपण ऐकलत आणि आता गदी माडगुळ माडगुळकर यांची भूपाळी सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये संगीतकार राम कदम.

गदी माडगूळकरांची भूपाळी सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात आपण ऐकलीत. संगीत रामकदम यांनी दिलं होतं. यानंतर सुरेश वाडकर यांचा स्वर, रचना अरुणा ढेरे यांची आहे आणि संगीतकार मिलिंद जोशी.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात अरुणा ढेरे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत मिलिंद जोशी यांचं होतं. आणि यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना पंडित भीमसेन जोशी गात आहेत. संगीतकार राम फाटक.

संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना पंडित भीमसेन जोशी यांनी गायली होती आणि संगीत राम फाटक यांनी दिलं होतं. श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकत आहात. आणि आता प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांचा स्वर, मधुकर ठाकूर यांची गीतरचना, संगीत मधुकर पाठक यांनी दिलेलं आहे.

अनिल अरुण यांनी दिलं होतं. मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर साहिर लुधियानवी यांची हिंदी भक्तिरचना सोनू निगम यांच्या आवाजामध्ये आहे आणि संगीत यन दत्ता यांनी दिलेलं आहे.

सोनू निगम यांच्या आवाजामध्ये साहिर लुधियानवी यांची हिंदी भक्ती रचना आपण ऐकलीत. संगीत यन दत्ता यांनी दिलं होतं. आणि आता मंगल प्रभात या कार्यक्रमामध्ये शेवटी देशभक्तीपर गीतरचना आनंदराव टेकाडे यांची आहे, स्वर समूह स्वरामध्ये.

0: समूह स्वरामध्ये आनंदराव टेकाडे यांची देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत. आणि याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 6:40 झालेले आहेत. कृषीवाणी. आजच्या कृषीवाणीमध्ये पिकासाठी झिंक अन्नद्रव्याची गरज याविषयीची संकलित माहिती, संकलन आणि निवेदन कल्याण शेळके यांचं आहे.
1: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, वनस्पतींना झिंक अन्नद्रव्याची गरज कमी असते, पण ते महत्त्वाच्या क्रिया पार पाडते. झिंक कमतरतेमुळे पाने करपतात, पानगळ होते, फुले कमी प्रमाणात येतात, फळांचा आकार लहान राहतो, फळे अपरिपक्व राहतात. झिंक कमतरतेमुळे मानवामध्ये फ्ल्यू, सर्दी आणि संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता अधिक असते. हे लक्षात घेऊन पिकांना पुरेशा प्रमाणात झिंक पुरवठा करणे आवश्यक आहे. मानवाने पशुपक्ष्यांच्या वाढीसाठी वेगवेगळे खनिज पदार्थ तसेच जीवनसत्वाची गरज असते. वनस्पतीच्या उत्पादनावर मानव तसेच पशुपक्ष्यांचे जीवन आहे. माती आणि पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता वाढत आहे. आपल्या देशातील जमिनीत झिंक, बोरॉन आणि लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसून येते. वनस्पती, प्राणी आणि मानवी विकासासाठी झिंक एक सूक्ष्म अन्नद्रव्य आवश्यक असते. झिंक अन्नद्रव्यांची गरज कमी असते, पण ते महत्त्वाच्या क्रिया पार पाडते. जैविक क्रियासाठी उदाहरणामध्ये जैविक संरचनात्मक अखंडता राखणे, प्रथिने उत्पादन आणि जनुकीय अभिक्रियेसाठी आवश्यक असते. झिंक हे पीक वाढीच्या कार्यासाठी महत्त्वाचे असते. एकूण प्रथिनापैकी जवळपास 10% प्रथिने झिंकयुक्त असतात. झिंक उपलब्धता पुरेशी नसल्यास शारीरिक आणि विकासात्मक प्रक्रिया वेगाने बिघडतात. यामुळे रोगप्रतिकारक प्रणाली कमकुवत होते, योग्य प्रकारे मेंदूचे कार्य होत नाही, मानव आणि पशुपक्ष्यामध्ये आरोग्यविषयक गुंतागुंत निर्माण होते. अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार झिंक हे जमिनीतील सर्वात कमी असलेले सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. जवळपास 50% जमिनीमध्ये झिंक कमतरता असल्यामुळे विकसनशील देशात जेथे तृणधान्य लागवड मोठ्या प्रमाणात आहे, तिथे झिंक कमतरतेमुळे पीक उत्पादन आणि मानवामध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. झिंक कमतरतेमुळे अतिसार, टायफॉइड, मलेरिया, गोवर आणि न्यूमोनियामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. कोरोना साथीच्या काळात मानवामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी झिंक महत्त्वाचे ठरले आहे. झिंक कमतरतेमुळे फ्ल्यू, सर्दी आणि संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता अधिक असते. पुरुषांच्या शरीरात 2 ते 3 ग्रॅम झिंक असते. हे प्रमाण राखण्यासाठी 15 मिलीग्रॅमपर्यंत झिंक आहारात असणे आवश्यक आहे. मानवाची झिंक अन्नद्रव्यांची गरज भागवण्यासाठी पिकांना झिंक पुरेशा प्रमाणात देणे आवश्यक आहे. झिंक पुरेशा प्रमाणात दिल्यामुळे पिकांची वाढ उत्तम होऊन उत्पादन आणि गुणवत्ता चांगली होते. झिंक कमतरतेची कारणे अशी आहेत: हलक्या सेंद्रिय पदार्थ कमी असलेली जमीन, चुनखडी आणि अल्कधर्मी जमीन, क्षारपट जमीन

0: तशीच पाणथळ जमीन, तृणधान्य, ऊस लागवड असलेली जमीन आणि जास्त स्फुरदयुक्त जमिनी. झिंकाचे पिकामधील कार्य असे आहे. ऑक्झिन्स निर्मितीमुळे झिंक हे महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. इंडॉल ॲसिटिक ॲसिडच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे आहे. यामुळे पिकाची शेंड्याची वाढ जोमदार होण्यास मदत होते. प्रथिनांच्या निर्मितीसाठी गरजेच्या एन्झाईम्सची निर्मिती पिकामध्ये शर्करेच्या वापरासाठी गरजेची आहे. पिकामध्ये स्टार्च निर्मिती आणि मुळांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. बियाणे खोडाच्या पक्वतेवर परिणाम करते. हरितलवक आणि कर्बोदकांच्या निर्मितीत सहभाग. पेशीमधील योग्य प्रमाणातील झिंकमुळे पीक कमी तापमानात तग धरते. झिंक कमतरतेची लक्षणे अशी आहेत. पानात हरितद्रव्यांचा अभाव दिसतो. जुन्या पानांच्या शिरामधील भाग पिवळा पडतो. पानावर तांबूस तपकिरी ठिपके दिसतात. प्रामुख्याने भातामध्ये हा परिणाम दिसतो.
1: कृषीवाणीमध्ये पिकांसाठी झिंक अन्नद्रव्याची गरज या विषयीची संकलित माहिती आपण ऐकलीत. संकलन आणि निवेदन कल्याण शेळके यांचं होतं. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. पोटविकारांच्या विषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत पोटविकार तज्ज्ञ आणि जनरल सर्जन डॉक्टर सोपान चौगुले. सर नमस्कार.
2: नमस्ते.
1: सर, सुरुवातीला आम्हाला सांगा, पोटविकार म्हणजे नेमकं काय?
2: पोटासंदर्भातल्या ज्या तक्रारी आहेत, जसे की आपण पोट दुखणे म्हणतो, भुकेविषयी असेल, उलटी असेल, संडासच्या तक्रारी असतील, असे ज्या काही सर्व तक्रारी आहेत त्यांना आपण ते पोटविकार असं म्हणतो.
1: पोटविकारांच्यामध्ये कुठल्या कुठल्या आजारांचा समावेश होतो?
2: पोटविकारामध्ये तोंडापासून ते अगदी अन्ननलिका, त्याच्यानंतर जठर, त्याच्यानंतर लिव्हर, पॅनक्रिया, स्वादुपिंड म्हणतो आपण, प्लीहा, छोटं आंतरडं, नंतर मोठं आंतरडं आणि आंत्रपुच्छ, त्यातला शेवटचा भाग, अशा या सर्व गोष्टींचा या पोटविकाराच्या ह्या अवयवामध्ये समावेश आहे.
1: आजकाल आपल्याला पाहण्यात येणारे किंवा ज्यांचं प्रमाण खूप आहे असे पोटविकार कुठले आपण सांगू शकाल काय?
2: सध्याचं म्हटलं तर गॅस्ट्रायटिस किंवा पित्त म्हणतो, पित्ताचं खूप प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यानंतर भूक मंदावणं वाढलेलं आहे, पोटावरची चरबी जाड होणं, बाकीचे बरेच आहेत, पॅनक्रिया आहेत, लिव्हरचे काही आजार वाढलेले आहेत आणि अलीकडं या जीवनशैलीमुळं कॅन्सरसारखं प्रमाणही हळूहळू वाढत चाललेलं आहे. असे हे अनेक विकार त्याच्यामध्ये येतात.
1: पित्त होण्याचं नेमकं कारण काय असतं?
2: आपले खाणेपिण्याच्या सवयी, त्याच्यामध्ये तिखट, तेलकट, मसालेदार असं खाण्याचं प्रमाण आणि याचबरोबर वेळी अवेळी खाणं ह्याची त्याच्यामध्ये भर पडते आणि त्याचप्रमाणे आपला सध्याचा जो कामाचा स्ट्रेस असेल, कौटुंबिक स्ट्रेस असेल, सोशल स्ट्रेस असेल, परत जागरण असेल, याच्यामुळं पित्त वाढण्यासाठी ह्या सर्व गोष्टींची त्याला मदत होते. आणि मग काही आजारही आहेत की ज्याच्यामुळं आणि पित्त वाढतं, पोटातील काही आजार असतील त्या अनुषंगाने, पित्ताचे खडे असतील, पॅनक्रियाचा काही त्रास असेल आणि अल्कोहोलसारखे व्यसनं, तंबाखूसारखं व्यसन, याची त्याच्यामध्ये भर पडत असते आणि त्याच्यामुळे हे पित्त वाढतं.
1: ज्या वेळेला शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण वाढतं त्यावेळेला एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचे त्रास होऊ शकतात?
2: तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अगदी थोडंसं पोट दुखण्यापासून, जळजळण्यापासून अशी सुरुवात बऱ्याच वेळा होते आणि मग वेळी अवेळी दुखणं आणि ते त्याचं प्रमाण जर वाढलं तर त्याच्या अनेक ठिकाणी थोडंसं डोकं दुखणं, तुम्हाला बरं न वाटणं अशा गोष्टी होतात आणि काही वेळेला जर खाण्यापिण्यामध्ये आणखी त्या पित्त वाढीला कारणीभूत असतील तर आणखीन मग जेवणा अगोदरी काही वेळेला दुखतं, जेवणानंतरही काही वेळेला दुखतं, अशी लक्षणं ह्या पित्ताची दिसून यायला लागतात.
1: अलीकडं बऱ्याच वेळेला ऐकायला येतं की पित्ताशयाची पिशवी काढली, तर हे होण्याचं कारण काय असतं?
2: पित्ताची पिशवी

0: काढली त्याला, कारण हे खरं तर हे पित्त्याऐवजी ते पित्त म्हणजे गॉल बॅडर आम्ही म्हणतो, त्याच्यामधलं जे पित्त आहे तर ते पित्ताचे खडे झाल्यानंतर किंवा त्याच्यामध्ये त्या पिशवीमध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर त्याला जर काहीतरी त्रास चालू असेल आणि त्या त्रासामुळे ते खडे काही वेळेला मोठे होतात किंवा ते त्या पित्ताच्या नलिकेमध्ये येऊन अडकतात, अशा वेळी मग तो निर्णय घ्यावा लागतो. नाहीतर त्याच्यामध्ये रिपीटेड इन्फेक्शन होणं, पित्ताच्या पिशवीला पुढं खूप इन्फेक्शन होऊन काहीतरी पित्ताच्या पिशवीचं गँग्रीन होणं, अशा गोष्टी काही वेळा होऊ शकतात आणि त्यानं मग जीवाला काही जणांच्या धोका निर्माण एखाद्याचा होतो. पित्त नलिकेमध्ये जे खडे आहेत ते काढून मग हे पिशवी काढावी लागते.
1: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संदर्भात काम करताना आव्हानात्मक गोष्टी आपल्याला कोणत्या वाटतात?
2: सगळ्यात शेतीचं एक आव्हान एक मोठं आहे, कारण जास्त पाऊस पडला किंवा दुष्काळ झाला तरी शेती अन्नाशिवाय कोणी जगू शकणार नाही, एक आहे. दुसरं म्हणजे की हा पाऊस अवकाळी म्हणतात. पूर्वी अवकाळी नसायचा, पूर्वी माहित असायचा शाळा मे
1: महिन्याच्या
2: हे 5 जून सुद्धा त्यावर निवडलेले भारतात सुद्धा. तर पाऊस जर पडला नाही तर काही, या गेल्या वेळी पाहिलं पूर आले, पूर संपल्यानंतर काही ठिकाणी दुष्काळ पडला. शेतकऱ्याला ज्यादा पाऊस पडून पीक लावायच्या वेळी पाऊस नाही आणि काढणीच्या वेळी पाऊस आला तर दोन्ही वेळी नुकसान होणार. तर ते अन्नधान्य कमी होईल शक्यता. दुसरं पाण्याचं दुर्भिक्ष होणार, कारण पाऊस नसला उन्हाळ्यात आता जसं हे तापमान वाढलं तर बाष्पीभवन फार जोरात होतंय.
1: बरोबर.
2: आणखी तेही फायद्याचं नाही, तो एक भाग झाला. दुसरं आरोग्य. हा, आता इबोला म्हणून एक काहीतरी परत आजार यायला लागलेला आहे. तसेच त्यांनी दिलंय की पावसाळ्यातले आजार वाढतील, कारण पाऊस असेल आणि टेम्परेचर जास्त असेल, तुम्ही दमटपणा असेल. मुंबईवर समुद्र किनारी बघा, घाम सारखा येतोय, पाऊस पडतो उन्हाळा, त्यात रोग जंतू फार वेगाने वाढतात आणि साथीच्या आजारांची रिपिटेशन वाढणार. आपण एक तडाखा फक्त ह्याच्यात पाहिलेला आहे कोरोनामध्ये, पण तशी वारंवार वाढत जाणार. आता आजारांच्या ह्या सगळ्या लसी उपलब्ध व्हायला लागल्या, जेवढे आजार आहेत तर ते आता यायला लागले. बिचारे सगळ्यांनाच आजारात लस घेता येणार नाही, ज्यांना मिळणार त्यांना त्या आजारांना तोंड दिलं पाहिजे. ते मोठं आहे. म्हणजे अन्नाची अडचण, पाणी स्वच्छ नाही मिळालं तरी रोगराईची शक्यता आहे.
1: बरोबर.
2: आणि तिसरा
1: स्वच्छ हवा,
2: हवा नाही ते महत्वाचं आहे,
1: कारण वृक्षतोड आपण एका बाजूला करतोय, विकास साधता साधता पुन्हा तोच प्रश्न येतो की वृक्षतोड होतीये,
2: त्यामुळे
1: स्वच्छ शुद्ध हवा, वातावरण,
2: मूलभूत जे पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष आपण करतोय आणि एक भ्रामक अशा विकासाच्या ह्याच्या मागे लागलोय.
1: म्हणजे ही आव्हानं नक्कीच आपल्या समोर आहेत आणि भविष्य काळासाठी तर नक्कीच
2: आव्हानं आहेत, ती वाढत चाललेली
1: आहे.
2: ज्यावेळी धोक्याचे संदेश दिले त्यावेळी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. हे आज नाही, म्हणजे बघा 35 वर्ष चालू आहे त्याच्यात आणि आता परिस्थितीत म्हणजे जो ग्राफ काढला तो सरळ
1: आणखी
2: प्रचंड वाढ झालेली आहे, आपण दुर्लक्ष केलं.
1: आणि ही आव्हानं पेलण्यासाठी म्हणू किंवा दूर करण्यासाठी खरं तर आपण आतापासून तरी किमान जागं होणं गरजेचं
2: आहे
1: आणि प्रयत्न करणं. औद्योगिक क्रांती जशी झाली तेव्हा हा पर्यावरणाचा ऱ्हास म्हणूया किंवा एक बदल होत गेले सगळे पर्यावरणातले, तर औद्योगिकीकरण आणि पर्यावरण यामध्ये समतोल आपल्याला कसा साधता येईल
2: याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काही संघटना आहेत, काही व्यक्ती आहेत. म्हणजे जसं सांडपाण्याचा पुनर्वापर करायचा, झिरो इमिशन, म्हणजे बाहेर

0: कुठलाही विषारी वायू तुमच्या जाण्याचा येणार नाही. आपण अधिकार ज्यावेळी सांगतो आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पडत नाही.
1: बरोबर.
0: आपण भारताच्या कॉन्स्टिट्युशनची दरवेळी चर्चा करतो जोरात दोन्ही बाजूनी, पण एक विसरतो की भारताच्या कॉन्स्टिट्युशन मध्ये पर्यावरण रक्षण करणं ही नैतिक जबाबदारी बंधनकारक आहे प्रत्येक नागरिकाची. आम्ही कधी विचार केलाय काय? कधी नाही. आपल्याला काही दिवस येतात. मी एक तुम्हाला शेवटचं उदाहरण देतो. पर्यावरणासाठी ही रचना आहे ती मजबूत पाहिजे, योग्य पाहिजे. नुसत्या जाहिराती पाहून की आम्ही फोटो काढून झाड लावल्याचे पर्यावरण बदल होणार नाही. ठोस काहीतरी झालं पाहिजे. कसं आहे, औद्योगिकरण पाहिजे. तर औद्योगिकरण आता कसं असतं, कोणासाठी करतोय? नोकऱ्या देण्यासाठी. नोकऱ्यांसाठी उद्योग नकोय. उद्योगातून जे चाक पाहिजे सगळ्यांना मिळालं पाहिजे.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. तेव्हा आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्या. आणि आता प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे 6:55 झालेले आहेत. कार्यक्रमांची रूपरेषा ऐकण्यापूर्वी जाहिरात संदेश.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
3: सचिन ज्वेलर्स, नातं सोनेरी नातं विश्वासाचं. अहो, खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण. तेव्हा साजरे करा अनमोल क्षण. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून. खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा. ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख. सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड.
4: PM जय. अब गरीबों की जय बन गई.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: अहो अहो काय होतंय तुम्हाला, तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
3: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया।
4: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत।
5: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर,
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर।
6: जाहिरात संदेश आपण ऐकलेत आणि आता कार्यक्रमांची रूपरेषा। श्रोते हो, या रूपरेषेनंतर सकाळी 7 वाजता नमस्कार बीड हा कार्यक्रम, 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमाची वेळ

सकाळी 7:40 असेल. 8 समाचार प्रभात हे हिंदीतलं बातमीपत्र आणि त्यानंतर इंग्रजीतलं बातमीपत्र मॉर्निंग न्यूज 8:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. राष्ट्रीय मराठी बातम्या सकाळी 8:30 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. लोकसंगीताच्या कार्यक्रमाचा आस्वाद सकाळी 8:40 घेता येईल आपल्याला. श्रोते हो, 9 विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10 हॅलो गीतमाला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकू शकाल. निवेदन रणजित बागलाणे यांचं आहे आणि सादर करते योगीराज बच्चे. सकाळी 10:30 आरोग्य मंत्र हा आरोग्यविषयक कार्यक्रम. आज या कार्यक्रमामध्ये अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनील गायकवाड यांची रणजित बागलाणे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादर करते असतील योगीराज बच्चे. 11 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. 11:45 मिश्र संगीत आणि दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. ही होती आमच्या कार्यक्रमांवर एक नजर. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7 प्रसारित करीत आहोत नमस्कार बीड हा कार्यक्रम.

नमस्कार बीड, आकाशवाणी बीड केंद्राच्या नमस्कार बीड या कार्यक्रमात मी रणजित बागलाने आपलं स्वागत करतो. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. बीड जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. एका दिवसात तब्बल 28,309 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ. दिवंगत लोकनेते अजितदादा पवार स्मृती व्याख्यानमालेचे आज बीडमध्ये पत्रकार संघाच्या वतीने आयोजन, विविध मान्यवरांची उपस्थिती आणि बीड जिल्ह्यातील उदंड वडगाव येथील प्रगतशील शेतकऱ्यांच्या नाविन्यपूर्ण शेतीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी. आधुनिक शेतीचा आदर्श घेण्याचे आवाहन. आता सविस्तर बातम्या. बीड जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. गेवराई आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या शिबिरांमधून एका दिवसात 28,309 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात आला. शिबिरात सातबारा दुरुस्ती, अतिक्रमण नियमितीकरण, घरकुल, महिला शेतकरी दर्जा प्रमाणपत्र, गावठाण जमिनीचे स्वामित्व हक्क, तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या अभियानातून नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्यानं समाधान व्यक्त करण्यात आलं आहे. बीड शहरातील SM गर्गे सभागृह येथे आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं दिवंगत लोकनेते अजितदादा पवार स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. या व्याख्यानमालेत सामाजिक, शैक्षणिक आणि लोकहिताच्या विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने होणार असून पत्रकार, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. बीड जिल्ह्यातील उदंड वडगाव येथील प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतीची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं डाळिंब, टोमॅटो, मिरची आणि सोयाबीनची लागवड तसेच शेततळ्याच्या माध्यमातून जलसंधारणाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. या नाविन्यपूर्ण शेती पद्धतींचं जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक करत इतर शेतकऱ्यांनीही आधुनिक आणि शाश्वत शेतीचा आदर्श घ्यावा असं आवाहन केलं. संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांनीही गौरविण्यात आलं आहे. आणि आता आजचे दिनविशेष. आज 28 जुलै. आजच्याच दिवशी म्हणजे 1914 साली पहिल्या महायुद्धाची सुरुवात. ऑस्ट्रिया हंगेरीनं सर्बिया विरुद्ध युद्ध घोषित केलं. आजच्याच दिवशी म्हणजे 2022 साली चेन्नई इथं 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत

याचं उद्घाटन झालं. आणि आता आजचा सुविचार, यश मिळवण्यासाठी ध्येय निश्चित करा, त्यावर विश्वास ठेवा आणि सातत्यानं प्रयत्न करत राहा. याच संदेशासह आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. मी रणजित बागलाने आपली रजा घेतो. नमस्कार. लेखन सौजन्य नितीन क्षीरसागर, पत्रकार बीड, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे.

0: ऐकलात? या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. ऐकूयात जाहिरात संदेश.
1: श्री ज्ञानदेव लिंबाजी तांबारे समाज कार्य MSW महाविद्यालय तागडगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड इथं प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर सर्व शिष्यवृत्ती सुविधा लागू. मोबाईल 99 22 63 54 32 आणि 97 67 09 09 27.
0: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, आता ऐकूयात एक निवेदन.
2: श्रोते हो, ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.
0: निवेदन आपण ऐकलं. श्रोतेहो, सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: अंगणातल्या चिमुरड्या पाखरांना हवा असतं एक मायेचं छप्पर, जिथं पुस्तकाच्या ओझ्याविना सुखाचा मिळेल क्षण सुंदर. कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत खेळघर परिवार या संस्थेच्या संचालिका डॉक्टर सौ जुईताई कुलकर्णी आणि सौ मेधाताई कुलकर्णी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीच्या विधेयकावर आज संसदेत चर्चा। प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्याला 335 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता मंजूर। यंदाचा श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्कार परभणीचे डॉ पवन चांडक यांना जाहीर। राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी, 2 सुवर्णांसह एकूण 10 पदकांची कमाई। आणि राज्यात पुढचे 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीच्या सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 वर आज लोकसभेत चर्चा होणार आहे। अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज या विधेयकावर चर्चा करण्याची सहमती दर्शवल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे। या सुधारणा विधेयकात अशा प्रकरणांचा जलद तपास, विशेष जलदगती न्यायालयात सुनावणी आणि कठोर शिक्षेच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत। दरम्यान विरोधकांच्या गदारोळातच सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी मांडलं। या विधेयकावरच्या चर्चेसाठी 6 तासांचा कालावधी राखून ठेवला असून आवश्यकता पडल्यास अधिक वेळ देऊ, असं बिर्ला यांनी सांगितलं। नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातले FIR मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी काल दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली, त्यामुळे 4 वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। राज्य शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक गट ब भरती परीक्षेबाबत सामाजिक संपर्क माध्यमावरून प्रसारित झालेल्या पेपरफुटीच्या दाव्याची राज्य लोकसेवा आयोगानं दखल घेतली आहे। या प्रकरणाची सखोल पडताळणी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली। टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्रा इथल्या सोनू कुमार या आरोपीनं काल भिवंडी न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं। न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 15 पोहोचली आहे। या आंतरराज्यीय रॅकेटशी संबंधित इतर आरोपींच्या भूमिकेबाबतही पोलीस सखोल तपास करत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे। प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यासाठी 335 कोटी रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। या निधीतून सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, सेंद्रीय शेती, जमिनीचं आरोग्य व्यवस्थापन तसंच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विविध प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या 9 गावांसह पैठणमध्ये वसुंधरा हा सर्वसमावेशक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचा सामाजिक उत्तरदायित्व निधी, राज्य शासन आणि समूह सहभाग अशा योगदानातून हा उपक्रम राबवला जाणार आहे। यासंदर्भात नुकताच 22 जुलै रोजी सामंजस्य करार करण्यात आला। वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे विभागीय व्यवस्थापक श्याम पडुळकर यांनी काल ही माहिती दिली। या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील पाणीटंचाई दूर करून कृषी क्षेत्राला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। यंदाचा श्याम देशपांडे स्मृती ग्रंथसखा पुरस्कार परभणी इथले डॉ पवन चांडक यांना जाहीर झाला आहे। वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेले

0: श्याम देशपांडे यांच्या स्मरणार्थ छत्रपती संभाजीनगर इथल्या संडे क्लब आणि देशपांडे परिवाराच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो। 11,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। येत्या 9 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरच्या स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेच्या सभागृहात या पुरस्काराचं समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार आहे।
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
0: बीड जिल्हा परिषदेची विद्यार्थिनी अनुजा हावळे हिनं भारत टॅलेंट सर्च BTS परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे। सातारा इथं जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या अनुजाची भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो इथं शैक्षणिक संशोधन तसंच विविध प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी निवड झाली आहे। या भेटीत तिला अंतराळ संशोधन आणि विज्ञान क्षेत्रातल्या विविध उपक्रमांची माहिती घेण्याची संधी मिळणार आहे। राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय झाला असला तरी परभणी जिल्ह्यात मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। आतापर्यंत सरासरीच्या 88 मिलीमीटर इतकाच पाऊस झाला असून 4,25,000 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत। याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर।
2: सध्या 2 दिवसापासून हलक्या पावसाच्या सरी पडत आहेत, मात्र विहीर आणि बोरवेलच्या पाणी पातळीत घट झाल्याने पिकांना पाणी उपलब्ध होत नाही। दमदार पाऊस नसल्याने अंतर्गत शेतीची मशागतीची कामे खोळंबली आहेत, तर काही ठिकाणी सोयाबीन पिकाची वाढ थांबली आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीने दुबार पेरणीची वेळ पडल्यास दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे। सरासरीच्या तुलनेत पाऊस खूपच कमी असल्यामुळे येणाऱ्या काळासाठी तरी जिल्ह्यात दमदार पावसाची आवश्यकता आहे। आकाशवाणी बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी।
0: राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्हा रुग्णालयात झालेल्या विशेष हृदयरोग तपासणी शिबिरात 109 बालकांची 2D इको तपासणी करण्यात आली। यापैकी जन्मजात हृदयविकारानं ग्रस्त 17 बालकांना काल ठाण्याच्या किम्स हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आलं। अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या मागणीसाठी मातंग समाजाच्या वतीनं लातूर इथं काल मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात राज्यभरातून आलेल्या शेकडो महिला पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानांतर्गत काल धाराशिव इथं व्हिजन धाराशिव 2030 आपला जीव धाराशिव या अभियानाचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला। जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी एकजुटीनं काम करण्याचं आवाहन गोरे यांनी यावेळी केलं। नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागानं कारवाई करत 6 बियाणे उत्पादक कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले। या बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते, यात काही नमुने अप्रमाणित आढळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। तुळजापूर इथं आज छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान अंतर्गत समाधान आणि महाआरोग्य शिबिर होत आहे। नळदुर्ग रस्त्यावरील वंश मंगल कार्यालयात आयोजित या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। नांदेड जिल्ह्यात येत्या 1 ऑगस्ट रोजी नशामुक्त युवा विकसित भारत हे राष्ट्रीय अभियान राबवलं जाणार आहे। शहरातल्या यशवंतराव महाविद्यालयात या अंतर्गत जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा घेतली जाणार आहे। चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या ईशा सिंह हिनं 25 मीटर पिस्तूल स्पर्धेचं सुवर्ण पदक पटकावलं, तर याच स्पर्धेत मनू भाकर हिनं कांस्य पदक जिंकलं। या यशाबद्दल दोघी नेमबाजांचं अभिनंदन करण्यात येत आहे। ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा शॉटपुट अर्थात गोळाफेकमध्ये महिलांच्या F57 स्पर्धेत भारताच्या शर्मिला धनकरनं सुवर्ण पदक पटकावलं। या स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे। उंच उडी प्रकारात सर्वेश कुमारनं रौप्यपदक जिंकलं। याशिवाय भारोत्तोलनात वल्लुरी अजया बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनीही रौप्यपदकाची कमाई केली। भारोत्तोलनातच बिंदिया राणी देवी हिनं 58 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकलं। आता या स्पर्धेत 2 सुवर्ण 5 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 10 पदकं भारतानं मिळवली आहेत। दरम्यान जलतरणमध्ये स्वातिक पाटील आणि साजन प्रकाश यांनी अंतिम फेरी गाठली। अॅथलेटिक्समध्ये मुरली श्रीशंकर यानं लांबुडीत तर तेजस शिरसे यानं अडथळा शर्यतीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे। अहिल्यानगर तसंच नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पैठणच्या जायकवाडी

0: पाण्याची मोठी आवक झाली आहे। सध्या नाशिक जिल्ह्यातल्या विविध धरणातून गोदावरी नदीपात्रात सोडलेलं पाणी नांदूर मधमेश्वर मार्गे 46,000 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं जायकवाडी धरणाकडे झेपावत आहे। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 61% पोहोचला आहे। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असून धरण जवळजवळ 94% भरलं आहे। नांदेड जिल्ह्यातल्या 6 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली। मुखेड तालुक्यात मुखेड आणि चांडोळा, कंधार तालुक्यातल्या पेठ, वडज आणि बारूळ तर देगलूर तालुक्यातल्या देगलूर आणि खानापूर या महसूल मंडळात 65 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला। हवामान। मराठवाड्यासह राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांना पुढचे 4 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबई वेधशाळेनं दिला आहे। मराठवाड्यात बीड, धाराशिव आणि लातूर वगळता इतर जिल्ह्यांना आज येलो अलर्ट तर विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीच्या विधेयकावर आज संसदेत चर्चा। प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्याला 335 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता मंजूर आणि राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।
1: FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे। सकाळचे 7:20 झालेले आहेत। ऐकूयात जाहिरात संदेश।
2: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
3: हो मग।
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852।
4: सचिन ज्वेलर्स, ना तर सोनेरी ना तर विश्वासाचं। अहो, खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण, तेव्हा साजरे करा अनमोल क्षण। सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून। खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा। ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख। सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड।
2: अहो अहो, काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
3: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा। चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया।
2: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते हे पूर्णवेळ कार्यरत आहेत।
5: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर,
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर।
4: श्री ज्ञानदेव लिंबाजी तांबारे समाज कार्य MSW महाविद्यालय तागडगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड इथं प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक पात्रता, कोणत्याही शाखेचा पदवीधर, सर्व शिष्यवृत्ती सुविधा लागू। मोबाईल 99-22-63-54-32 आणि 97-67-09-09-27।
6: श्रोतेहो, ऐकूया एक निवेदन। आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत। या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल। निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे। विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही। या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल। या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या, अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल। अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत। लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात

0: ग्रॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.
1: निवेदन आपण ऐकलं श्रोतेहो. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 उद्दिष्ट, पात्रता आणि प्रमुख वैशिष्ट्यांविषयी माहिती घेतली. आजच्या भागात या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी, लाभार्थ्यांची निवड, आवश्यक कागदपत्र शेतकऱ्यांनी घ्याव्या याची काळजी, तसंच या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. यासाठी आपल्यासोबत आहेत राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील. सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आपलं. सर, ही एक सहकार विभाग आहे हा नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी विचार करत असतो किंवा ग्रामीण अर्थव्यवस्था आहे त्याच्यावरती काम करत असतो. या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कशा पद्धतीने परिणाम होईल आपल्याला काय वाटतं?
1: कर्ज मुक्तीनंतर शेतकरी हा पुन्हा कर्ज पात्र होईल, त्यांना वेळेत नवीन पीक कर्ज मिळेल. आता म्हणल्याप्रमाणे शेतीतील गुंतवणूक वाढेल, उत्पादन वाढेल, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. ही योजना केवळ कर्ज मुक्ती नसून कृषी विकासाला बळ देणारी व्यापक उपक्रम आहे.
0: नक्कीच सर, भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं हित हे मला वाटतं की आपल्या देशासाठी एक प्रथम कर्तव्य आपण म्हणू शकतो सर. आणि खरीप हंगामाच्या दृष्टीने याचं महत्व काय आहे, काय सांगाल तुम्ही?
1: कर्ज मुक्तीनंतर पात्र शेतकरी नव्याने पीक कर्ज, मी आता सांगितलं, त्यामुळे खरीप हंगामासाठी बियाणे, खते, औषधे आणि शेतीसाठी आवश्यक भांडवल वेळेवर उपलब्ध होईल. याचा थेट फायदा शेती उत्पादनावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला निश्चितपणे होईल असं मला वाटतं.
0: नक्कीच सर, आपण सहकार क्षेत्र हे खर तर एक मोठं क्षेत्र आहे आणि सहकार क्षेत्रामधून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना, म्हणजे ही योजना तर एक महत्वाची योजना आहेच, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना. तर तुम्ही इतर योजनांबद्दल किंवा एक सहकार विभाग कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतो त्याबद्दल काय सांगा?
1: आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आपल्या पूर्वजांनी सहकारी चळवळीचे ब्रिटिशांच्या काळामध्ये बिजरवले.

0: त्यावेळेस वैकुंठभाई मेहता, पंजाबराव देशमुख, धनाजीराव गाडगीळ, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, शंकरराव मोहिते पाटील, ते स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांवर, या लोकांनी ग्रामीण भागाला आर्थिक उन्नती करायसाठी हे सहकार चळवळीची त्यावेळेस बिळ जळवली. त्याच्यामुळं महाराष्ट्राची सहकाराचा दबदबा हे केवळ महाराष्ट्रात आणि भारतात नाही तर आपल्या या सहकारी चळवळीचा दबदबा जगामध्ये आहे. आज आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये जेवढे एम्प्लॉईज आहेत त्याच्या बरोबरीने या सहकारी चळवळीमध्ये लोक काम करत.
1: बर,
0: काय कारण आहे? आज बँकामध्ये लोक आहेत, कारखान्यामध्ये आहेत, सुतगिरण्यामध्ये आहेत, पतसंस्थामध्ये आहेत, गृहनिर्माण संस्थेत आहेत, मजूर संस्थेमध्ये आहेत, दूध डेऱ्यामध्ये आहेत. आणि अजून आपल्या देशाला, देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची सरकार की देशाला आपल्याला $5 ट्रिलियन आपल्या देशाची अर्थव्यवस्था करायची.
1: बरोबर.
0: तर आपला देश हा कृषीप्रधान देश, तर आपल्या याच्यामध्येच अजून खूप स्कोप आहे. नवीन तरुणाच्या हाताला काम लागणं, महिलांना त्याच्यामध्ये अजून कामाची संधी उपलब्ध करून देणं, इतर कारखानदारीपेक्षा हाच एक शेतीचा असा व्यवसाय आहे की त्याच्यामध्ये आपल्याला खूप अजून आपल्याला काम करता येईल आणि स्कोप आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. मध्यंतरी शास्त्रज्ञानी आणि शेतकऱ्याच्या मेहनतीमुळं संकरित बियाण्याची पैदास झाली, त्याच्यामुळं क्रॉप आपलं बंपर वाढलं. तर आज 140 कोटी लोक या देशामध्ये राहतात, तर त्यांना पुरून आज आपण इतर देशामध्ये एक्सपोर्ट करतोय.
1: बरोबर.
0: हे किमया आमच्या शेतीने केलेली आहे आणि माझ्या शेतकरी राजाने केलेली. आता आपल्याला थोडा पॅटर्न बदलावा लागेल आणि आपल्याला ज्याला नैसर्गिक शेती म्हणतो आपण. मी मार्केटिंग फेडरेशनला असताना तो प्रयोग आम्ही केला होता. एक 5-7 प्रकारचे पिकं आम्ही त्याच्यामध्ये AI असं नावाचं ज्याला लायसन मिळतं केंद्राकडून, पाण्याचं तपासणी केली जाते, माती तपासणी केली जाते आणि प्रमाणीकरण 3 वर्षाला प्रमाणपत्र मिळतं.
1: 3 वर्षांनी त्यांना नैसर्गिक
0: पत्र मिळतं,
1: ऑर्गॅनिक शेतीसाठी
0: शेतीचं प्रमाणपत्र मिळतं. मोहोळची बडी ज्वारी 100 रुपये किलो आहे.
1: अच्छा.
0: पण त्या ज्वारीचं वैशिष्ट्य काय, जर ते पलीकडल्या गल्लीत जर ज्वारी भाकरी करत असली आमची गृहणी, तर इथल्या गल्लीत वास येत आहे. नवीन AIचं तंत्रज्ञान आलंय. AIचं तंत्रज्ञान एवढं शेतकऱ्याच्या हिताचं आहे. आपल्या तरुण पिढीने त्याच्यामध्ये सहभाग झाला पाहिजे, कारण मोबाईल चालवावं लागते. आपल्या सरकारने 500 कोटी रुपयाची तरतूद VSI ला केलेली आहे.
1: बरं.
0: त्याची किंमत असेल 30,000 रुपये त्या मशीनची. मग काही कारखाना देतोय, VSI काही देतोय, शेतकऱ्याला 20,000 पर्यंत बसते. तर त्याचा रेंज आहे 2 किलोमीटर. इथे मशीन बसवलं तर 2 किलोमीटर रेंज तो काम करतोय. मग आपल्याला शेती करत असताना माती परीक्षण करतो. माती परीक्षण करत असताना ते माती घ्यावं लागतं प्रत्येकावर आतली 5 ठिकाणची. मग जेवढे शेती आहे त्या सगळ्याची माती घ्यावं लागते, चिठ्ठ्या टाकाव्या लागतात. मग लॅब जिथं आहे तिथं जावं लागतंय आणि मग पुन्हा तपासून यावं लागतं. हे मशीन बसवली की तुम्हाला ह्या वावरात नायट्रोजन किती आहे, पोटॅश किती आहे आणि पलाश किती आहे हे सांगते.
1: बरं.
0: आणि मग तुम्ही पीक कोणतं घेणार, भाजीपाला घेणार का ऊस घेणार आहात का कापूस घेणार आहात का सोयाबीन घेणार, त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते AI मार्गदर्शन करत.
1: तर नैसर्गिक शेती कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी करावी किंवा जर आतापर्यंत केली नसेल आणि सुरू करायची असेल तर काय करावं?
0: एकदम खताच्या मात्रा कमी करून जमणार नाही, कारण त्याला सवय लागलेली आहे खत जायची.
1: बरोबर.
0: नायट्रोजनची भरमसाठला घालायची सवय आम्हाला, आम्हाला DAP जास्त घालायची सवय. तर टप्प्याटप्प्यानं खताचा मात्रा कमी करून, हिरवळीचे खत घालणे किंवा शेणखत आपल्याला पहिल्याच्या सारख्या ट्रॅक्टर घालता येत नाहीत, कमी घेणं आणि पेरणं त्या सरीच्या माध्यमातून पेरणे, हिरोळीचे खत वापरणे, अशा प्रकारचं आपल्याला. आणि बिवड जे म्हणतो, बिवड बदलतो आमच्या ग्रामीण भागात भाषा, एक दुधल झाल्यानंतर एकदल. आता नवीन काही लोक आलेत की सारखं एकच पीक घेतलं तर जमत नाही. आपले बाप दादा खूप शास्त्राचा अभ्यास करून काम करायचे. एकदा शेंग घेतले की मग दुसऱ्या वेळेस ज्वारी घ्यायचे. अशा पद्धतीचं शेतीचं पिकाचं देखील तंत्रज्ञान आपल्याला वापर करावा.
1: बरोबर. पण मग खताची मात्रा कमी केल्यावर उत्पादन
0: कमी होईल, कमी होईल पण त्या मालाला भाव तुम्हाला जास्त भेटेल.
1: अच्छा.
0: तुम्ही माल किती काढला त्याला महत्व नाही, शेवटी तुमचं आर्थिक नियोजन जमलं पाहिजे. तुम्ही 20 क्विंटल माल काढला म्हणजे शेतीतलं तुमच्या पिकानं खाद्य खाऊन टाकलं, शेती मोकळी केली, आपल्याला शेतीचं पोत जे म्हणतो पोत तो कायम टिकला पाहिजे, पुढच्या वर्षी तो कामाला आला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि यावर्षी मर्यादित उत्पन्न असलं पाहिजे. 10 क्विंटल जर तुमचा एखादी माल झाला गहू आणि भाव जर तुम्हाला 2,000 भेटला तर पैसे तेवढेच होणार. 20 क्विंटल माल झाला आणि 1,000 रुपये भेटले म्हणजे

0: उत्पन्न जास्त काढणं आणि क्वालिटी काढणं ह्याच्यात खूप फरक आहे आणि ग्रेडिंग महत्वाचं आहे.
1: अच्छा,
0: शेतकऱ्याने ग्रेडिंगवर लक्ष दिलं पाहिजे. आडतीला माल येत असताना घरी त्याच्या चालण्या करायला पाहिजे. मी स्वतः शेतकरी आहे. आज देखील मंत्री झालं तर मला अनेक पुरस्कार भेटलेले आहेत, त्याच्यातला मी जाणकार आहे.
1: बरोबर, म्हणजे ज्याला आपण आता प्रेझेंटेशन म्हणतो हल्लीच्या भाषेमध्ये, ते खूप महत्वाचं आहे आणि कृषी क्षेत्रातही ते नक्कीच झालं पाहिजे.
0: याही क्षेत्रात तसंच आहे
1: सर. बँकांमध्ये आता नोकर भरती झालेली आहे, तर त्याच्यामध्ये काही विशेष योजना शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मुलांसाठी आहेत, तर त्याबद्दल
0: खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याच भागातले मुलाला आपल्याच जिल्ह्यामध्ये नोकरी भेट आहे, त्याच्यामुळे आपण या कायदा केला की 70% त्या जिल्ह्यातल्या मुलाला प्राधान्य दिलं नोकरीसाठी. आणि बाहेरच्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही विद्यार्थ्याने तिथे जर अर्ज केला तर 30% त्या लोकांना दिला आपण.
1: बरं,
0: त्याच्यामुळे स्थानिकच्या लोकांना नोकऱ्या मिळतात. पुन्हा सहकारामध्ये अजून एक कालपरा धोरण आलं, एक कायदा केला कालपरावे की सावकार काही गावामध्ये बघतोय आम्ही की आम्हाच्या पम्मा त्या ठिकाणी व्याज लावतात, त्याची जप्ती करतात, शेती हडप करतात, अशा आमच्याकडे तक्रारी आहेत. त्याच्यासाठी आपण बँकांनी कर्ज दिलं पाहिजे कंपल्सरी. कायदा आहे, कायदा असताना आम्ही रुलिंग केले, बिल आणले. मग तुम्ही म्हणताल आम्हाला का आणले बिल आहे, तर 10 गुंठे जर एका शेतकऱ्याला जमीन असली तर बँकेने त्याला कर्ज द्यावं.
1: अच्छा,
0: पहिले 20 गुंठे होते.
1: बरं,
0: पण आता मात्र 10 गुंठे. मग कायदा असताना तुम्ही बिल का आणलंय, तर बिल का आणलंय तर कायदा त्याला वकील कोर्टात जाण्यासाठी पैसे लागतात. 10 गुंठे जमीन असणाऱ्या माणसाला परवडत नाही वकील लावणं. त्याच्यासाठी आपण यार तालुक्याला जो असतोय तर त्याच्याकडे अर्ज करायचा आणि त्याला सक्त सूचना देण्यात की 50 ते 60 दिवसात त्याचा निकाल काढायचा आणि त्याला बँकेकडून कंपल्सर देण्यासाठी भाग पाडायचं. बँकाकडून कमी व्याजाच्या दरामध्ये कर्ज भेटू शकतंय आणि तो स्वतःच्या बाहेर उभारू शकतो.
1: एकूणच सर, पतसंस्थांच्या सक्षमीकरणासाठी आणखी काय उपक्रम आहेत किंवा कशा पद्धतीने त्यांनी
0: बँका असो की पतसंस्था असतो, ह्या सगळ्या ऑनलाईन केलेल्या आहेत. आता बँकेमध्ये तुम्हाला भविष्याच्या काळामध्ये आताही लोक बँकेत गर्दी दिसणार नाही, तुम्हाला सगळी ऑनलाईन आहे. घरामध्ये बसूनच पैसे आपण बँकेत खात्यावर टाकू शकतो, घरामध्ये बसूनच पैसे आपण काढू शकतो आणि मोबाईल मध्ये तुम्हाला तुमचं बॅलन्स किती आहे तुम्हाला कळू शकतं. म्हणजे ह्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपण सगळ्यांनीच केला पाहिजे आणि बँकेने देखील तशा प्रकारचा केलेला आहे, त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो.
1: सर, महाराष्ट्राला सहकार चळवळीची खूप मोठी परंपरा आहे, तर तुम्ही आज काय सांगाल की आजची सहकार चळवळ आणि महाराष्ट्र याबद्दल काय सांगाल?
0: अजूनही आपल्याला ग्रामीण भागामध्ये जे पॅकच्या माध्यमातून आमचे गृहमंत्री सहकार खातं निर्माण केलं केंद्रामध्ये, काही ठिकाणी कोल्हापूर भागात पश्चिम महाराष्ट्रात आहे सोसायटी पॅक. ह्या एक सोसायटी श्रीराम नावाची बावड्यामध्ये आहे, मी स्वतः बघितलंय. तर आपल्या संसारामध्ये जन्मल्यापासून मरेपर्यंत ज्या गोष्टी लागतात त्या त्या सोसायटीत उपलब्ध आहेत.
1: अच्छा,
0: म्हणजे कापड आहे, धान्य आहे, पेट्रोल आहे, दूध आहे, मेडिसिन आहे आणि शेवटी गावातला सभासद शेतकरी जर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याचं जे लागते ना कफन ते देखील सोसायटी पुरवते. चांगले जर लोक झाले या क्षेत्रामध्ये आणि चांगले आणले पाहिजेत आणि चांगले टिकवले पाहिजेत, सोसायटी किंवा बँक हा विकासाचा अड्डा झाला पाहिजे आणि राजकारण विरहित काम झालं पाहिजे.
1: आणि महाराष्ट्रात आज आपण बघतो की अनेक शेतकरी बंधू भगिनी आहेत, त्या सगळ्यांना आपण माननीय सहकार मंत्री म्हणून काय आवाहन कराल, काय सांगाल?
0: या निमित्तानं राज्यातल्या जनतेला शासनाचा एक घटक मंत्री म्हणून राज्य शासन शेतकऱ्याच्या हितासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार बँक खात्याशी संलग्न करावे, आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे आणि शासन व बँकांनी दिलेल्या सूचनांनुसार आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. कोणत्याही अफेवर विश्वास न ठेवता केवळ माहितीलाच प्राधान्य द्यावे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शेतकरी कर्जमुक्ती ही योजना केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्याच्या आत्मविश्वास वाढवणारी, आर्थिक शिस्तीचा प्रोत्साहन देणारी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी देणारी योजना आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार आहे.
1: सर, आजच्या भागामध्ये आपण या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील सर्व महत्वाच्या बाबी अतिशय सविस्तरपणे स्पष्ट केल्या, त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनातील अनेक शंका दूर होण्यास निश्चितच मदत होईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही केवळ कर्जमाफीची योजना नसून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य

नवसंजीवनी आणि आत्मविश्वास देणारा महत्वपूर्ण उपक्रम आहे. आज दिलखुलास कार्यक्रमात सहभागी होऊन शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांचे मनापासून आभार. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

एफ एम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेले आहेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाची सुरुवात सुमन कल्याणपूर यांच्या स्वराने, राम मोरे यांची गीतरचना, दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेली आहे.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं राममोरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दशरथ पुजारी यांनी दिलेलं होतं. आणि आता

0: जाहिरात संदेश।
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852। अहो अहो, काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली?
3: हा पॅरालिसिसचा अटॅक असावा। चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया।
1: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले नेंद्रयोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत।
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर,
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर।
4: श्रोतेहो, ऐकूया एक निवेदन। आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत। या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल। निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे। विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही। या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल। या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या, अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल। अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत। लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा। मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल।
0: निवेदन आपण ऐकलत आणि आता भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये आशा भोसले यांना ऐकूयात। शांता शेळके यांची शब्दरचना, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर।

0: आशा भोसले यांना आपण ऐकलत शांता शेळके यांच्या शब्दरचनेला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलं होतं. श्रोते हो, आता ऐकूयात जाहिरात संदेश.
1: सचिन ज्वेलर्स, नातं सोनेरी नातं विश्वासाचं. अहो खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण, तेव्हा साजरे करा अनमोल क्षण. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून. खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा. ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख. सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड.

0: मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये वंदना विटणकरांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत श्रीकांत ठाकरे यांनी दिलं होतं. आणि आता एक निवेदन.
1: श्रोतेहो, ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026

0: असून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.
1: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता आहेत. सुरुवातीला समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता प्रसारित सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेणार. नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरचे खटले मागे घेण्याचा बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांचा निर्णय. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक 2026 काल केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सादर केलं. या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे. पेपरफुटीच्या प्रकरणातील दोषींना 10 वर्षांपर्यंतचा कारावास, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षेचा समावेश आहे. खटल्यांना जलद निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणे यामध्ये अनिवार्य करण्यात आलं आहे. याशिवाय पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणे आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणे अशा तरतुदीही यात केल्या आहेत. हे विधेयक सादर करताना विरोधकांनी प्रचंड गदारोळ आणि घोषणाबाजी केली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं. दरम्यान सर्व सदस्यांनी मतभेद मिटवून चर्चेत सहभागी व्हावं असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं आहे. याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही काल होऊ शकलं नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक रणनीती बैठक मंगल मिलन आज सकाळी संसद भवनात होणार आहे. आघाडीची पूर्ण एकता दर्शवण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशनादरम्यान मंगळवारी ही बैठक होत असते. परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल सहमती दर्शवली. आंदोलनादरम्यान हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या काही कुटुंबियांनी दाखल केलेली स्वतंत्र याचिकाही इतर याचिकांबरोबरच विचारात घेण्याचं काल मान्य करण्यात आलं. नीट यूजी परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधातील आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांविरुद्ध दाखल केलेले खटले आणि इतर कायदेशीर कारवाई मागे घेण्याचा निर्णय बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांनी घेतला आहे. बिहारच्या गृह विभागानं 26 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलकांविरुद्ध नोंदवण्यात आलेले सर्व FIR, फौजदारी तक्रारी आणि कारणे दाखवा नोटीसा मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करण्याचं आश्वासन दिलं आहे. या मुदतीपूर्वी दाखल केलेल्या प्रकरणांच्या संदर्भात अटक किंवा ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची त्वरित सुटका केली जाईल, तसंच त्या निश्चित वेळेपूर्वीच्या घटनांबाबत भविष्यात कोणतीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कारवाई केली जाणार नाही अशी हमीही सरकारनं दिली आहे. आसामच्या गृह आणि राजकीय विभागानंही तिथल्या आंदोलनांच्या संदर्भात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले आहेत आणि आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध राज्यातील कोणत्याही पोलीस यंत्रणेकडून कोणतीही प्रतिकूल कायदेशीर कारवाई केली जाणार नाही असं म्हटलं आहे. इनक्रेडिबल इंडिया अर्थात अतुलनीय भारत या प्रतिष्ठित ब्रँड अंतर्गत भारताला जागतिक पातळीवर पर्यटनासाठी एक पसंतीचं ठिकाण म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालयानं एअर इंडियाशी सामंजस्य करार केला आहे. केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्ली इथं या करार

करारावर स्वाक्षरी करण्यात आली. भारताची जागतिक पर्यटन क्षेत्रातील ओळख अधिक दृढ करण्यासाठी एअर इंडियाचं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विस्तृत जाळं आणि मंत्रालयाचे पर्यटन स्थळांच्या प्रचाराचे उपक्रम यांचा एकत्रित लाभ घेणे हा याचा उद्देश आहे. भारताच्या लोकशाही आणि विकासाच्या प्रवासात पंचायती राज संस्थांची भूमिका अत्यंत महत्वाची आणि केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आत्मनिर्भर पंचायत कार्यक्रम आणि समर्थ पंचायत पोर्टलचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. विकसित भारत 2047 संकल्पनेनुसार आर्थिकदृष्ट्या सक्षम तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या आणि आत्मनिर्भर पंचायतींच्या निर्मितीच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं सिंह यांनी सांगितलं. समर्थ पंचायत पोर्टलमुळे कर आकारणी, देयके आणि पंचायत महसुलाचे निरीक्षण या प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होतील असंही त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. एमव्ही ओमोर्फी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील युक्रेनचे राजदूत डॉक्टर अलेक्झांडर पॉलिश्चुक यांना पाचारण करून घेतलं. या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करतानाच मंत्रालयानं व्यापारी जहाजांवरील अशा हल्ल्यांचा कठोर शब्दात निषेध केला. अशा कृतींमुळे निरपराध नागरी खलाशांचे प्राण धोक्यात येतात, अशा कृती अस्वीकार्य आहेत आणि त्या टाळल्याच पाहिजेत असं मंत्रालयानं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आज वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले. तिथे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. ट्रम्प यांची दुसऱ्या कार्यकाळासाठी निवड झाल्यापासून या दोन्ही नेत्यांमधील ही आठवी भेट आहे. उभय नेते सर्व मुद्द्यांवर आणि प्रामुख्यानं इराणच्या मुद्द्यावर चर्चा करतील. आपली सुरक्षा निश्चित करून शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं ट्रम्प यांची भेट घेत असल्याचं नेतन्याहू यांनी नमूद केलं आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी काल बीजिंगमध्ये चीनच्या उपपरराष्ट्र मंत्री हुआ चुनयिंग यांची भेट घेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. भारत आणि चीन यांच्यातील सहकार्य दृढ करणं आणि व्यापार तसंच आर्थिक संबंधांना आणखी चालना देण्याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. भारतीय कार रेसर असलेल्या मुंबईच्या 21 आदित्य पटनायक याने गोल्ड व्हिओस चॅम्पियनशिप मलेशियाच्या तिसऱ्या फेरीतील स्पोर्टिंग क्लास जिंकून आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय कार रेसिंग विजेतेपद पटकावलं. ही स्पर्धा प्रसिद्ध सेपांग इंटरनॅशनल सर्किटवर आयोजित करण्यात आली होती. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅराशॉटपुटर शर्मिला धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. पॅरा एथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा एथलेटिक्समध्ये 20 पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के शायला हिने कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेनं रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने 2.25 मीटरची उंची पार केली, मात्र 2.28 मीटरच्या उंचीसाठी केलेले त्याचे तीनही प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या प्रकारात जमैकाच्या रोमेन बेकफोर्डनं सुवर्णपदक जिंकलं. या व्यतिरिक्त वेटलिफ्टर्स वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी 1 रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या गोळाफेक स्पर्धेत शिल्पा शैला हिनेही कांस्य पदक मिळवलं. या कामगिरीसह ग्लासगो 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची एकूण पदकांची संख्या 10 झाली असून त्यात 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. महिलांच्या 75 वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत बाय मिळाल्यामुळे भारतीय बॉक्सर लवलीना बोरगोहेनचं पदक निश्चित झालं आहे. राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित भारतीय संघानं काल पुरुष आणि महिला अशा दोन्ही सांघिक प्रकारात 3-0 अशा दमदार विजयांसह आपल्या मोहिमेची सुरुवात केली. हवामान विभागानं आज छत्तीसगड, ओडिशा, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, पंजाब, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटक किनारपट्टीवरील काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ईशान्येकडील राज्य राजस्थान, गुजरात, झारखंड, केरळ आणि गोव्यातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
शेवटी पुन्हा ठळक

0: बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेणार. नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरचे खटले मागे घेण्याचा बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांचा निर्णय. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिला सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेले आहेत. लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाची सुरुवात शांता शेळके यांच्या गीतानं, सुलोचना चव्हाण यांचा स्वर आणि गोविंद दत्त यांचं संगीत.

निहाळून बघत्यात नजर आला, ओळख नाय पाळख नाय माझी ओळख नाय पाळख नाय, हसून कुणाला मी पाहू कशी

सुलोचना चव्हाण यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत गोविंद दत्त यांचं होतं.

0: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024422959501 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024422959501 तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला
1: आणि आता कार्यक्रमात यानंतर संत नामदेव महाराजांची रचना सूर्यकांत शिंदे आणि वैशाली सामंत यांच्या आवाजातली आहे. संगीत कमलेश जाधव यांनी दिलेलं आहे.

0: सूर्यकांत शिंदे आणि वैशाली सामंत यांच्या आवाजात संत नामदेव महाराजांची रचना आपण ऐकलीत. संगीत कमलेश जाधव यांचं होतं. श्रोतेहो, लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकत आहात. आता एक निवेदन.
1: श्रोतेहो, ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.
0: निवेदन आपण ऐकलं आणि आता लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, जयवंत कुलकर्णी, संतोष नाईक आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं गीत. विलास जोगळेकर आणि संतोष नाईक यांनी संगीतबद्ध केलेलं आहे.

झाला तुमचे सामील करून मी काय याडा वंगळ हाय का आव अब तुमच्या वनिका नाग गोळ घसा हाय की मला घ्या की तुमच्या सामील करून घ्या की मला घ्या घ्या घ्या

0: जोगळेकर आणि संतोष नाईक यांचं होतं. या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 9 वाजता आहेत. विविध भारतीय राष्ट्रीय सेवेचं प्रसारण मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होणार आहे. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आता गुर्रपान्यावर न्यावर न्याऊ द्या की रहा

प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, जयवंत कुलकर्णी, संतोष नाईक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे लोकगीत आपण ऐकलं. संगीत विलास

0: तत्पूर्वी जाहिरात संदेश।
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय।
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे। तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले चाडकाल।
3: 10 लाख द्या वाचाल।
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर।
1: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले।
2: अरे
1: ठेवला
4: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे।
1: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा। जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवा।
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा।
0: आणि आता ऐकूयात फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला। निवेदन रणजित बागलाने यांचं, सादर करते योगीराज बच्चे। हॅलो गीतमाला।
7: हॅलो गीतमाला।

0: श्रोतेहो नमस्कार. हॅलो गीतमाला या फोन इन कार्यक्रमात आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हिंदी गीतांच्या रेकॉर्डिंगसाठी दर सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान आपण आम्हाला फोन करू शकता. फोन क्रमांक आहे 024-42-29-59-01. आणि मराठी गीतांच्या कार्यक्रमाकरिता शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करून आपल्या आवडीचं गीत आम्हाला कळवू शकता. श्रोतेहो, सोमवारी रेकॉर्डिंग झालेल्या फोनिनचं प्रसारण मंगळवारी सकाळी 10 वाजता आणि शुक्रवारी रेकॉर्डिंग झालेल्या फोनिनचं प्रसारण शनिवारी सकाळी 10 वाजता आपण ऐकू शकाल. श्रोत्यांना विनंती आहे की आपण जेव्हा फोन कराल त्यावेळी आपल्या आजूबाजूला गोंगाट किंवा मोठा आवाज नसेल अशी काळजी घ्या, कारण त्यामुळं आम्ही आपल्या कॉलची व्यवस्थित रेकॉर्डिंग करू शकू. तर मग चला ऐकूया हॅलो गीतमाला हा फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमातला पहिला कॉल. हॅलो गीतमाला, या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण कुठून बोलताय?
1: मी सारिका उनवणे बोलते सर, गुंडा वडगाव येथून.
0: हा, ताई काय करता आपण?
1: एलआयसीचं काम करते.
0: बर
1: सर, मी नियमित बीड आकाशवाणी केंद्र ऐकते. खूप जुनी श्रोता आहे सर मी.
0: बर बर.
1: सकाळपासून चालू असतं आमचा रेडिओ आणि आकाशवाणी आमची सगळे चांगली ऐकतात.
0: अरे वा, छान.
1: हो, आणि तुमच्या किसान वाणी या कार्यक्रमाचा खूप लाभ घेतो सर. आम्ही आवर्जून ऐकत होतो. आम्ही शेती पण करतो ना.
0: बर, शेतीसाठी त्यात काही उपयोग होत असेल त्यातली माहिती जी आहे.
1: हो सर, हो.
0: आज कार्यक्रमात कुठलं गीत ऐकणार?
1: इनामदार पिक्चर मधलं और इस दिल में क्या रखा है.
0: बर, सारी बताई ऐकूया तुमच्या आवडीचं इनामदार या चित्रपटातलं हे गीत.
1: हो सर.
0: फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
1: थँक्यू.

0: हॅलो गीतमाला, या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण कुठून बोलताय?
1: मी रमेश कांबळे बोलतो सर, फुलेनगर माळेवाडा पाथरी इथून.
0: काय म्हणता रमेश जी?
1: काय सर, कार्यक्रमामध्ये बऱ्याच दिवसाच्या नंतर मला आठवण झाली बीड केंद्राची, म्हणजे कॉल करावं.
0: बर बर बर
1: सर, कोण बोलता आपण?
0: रणजित बागलाने.
1: गाणं ऐकायचं होतं सर आपल्याला.
0: कोणतं गाणं ऐकायचंय?
1: चित्रपटाचं नाव बंदिश आहे, रंग भरे मोसम से रंग चुराके.
0: बर रमेश जी, काय करता आपण?
1: सर माझा छोटा मोठा जे आपले व्यवसाय आहे, किराणा चालवतो.
0: बर बर, पाथरीमध्ये चालवता का?
1: हा.
0: व्यवसाय कसा चाललाय?
1: काय सध्या सर जरा हेच थोडे धंदे हेच थोडे सिलेक्ट आहेत, एवढे हे नाही. तर
0: बाकी इतर व्यवसाय म्हणजे काही जोड व्यवसाय वगैरे, शेती वगैरे काही असं?
1: का शेती वगैरे नाही सर, हेच करतो. आपलं छोटं आपला किराणा आहे, आपलं थोडंफार चालतंय.
0: बर, एकमेव व्यवसाय किराणा दुकान?
1: हा, किराणा व्यवसाय चालतो.
0: बर, बाकी पावसाचं कसं वातावरण आहे पाथरीकडे?
1: पाऊस रात्री पडला बघा सर, थोडाफार झाला. काही जास्त हे नाही पाऊस, काही एवढा विशेष नाही झाला. थोडाफार झालेला आहे.
0: बर, आणि पिकाचं कसं आहे, म्हणजे लोकांनी पेरणी वगैरे केलेली आहे का?
1: विशेष पेरणी झालेली नाही सर सध्या. आता काही पावसानं कृषी विभाग सांगतो पेरण्या करू नका, थोड्या थोड्या पेरण्या गेलेल्या आहेत इकडे बी.
0: दुबार पेरणीची वेळ येऊ शकते?
1: येऊ शकते सर, बघा ना. आता हे पाऊस पडणं झाला ना, पाऊस जर पडला तर काहीतरी होईल ना.
0: बाकीचे उद्योग व्यवसाय देखील मग चांगल्या पद्धतीने चालतात?
1: सर्वच व्यवसाय चालतात सर. शेतकऱ्यांनी जर पिकवलं तर सर आप सर्व मार्केटमध्ये येतं ना, काय येणार आहे आपल्याला. आता सध्याची जर ह्या मौसमाची जर पेरणी गेली तर नंतर काहीच येत नाही ना. ह्याच्यामध्ये सर्व येते ना, तूर बाजरी आपली मटकी वगैरे येते, स्कार तीर सर्व येते ना याच्यामध्ये.
0: बरोबर आहे, चालतंय. रमेश जी फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या आवडीचं बंदिश या चित्रपटातले हे गीत.
1: ओके ओके, धन्यवाद
0: धन्यवाद.

0: हॅलो की, तुम्हाला या कार्यक्रमात स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: नमस्कार, कोण बोलताय?
1: आपला शुभचिंतक बाहुबली छत्रपती संभाजीनगर येथून संवाद करीत आहे. बंधू
0: नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे.
1: कसे आहात आपण?
0: आम्ही मजेमध्ये आहोत. आपण कसे आहात?
1: सर्व आनंद मंगल कुशल आहेत. तुमच्या मंगल कामना आणि प्रभूच्या छत्रछायेखाली जी आपण मजेत आणि आनंदात.
0: बाहुबलीजी काय म्हणता, काय करता आपण?
1: मी तर आता रिटायर आहे.
0: बर.
1: माझं वय आता 84 वर्ष चालू आहे.
0: बर.
1: आणि घरात बसून थोडस वाचन, थोडस मनन आणि फावल्या वेळात विविध केंद्राशी हितगुज आणि आपल्या आवडीची गाणी मी ऐकत असतो. बंधू
0: वा वा, खूपच छान. आज कार्यक्रमात कोणतं गीत ऐकणार?
1: तर फिल्म जाल, जुना पिक्चर आहे जाल, त्याच्यामध्ये किशोर कुमार आणि गीता दत्तजीच्या आवाजात एक गीत आहे. त्याचे बोल आहे, ते भी चुके हम दिल न दे राना दिल का. संगीतकार आर डी बर्मन आणि गीतकार आहे साधी लुधियानवी.
0: ऐकूया तुमच्या आवडीचं जाल या चित्रपटातलं हे गीत.
1: खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो
0: हॅलो की तुम्हाला या कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय?
1: मी संजय केळकर बोलतोय सर, दोडगाव चकलाहून.
0: बर, कार्यक्रमात स्वागत आहे आपलं.
1: हा, पहिल्याच वेळेस फोन लावला सर.
0: बर बर बर, अरे वा, कोणतं गीत ऐकणार आज आपण कार्यक्रमात?
1: रामचंद्र केळकर पियासे ऐसा कलियुग आएगा चित्रपट गोपी गोपी.
0: बर, गीत फार छान निवडलेत आपण.
1: हो सर.
0: बर, सुखदेवजी काय करता आपण?
1: आम्ही शेती करतो सर.
0: बर, सध्या कसं आहे मग पावसाचं वातावरण?
1: पाऊसच नाही ना आपल्याकडं.
0: बर बर बर बर, पाऊस नाही म्हटल्यानंतर पेरणी वगैरे झाली नसेल?
1: सरकी लावलेली आहे ना.
0: बर,
1: हो,
0: पण पाऊस नसल्यामुळं पीक कसं आहे?
1: पीक आता काय उगत आहे अजून, आपल्याकडे पाऊस नाही, त्याच्यावर उशिरा पेर झाली ना.
0: हा हा हा, ठीक आहे सुखदेवजी, ऐकूयात आपल्या आवडीचं हे गीत. धन्यवाद
2: भैया. आज तो हम तुम्हें एक नए जमाने की कथा सुनाएंगे.
3: अरे बाबा, किसी भी जमाने की सुनाओ, मगर सुनाओ जरूर.
4: सियावर रामचंद्र की.

0: हॅलो
1: हॅलो
0: हॅलो गीतमाला या कार्यक्रमात स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: पांडुरंग मोरे बोलतो. मुक्काम पोस्ट औरंगाबाद तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली.
0: बर पांडुरंगजी, आज कार्यक्रमात कोणतं गाणं ऐकणार?
1: द हिरो मधलं.
0: चित्रपटातले बोल.
1: एक चाबूल एक तगुल.
0: पांडुरंगजी, गाणं म्हटलं छान निवडलं आपण.
1: हो.
0: काय करता आपण?
1: कला केंद्रामध्ये काम करतो.
0: लोकनाट्य कला केंद्रामध्ये काम करता?
1: हो.
0: बर, काय काम असतं आपलं?
1: आमचं काम सोंगाड्या म्हणून आहे.
0: वा वा वा. एखादं सोंग घेऊन दाखव की मग.
1: नाही ना, सोंग म्हणजे सोंगाड्या तर त्याला सोंगाड्या नाही म्हणत.
0: हा,
1: एक कलाकाराच्या हाताखाली आम्ही काम करतो.
0: मग आपलं काम काय असतं नेमकं? एक्झॅक्ट
1: साहित्य उचलायचं. वाद्य साहित्य उचलायचं, बाजूला ठेवायचं.
0: आणि कला केंद्र कुठं चालतंय म्हटलं?
1: मी आता सध्या बारशीला.
0: बर, मग तुम्ही सध्या बारशीहून फोन केलात का?
1: हो हो, सध्या बारशीहून बोलतो. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: सर्व मित्रांना नमस्कार. तुमचे रोज सुनाते रो आकाशवाणी बीड केंद्र.

0: हॅलो आकाशवाणी गीत केंद्र का सर?
1: हॅलो आकाशवाणी गीत केंद्र, हॅलो गीतमाला हा कार्यक्रम ऐकताय आपण?
0: नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कुर्ले विठ्ठल सोनवणे बोलतो सर.
1: विठ्ठल
0: सोनवणे कुर्लेने बोलतोय.
1: सोनवणे
0: हा
1: कुर्ला तालुका जिल्हा बीड.
0: हा हा सर.
1: बर,
0: आपलं गीत ऐकायचं सर.
1: कोणतं गीत ऐकायचं आपल्याला?
0: केवकी चित्रपट टायटल सॉंग.
1: बर विठ्ठल जी, आपण काय करता?
0: सर मी ऑर्गन वाजवतो.
1: ऑर्गन वाजवता?
0: हा.
1: बर
0: हो.
1: मग याचं काही शिक्षण वगैरे घेतलं का, प्रशिक्षण वगैरे घेतलंय का आपण?
0: नाही नाही, घरी शिकलो आहे. आपल्या लग्नाचे कार्यक्रम असतात का, लग्नामध्ये ऑर्गन वाजवतो आम्ही बँड मध्ये.
1: हो हो हो.
0: हा हा.
1: म्हणजे स्वतःहून शिकलात आपण?
0: हा स्वतःहून शिकले.
1: अरे वा छान.
0: हो.
1: आज कार्यक्रमात छान गीत निवडलं.
0: हो सर.
1: मग सीझन वगैरे सध्या संपलेला असेल?
0: हा सध्या सीझन नाही ना.
1: बर, मग आता सीझन नसताना मग इतर व्यवसाय काय करता?
0: इतर व्यवसाय काय नाही, सध्या सीझन असल्यावर आम्ही ते एक जागरण वाजवायचे कार्यक्रम करतो किंवा लग्नाचे ह्याच्यात वाजवायचा.
1: वा वा वा छान.
0: हो
1: ठीक आहे विठ्ठल जी, ऐकूयात क्योंकि या चित्रपटातलं तुमच्या आवडीचं हे शीर्षक गीत.
0: हा धन्यवाद सर.
1: धन्यवाद.

श्रोते हो, या गीताबरोबरच हॅलो गीतमाला हा हिंदी गीतांवर आधारित फोन इन कार्यक्रम आपण या ठिकाणी संपवित आहोत. श्रोते हो, हिंदी गीतांवर हा कार्यक्रम आहे तेव्हा आपण चित्रपटातलंच गाणं निवडावं असं नव्हे, तर इतरही आपण गाणी या कार्यक्रमात ऐकू शकतो. त्यामध्ये देशभक्तीपर गीत असेल, त्याचबरोबर एखादं भक्तिगीत असू शकतं, एखादी कव्वाली देखील असू शकते. अशा प्रकारे आपल्या आवडीच्या हिंदी गीतांचा आस्वाद आपण घेऊ शकता. त्याकरिता आपली पसंती नक्की

0: सर्व श्रोत्यांना विनंती आहे, ज्यांच्या कॉलचा समावेश आजच्या कार्यक्रमात झाला आहे त्यांनी एक महिन्यानंतर फोन करावा, ज्यामुळे आपल्या इतरही श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. फोन क्रमांक पुन्हा एकदा 0242429959 आणि याबरोबरच मी आपला मित्र रणजित बागलाने आपला निरोप घेतो. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे.
1: हा लोकगीत मला

0: हॅलो गीतमाला हा फोनिन कार्यक्रम आपण ऐकलात. निवेदन रणजित बागलाने यांचं होतं आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 10:31 झालेले आहेत. आरोग्यमंत्र हा कार्यक्रम ऐकण्यापूर्वी जाहिरात संदेश.
1: श्री ज्ञानदेव लिंबाजी तांबारे समाज कार्य MSW महाविद्यालय तागडगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड इथं प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर. सर्व शिष्यवृत्ती सुविधा लागू. मोबाईल 99 22 63 54 32 आणि 97 67 09 09 27.
0: जाहिरात संदेशानंतर आता प्रसारित करीत आहोत आरोग्य मंत्र हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमामध्ये अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनील गायकवाड यांची रणजित बागलाने यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते योगीराज बच्चे.
2: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्य मंत्र. श्रोतेहो आरोग्य मंत्र या कार्यक्रमात आज अस्थिरोग याविषयी अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनील गायकवाड यांची रणजित बागलाने यांनी घेतलेली ही मुलाखत.
0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमधून मी रणजित बागलाने आपणा सर्वांचं आरोग्यमंत्र या आरोग्यविषयक कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. श्रोतेहो आज आपल्या स्टुडिओमधले पाहुणे आहेत अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनील गायकवाड. डॉक्टर साहेब आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे.
3: धन्यवाद सर.
0: डॉक्टर साहेब सुरुवातीलाच मी आपणास विचारू इच्छितो की अस्थिरोग म्हणजे काय.
3: अस्थिरोग म्हणजे काय असतं. हाडांशी रिलेटेड ज्या काही आजार असतात त्या संबंधित आजारांना आपण अस्थिरोग म्हणतो.
0: बर, हाडाच्या संबंधित कोणकोणते आजार असतात.
3: हाडांच्या संबंधित हाडांचे आजार, सांध्यांचे आजार, मणक्यांचे आजार,
0: हो,
3: फ्रॅक्चर्स, या सगळ्या गोष्टी हाडांच्या आजारामध्ये येतात.
0: अच्छा. डॉक्टर तुम्ही जसं म्हटलात की हे विविध सांध्यामधले आजार या संबंधित आहेत, तर सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत, तर यामध्ये खूप साऱ्या लोकांमध्ये संधिवात आपल्याला दिसून येतो, तर संधिवाताविषयी काय सांगाल.
3: संधिवात सध्या म्हणजे आता थंडीच्या दिवसात संधिवात वाढण्याचं कारण असतं की थंडीमुळे आपले जे जॉईंटमधले सायनुअल फ्लूड जे म्हणतो ना आपण लुब्रिकंट असतं ते थोडंसं थंडीमुळे थिक होतं.
0: बर.
3: आणि थंडीमुळे शरीराची थोडीशी हालचाल कमी होते.
0: अच्छा.
3: लोक सकाळी उठत नाहीत किंवा जास्त आराम करतात, या गोष्टीमुळे थोडीशी काय आहेत त्या सांध्यांची मुवमेंट कमी होते, म्हणजे ॲक्टिव्हपणा कमी होतो.
0: अच्छा.
3: या गोष्टीमुळे थोडेसे सांधेदुखी जरा वाढते.
0: बर बर.
3: हे थंडीच्या दिवसात हे कॉमन असतं. तर
0: आणि इतर ऋतुमानामध्ये याविषयी काय सांगता येईल.
3: ऋतुमानामुळे थंडीपेक्षा थोडस कमी असतं आणि ज्यांना आजार आहेत त्यांना थोडासा तो त्रास कंटिन्यू राहतोच. समजा
0: बर,
3: तो काही सीझनल नसतो पण सीझन मध्ये थोडासा वाढतो.
0: हा
3: असं आहे. थंडीच्या दिवसात संधिवात ज्यांना आहे त्यांचा त्रास जरा जास्त वाढतो.
0: बर. असं आहे. डॉक्टर साहेब संधिवात हा कोणत्या वयामध्ये होतो आपल्याला.
3: संधिवात व्हायचं असं वय आपण असं निश्चित सांगू शकत नाही. काही काही संधिवात असे असतात जे लहानपणापासून असतात.
0: बर.
3: आणि काही वयामानुसार होतात.
0: बर. म्हणजे जसं आपण म्हणतो की आयुर्वेदामध्ये 3 प्रकृतीचे लोक असतात, वात, कफ आणि पित्त. तर ह्याच्यामध्ये वात प्रकृतीचे जे लोक असतात तर तसं म्हणता येईल की कुठल्याही वयोमानामध्ये तो होऊ शकतो.
3: उद्भवू शकतो.
0: बर. खर तर संधिवातासोबतच मला असं विचारायचं आहे तुम्हाला की तुमच्याकडे येणारा जो वर्ग आहे तर तो साधारणतः धावपळीच्या युगामध्ये ॲक्सिडेंट झालेले जे पेशंट आहेत याचं प्रमाण कदाचित जास्त असेल. असे पेशंट अचानक आपल्याकडे आल्यानंतर आपण प्राथमिक काय करतात.
3: प्राथमिक तर आपण त्यांना बघतो की पेशंटची कंडिशन

0: कशी आहे? म्हणजे त्यांना काही श्वासोश्वास घ्यायला त्रास होतोय का, डोक्याला मार लागलेला आहे का, छातीला मार लागलेला आहे का, ह्या गोष्टी, कारण प्रायमरीली ह्या गोष्टी पाहाव्या लागतात. ते जर नॉर्मल असेल, बाकी मग त्यांचे अवयव चांगले आहेत का, जॉईंट्स कुठला काही खराब आहे का, किंवा फ्रॅक्चर कुठे आहे का. फ्रॅक्चर असेल तर आपल्याला त्याला आधी स्टॅबिलाईज करावं लागतं, म्हणजे त्याची हालचाल होऊ नये म्हणून त्याला टेम्पररीली प्लास्टरमध्ये स्टॅबिलाईज करून पुढच्या बाकीच्या गोष्टींना आपण उपचाराला सुरुवात करतो.
1: बरं, तुम्ही एकदा स्टॅबिलाईज केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याची जर वेळ आली किंवा गरज पडली तर त्याची प्रक्रिया कशी असते, की किती कालावधी मधला असतो शस्त्रक्रिया आणि तुमच्या या प्रक्रियेमध्ये?
0: स्टॅबिलाईज केल्यानंतर आपण त्यांचे एक्सरे वगैरे करून घेतो, मग काही आपले रक्ताचे रिपोर्ट्स वगैरे करून घेतो. ते सगळं झाल्यानंतर आपल्याला एक 12 तासाच्या आत, किंवा डिपेंड्स ऑन फ्रॅक्चर, फ्रॅक्चर कुठल्या प्रकारचा आहे, तो ट्रॉमा खूप जास्त असेल, सूज खूप असेल, तर आपल्याला 24 तास 48 तास थांबावं लागतं. या गोष्टी डिपेंड्स होतात, प्रत्येक पेशंट हा सेम नसतो. जो पेशंट येईल त्याच्यानुसार आम्हाला त्याला क्लिनिकली बघून सगळ्या गोष्टी डिसाईड कराव्या लागतात.
1: बरं, आता ज्यावेळेस एखादा व्यक्ती गाडीवरून पडतो आणि पडल्यानंतर तो त्याला वेदना असंही असतात त्या खरं तर त्यावेळेस, तर अशा वेळेस हाताला किंवा पायाला जी सूज येते, म्हणजे जिथं मार लागलेला असतो त्या ठिकाणी, तर निदान त्याचं कसं होतं?
0: निदान एक तर आम्ही क्लिनिकली म्हणजे चेक करून, पेशंटला चेक करून सांगतो, आणि दुसरा ऑप्शन असतं की एक्सरे करून घेणे. एक्सरे मध्ये तुम्हाला कन्फर्म होऊन जातं की फ्रॅक्चर आहेत, आणि ते जस्ट समजलं की मग आपल्याला तो फ्रॅक्चर स्टॅबिलाईज केला की त्याचं पेन बऱ्यापैकी कमी होऊन जातं, आणि आपण सोबतच त्यांना आयव्ही मधून इंजेक्शन वगैरे चालू करतो.
1: बरं, डॉक्टर साहेब, ज्यावेळेस तुम्ही जसं म्हटलं की फ्रॅक्चर आहे का नाही हे एक्सरे केल्यानंतर तुम्हाला त्याचं निदान होतं, मग एकदा फ्रॅक्चर आहे हे लक्षात आल्यानंतरची प्रोसिजर काय असते?
0: त्याच्यानंतर आपण त्यांचे म्हटलं ना ब्लड रिपोर्ट्स करून घेतो.
1: बरं,
0: आधीचे काय आजार असतील त्याची ट्रीटमेंट बघावी लागते. पेशंटचं वय महत्वाचं असतं, पेशंटला असलेले जुने काही आजार असतील, त्याच्यांची काही ट्रीटमेंट चालू असेल, ते सगळं बघून पेशंट जर फिट असेल, म्हणजे भूल देण्यासाठी फिट असेल, तर आपण त्यांना सर्जरीसाठी पोस्ट करू शकतो.
1: बरं, इतर आजार तुम्ही जसं म्हटलं इतर आजार असतील तर, म्हणजे ह्याच्याविषयी थोडं सविस्तर सांगा.
0: इतर आजार म्हणजे एक तर उच्च रक्तदाब म्हणजे हायपर टेन्शन, किंवा मग मधुमेह म्हणजे ज्याला आपण डायबिटीज म्हणतो, ह्या दोन गोष्टीमुळे काय असतं, ऑपरेशन दरम्यान होणारा रक्तस्राव वाढतो उच्च रक्तदाब असेल तर, डायबिटीज असेल तर त्याला नंतरचं इन्फेक्शन व्हायचे चान्सेस असतात. शुगर कंट्रोलमध्ये पाहिजे, रक्तदाब कंट्रोलमध्ये पाहिजे, दोन्ही गोष्टी ऑपरेशन दरम्यान किंवा नंतरही महत्वाच्या असतात.
1: ऑपरेशन करताना त्याला वेदना खूप साऱ्या होत असतील, अशा वेळेस कसं?
0: भूल दिल्यानंतर नाही वेदना होत.
1: अच्छा अच्छा, भूल तज्ञांना तुम्ही बोलवतात?
0: हो.
1: बरं, मला डॉक्टर साहेब, हे बीपी किंवा शुगर म्हणतो आपण, ह्याचा काही परिणाम होतो का सांधेदुखीवरती किंवा हाडांच्या ह्याच्यावरती?
0: बीपीचा नाही होत, पण मधुमेहाचं कसं असतं, मधुमेहामुळे जॉईंट्सच स्टिफनेस वाढतो, जसं की आपण फ्रोझन शोल्डर म्हणतो, खांदा अवघडून जाणे किंवा खांदा आखडणे, या गोष्टी शुगरच्या पेशंटमध्ये जरा जास्त प्रमाणात दिसतात नॉर्मल पेशंटपेक्षा.
1: अच्छा, एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन होतं आणि त्यानंतर काही औषधे वगैरे लिहून देतात, अशा वेळेस शुगर म्हणा किंवा बाकीचे जे इतर आजार असतील त्याचं काही लक्षात घ्यावं लागतं का तुम्हाला?
0: हो, त्या मेडिसिन त्यांच्या ते चालू ठेवावं लागतात. त्या मेडिसिन प्लस जे काही ऑपरेशन नंतर आपल्याला लागणार आहेत त्या गोष्टी, त्या मेडिसिन आणि ह्या मेडिसिन कंटिन्यू चालू ठेवतो आपण त्यांच्या.
1: बरं, आणि ऑपरेशन नंतर पेशंटने कुठली काळजी घेतली पाहिजे?
0: ऑपरेशन नंतर आता पेशंटने जर त्याला जे टाके आहेत त्यांना कधी त्याची काळजी घ्यावी लागते, ड्रेसिंग रेग्युलरली करावी लागते, दिलेलं प्लास्टर असेल जे असेल ते सांभाळावं लागतं, त्या पायाची जर असेल तर पायावर वजन न देणं, हाताची असेल तर हाताचे मुवमेंट न करणं, हे 4 ते 6 आठवडे ह्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. तोपर्यंत की तो फ्रॅक्चर बऱ्यापैकी चिटकत नाही किंवा आपण म्हणतो ना हिलिंग चालू होत नाही, तोपर्यंत त्याला सांभाळावं लागतं.
1: बऱ्याचदा डॉक्टर असं ऐकण्यात येतं की हार्ड फ्रॅक्चर झाल्यानंतर त्यात रॉड वगैरे टाकला जातो, आणि रॉड म्हणजे आमच्या सारख्या श्रोत्यांना असं वाटतं की एक लोखंडी काहीतरी सळी असेल, आणि हे म्हणजे त्याच्याविषयीचे जे गैरसमज जे आहेत ते थोडं आमच्या श्रोत्यांसाठी सांगा.
0: रॉड म्हणजे असं असतं की तो मेटॅलिक अलॉय असतो, ज्यात की काही काही मेटल्सचे मिळून तो बनलेला असतो. रॉड म्हणजे एक तर इम्प्लांट म्हणतो आम्ही त्यांना.
1: बर,
0: इम्प्लांट असतात, एकतर

0: नेल असतो जो की मोठ्या हाडांना वापरला जातो, किंवा मग प्लेट स्क्रू असतात.
1: बरं,
0: ह्या दोन गोष्टी असतात. मेटॅलिक ॲलॉय असल्यामुळे त्याला असं म्हणता येणार नाही की लोखंडाचा असतो तो. तो ॲल्युमिनियम आणि काही गोष्टींच्या धातूपासून मिक्स केलेला असतो तो.
1: बरं, आणि मग हे काढलं जातं पुन्हा का तसंच ठेवलं जातं?
0: दोन वर्षानंतर काढून घेता येतो.
1: बरं,
0: 2-2.5 वर्षानंतर आपण काढून घेतो.
1: त्यापेक्षा जास्त जर कालावधी झाला राहिला लागला तर काही त्याचा दुष्परिणाम वगैरे?
0: दुष्परिणाम म्हणता येत नाही, पण कधी कधी काय होतं, मेटल हा शरीराचा पार्ट नाही येतो, काय टाकलेली इम्प्लांट आहे.
1: बरोबर,
0: तो फॉरेन बॉडी आपण म्हणतो त्याला, की जी शरीराचा भाग नाही आहे. त्याचं काम झाल्यावर काढून घेतलेलं कधी बरं असतं त्याला.
1: आणि मग त्यावेळेस एक्सरे वगैरे करायला लागतो का, की हाड जुळून आलं का, किंवा त्याची प्रोसिजर कशी असते?
0: आपण ऑपरेशन नंतर लगेच एक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण एक एक्सरे करून घेतो, आणि नंतरचा एक्सरे जो असतो तो आपण 1.5 महिन्याने करतो, आणि फॉलोअपला आपण 6-6 महिन्याने बोलवतो त्यांना.
1: बरोबर,
0: 1-1.5 वर्षानंतर आपल्याला व्यवस्थित वाटलं की हाड आता एकदम व्यवस्थित जुळलेला आहे, त्याच्यानंतर आपण तो रॉड काढायची सर्जरी करतो, त्याला इम्प्लांट रिमूव्हल असं म्हणतो आपण.
1: बरोबर, इम्प्लांट केल्यानंतर आपण ते काढतो आपलं हाड जुळून आल्यानंतर.
0: येस,
1: आणि मग त्याच्यानंतर त्या व्यक्तीला हात असेल किंवा पाय असेल त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये तो अधू राहतो की पूर्णपणे बरा होऊ शकतो?
0: डिपेंड्स, आता कसं असतं, ऑपरेशन नंतर काही गोष्टी फॉलो कराव्या लागतात, जसं की फिजिओथेरपी आहे, मुवमेंट होणं, व्यवस्थित त्या जॉईंटचे मुवमेंट करणं, त्या आजूबाजूच्या जॉईंटचे मुवमेंट करणं, हे जर व्यवस्थित केलं, तुमचा डाएट तुमचा चांगला असेल, मसल स्ट्रेंथनिंग असेल, तर तसं काही होत नाही, व्यवस्थित पूर्णपणे होऊ शकतं चांगला.
1: डॉक्टर साहेब, मला हे सांगा, बऱ्याचदा पेशंट पडणं किंवा म्हणजे वाहनावरून गाडीवरून त्याच्यावरून पडतात, किंवा काही लोकांना तर नुकतंच घरातल्या घरात पडलं, म्हणजे थोडंही जरी हे झालं तर हाडं लगेच क्रॅक होतात, म्हणजे फ्रॅक्चर होतं, तर त्याचं काय कारण असतं की इतक्या लवकरच, म्हणजे थोडासा मार झाला की लागला की फ्रॅक्चर होतं किंवा हाड तुटलं जातं?
0: सहज असे जे हाड मोडणं हे उतार वयात, म्हणजे जे आपण म्हणतो ना ओल्ड एज मध्ये ते चान्सेस असतात, कारण त्यावेळेस हाडांची ठिसूळता खूप वाढलेली असते. एजनुसार हाडातलं कॅल्शियम कमी होतं, त्याच्यामुळे हाडांची ठिसूळता वाढते, आणि त्यावेळेस जर नॉर्मली जरी पडलं तरी त्या वयाच्या लोकांत हाड मोडण्याची शक्यता जास्त वाढते. हेल्दी बोन इतक्या लवकर मोडत नाही, हेल्दी बोन खूप स्ट्रॉंग असतं, त्याला खूप मोठा ट्रॉमा लागतो जागी फ्रॅक्चर व्हायला, किंवा मग तुमच्या पडण्याची काय कंडिशन होती त्या गोष्टीवर पण ह्या फ्रॅक्चर होणं डिपेंड्स आहे त्याच्यावर.
1: बरोबर, कमी वयात देखील हाड ठिसूळ होऊ शकतात का?
0: कमी वयात हाड ठिसूळ होणे खूप रेअर गोष्टी आहेत, ते काय असं नॉर्मली होत नाही, कारण एज रिलेटेड हाडांची क्वालिटी खूप चांगली असते. तुमचा डाएट खूपच चांगला नसेल तर मग थोडेफार खूप रेअर चान्स येतात त्याचे.
1: बरोबर,
0: किंवा खूप काही आजार असतात जे की जन्मापासून आजार असतात हाडांचे, त्याच्यामुळे पण हाडांची ठिसूळता असते काही काही लोकांमध्ये.
1: अच्छा, बरं डॉक्टर साहेब, की सांधेदुखीमध्ये असा कटकट आवाज येतो काही अवयवामध्ये, तर हे कशामुळे होतं आणि त्याचं कारण काय, किंवा त्याच्यावरचे उपाय काय असतात, तुम्ही काय करतात त्याविषयी?
0: सांध्यामध्ये कटकट आवाज येणे खूप नॉर्मल, म्हणजे नैसर्गिक फेनॉमिनन आहे, त्याच्यात काय असं म्हणता येत नाही की आपण सांध्यात आवाज येतो म्हणजे आपल्याला संधिवात आहे किंवा आपल्याला आजार आहे असं काही म्हणता येत नाही. नॉर्मली आपण चालता बसताना किंवा बसल्यावर उठताना असे आवाज येतात, ते एक नॉर्मल आहे. पण जर दुखत सांध्यात आवाज येत असेल आणि त्यासोबत जर सांधा दुखत असेल किंवा सुजत असेल तर मग त्यावेळेस आपल्याला ते दाखवणं गरजेचं आहे. नॉर्मली आवाज येतो त्याला असं काही खूप मोठा आजार आहे किंवा ती खूप मोठी काही गोष्ट आहे असं काही नाही, नॉर्मली सांध्यात आवाज येतात.
1: आता ग्रामीण भागातल्या लोकांना म्हणजे शेती हाच एक त्यांचा मुख्य व्यवसाय आहे, उपजीविकेचं ते साधन आहे, आणि रोजच्या रोज त्यांना काम करणं गरजेचं असतं. अशा वेळेस काम करताना त्यांना त्या वेदना होतात किंवा तो पुन्हा उद्भवल्यासारखं होतं, तर अशा वेळेस त्या लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे?
0: जास्त जर ओव्हरवर्क झाला, ओव्हरलोड म्हणतो ना आपण, शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त कुठलंही काम झालं तर तो त्रास होणारच आहे.
1: बरोबर,
0: त्याच्यामुळे आपण जेवढं लिमिटमध्ये किंवा झेपेला असं काम केलं तर मग त्रास व्हायची शक्यता कमी असते.
1: बरोबर, हे झालं ऍक्सिडेंटच्या संदर्भातल्या आपली थोडी चर्चा आपण केली.
0: येस,
1: पण एक विशिष्ट वय माणसाला, जसं आपण म्हणतो की 40 नंतर एक एक रोग माणसाला उद्भवायला सुरुवात होते, हाडाविषयी सुद्धा असंच होतं की 40 नंतर काहीतरी दुखणे लागते?
0: होतं ना, वयामानुसार प्रत्येक शरीराचा अवयव हा थोडा थोडासा काय होतो, त्याची वर्किंग कॅपॅसिटी कमी होते, आणि मोस्ट

0: मोस्टली तर आजकाल असं झालंय की शारीरिक हालचाली जरा खूप कमी झाल्यात लोकांच्या. जे आपण म्हणतो ना ग्रामीण भाग सोडला तर बाकी शहरी भागात काय जो नोकर वर्ग आहे त्यांच्या शारीरिक हालचाली खूप कमी झालेल्या आहेत. चालणं फिरणं किंवा एक्सरसाइजेस या गोष्टी खूप कमी झाल्यात. त्याच्यामुळे काय होतं, शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं, हाडातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं. सकाळचं ऊन भेटत नाही आजकाल, त्याच्यामुळे विटामिन डी कमी होतं. या गोष्टीमुळे हाडाचे आजार वाढतात.
1: बरोबर. कारण 40 नंतरच बऱ्याच लोकांच्या समस्या असतात की हात दुखतो किंवा हाताला मुंग्या येतात, खाली बसल्यानंतर मुंग्या येतात. तर ह्याची कारण नेमकी तीच असतात की अजून काही दुसरी?
0: नाही, जास्त वेळ बसल्यामुळे कधी कधी काय होतं, आपण नस असते त्या नसेवर कधी कधी कॉम्प्रेशन येतं, म्हणजे ते नस दबल्या जाते थोड्या वेळासाठी आणि त्याच्यामुळे पुढं जे पायाला मुंग्या येतात त्या टेम्पररी असतात. ते आपण उठून बसलं थोडंफार हालचाल केली की ते कमी होतात.
1: बरं. बऱ्याचदा अशा वेळेस डॉक्टर सजेस्ट करतात की मलम लावा किंवा एखादा स्प्रे सुचवतात, ह्याच्याविषयी काय सांगताल?
0: स्प्रे आणि मलमचा वापर आपण जे काही स्नायूदुखी म्हणतो आपण,
1: बरोबर,
0: स्नायूदुखी किंवा सांधेदुखी या गोष्टीसाठी, ते काय लोकली म्हणजे फक्त तेवढ्या भागापुरतं तो जी आपण ते ड्रग देतो तो तेवढ्या भागापुरतं काम करतो ते.
1: बरं.
0: त्याच्यासाठी आपण देतो ते.
1: डॉक्टर साहेब, आता जे तुम्ही म्हटलात स्नायूदुखी, स्नायूदुखी आणि हाडांचं दुखणं याच्यातला काय फरक तो आमच्या श्रोत्यांना सांगा.
0: स्नायूदुखी म्हणजे काय असतं सर, दोन सांध्यांच्या मध्ये स्नायू असतात जे की सांध्यांची मुवमेंट करतात.
1: बर.
0: त्याला स्नायूदुखी म्हणतो आपण. आणि हाडांचे आजार म्हणजे हाड मोडणं किंवा सांधादुखी हे हाडांचे आजार असतात.
1: बर. आता काही पेशंटला गोळ्यांची अलर्जी असते, अशा पेशंटला तुम्ही त्याची कशी तपासणी करता किंवा त्यांना काय सल्ला देतात?
0: गोळ्यांची अलर्जी हा एक इंडिव्हिज्युअल एक गोष्ट आहे, म्हणजे की ते काय प्रत्येक व्यक्तीला होईल असंच नाही. आणि काही काही गोष्टी सेन्सिटिव्ह असतात, काही काही लोक कोणकोणत्या ड्रगला सेन्सिटिव्ह असतात. जोपर्यंत ती ड्रग त्यांच्या शरीरात जात नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही की ते अलर्जिक आहेत.
1: अच्छा.
0: आणि त्याची ते टाळायचं म्हणजे ती ड्रग किंवा तो पदार्थ न घेणे, त्याच्यावरचा तोच इलाज की ती ड्रग पुन्हा परत कधी घेऊ नये.
1: बरोबर.
0: एकदा सेन्सिटिव्ह झालेलं असतं शरीर त्याच्यामुळे परत ती ड्रग घेऊ नये.
1: जसं विविध आजार आहेत त्याच्यामध्ये जसं कंबरदुखी हा एक जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतो. कमरेचा जो त्रास आहे या अस्थिरोगामध्ये येतो का?
0: हो, कमरेचा त्रास अस्थिरोगात येतो. सध्या काय झालेलं आहे की डेस्क जॉब म्हणतो ना आपण जे बसून जॉब करणं, ह्या गोष्टी जरा वाढल्यात. यंग पॉप्युलेशन मध्ये आता ते आहे. बसण्याचा पोस्चर आपण म्हणतो ना, बसल्यानंतर कुबड काढून बसणे किंवा वाकडं तिकडं बसणे, या असल्या गोष्टीमुळे काय होतात, स्नायू जरा आखडले जातात आणि त्याच्यामुळे कंबरदुखी चालू होते.
1: बरोबर. कंबरदुखीमुळे पायदुखी होणं होऊ शकतं का किंवा तिकडं काही त्याचं कनेक्शन वगैरे आहे का?
0: कंबरदुखीमुळे पायदुखी होण्याची शक्यता असते. कधी कधी मनक्यातली नस दबली तर त्याचं लक्षणं आपल्याला पायात जाणवतात.
1: बर.
0: कंबरदुखीचं पायाशी कनेक्शन आहे थोडंफार.
1: बर. डॉक्टर साहेब, एक अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून मणक्यामध्ये किंवा कोणकोणते आजार असतात, कोणकोणता त्रास होतो याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल.
0: कॉमनली मणक्यामध्ये आपण जे म्हणतो ना स्पॉन्डिलायसिसचा त्रास असतो, की मानेचा सर्वायकल स्पॉन्डिलायसिस आणि कंबरेचा लंबार स्पॉन्डिलायसिस, या दोन गोष्टी कॉमनली मणक्यामध्ये असतात.
1: बरं. डॉक्टर साहेब, की महिलांमध्ये कोणकोणते त्रास किंवा आजार होऊ शकतात याविषयी आम्हाला सांगा.
0: आता महिलांमध्ये मोस्ट कॉमनली जो आजार असतो तो म्हणतो कंबरदुखीचा. म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी असते, प्रेग्नन्सीनंतर मोस्टली खूप म्हणजे 90% फिमेल्सला कंबरदुखीचा त्रास होतो.
1: बरं.
0: त्याचे कारण म्हणजे काय असतं की प्रेग्नन्सीमध्ये जे आपल्या पोटांच्या मसल असतात त्या रिलॅक्स होतात, म्हणजे खूप लूज होऊन जातात. त्याच्यातला जो काही ताकद असते ती कमी होते. आणि आहार पण खूप मोठी गोष्ट असते, की प्रेग्नन्सी म्हणजे दोन जीवाचं ती कंडिशन असते.
1: हो.
0: त्याच्यामुळे आहार हा त्यांची रिक्वायरमेंट जी असते ती वाढलेली असते. त्या प्रमाणात आहार घेतला जात नाही आणि प्रेग्नन्सीनंतर ते मसल खूप रिलॅक्स झाल्यामुळं कंबरदुखीचा त्रास खूप जास्त होतो.
1: बरोबर.
0: त्या दोन गोष्टी, त्याला एक्सरसाइजेस जे आपण कोर एक्सरसाइजेस म्हणतो, पोटाच्या एक्सरसाइजेस गरजेच्या आहेत, कमरेच्या एक्सरसाइजेस गरजेच्या आहेत आणि डायटमध्ये कॅल्शियम सप्लिमेंट पाहिजे, विटामिन डी पाहिजे, या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत.
1: बरोबर.

0: महिलांसाठी जसं तुम्ही सांगत आहात त्याचप्रमाणे एक कॉमन जनरल प्रश्न तुम्हाला मी विचारू इच्छिन, सर्वांसाठी एक योग्य जीवनशैली म्हणजे काय?
1: सेडेंटरी लाईफस्टाईल जी म्हणतो ना आपण, की शरीराची हालचाल खूप कमी झाली आहे आजकाल
0: बरं,
1: ॲक्च्युली. तर आपल्याला काय मेन, तर आपल्याला वेट बेरिंग एक्सरसाइज जे म्हणतो आपण, की वॉकिंग करणं, सायकलिंग करणं, किंवा जिममध्ये वेट ट्रेनिंग करणं,
0: हां,
1: स्विमिंग करणं, ह्या गोष्टी डेली नाही म्हणलं तरी एक अर्धा ते पाऊण तास पाहिजे.
0: बरोबर.
1: कोवळ्या उन्हात अर्धा तास तरी बसलं पाहिजे किंवा वॉकिंग केली पाहिजे, ज्याने की व्हिटॅमिन जी डीची रिक्वायरमेंट पूर्ण होते शरीराची.
0: अच्छा.
1: आणि डाएट, डाएटमध्ये आपलं काय, इंडियन डाएट हा जास्तीत जास्त म्हणजे कार्बोहायड्रेट, म्हणजे आपण जे कार्बोहायड्रेटने त्याचं प्रमाण जास्त असतं आणि प्रोटीनचं प्रमाण कमी असतं. शरीराला रेग्युलरली डेली प्रोटीनची मात्रता म्हणजे एक रिक्वायरमेंट असते, की वेटच्या वेट एवढं ग्राममध्ये प्रोटीन डेली इनटेक पाहिजे, ते आपलं होत नाही. आणि त्या गोष्टीमुळे मग हाडाची स्नायूची जी काही ताकद आहे ती जरा कमी असते.
0: बरोबर. डॉक्टर साहेब, हाडाचा ज्यावेळेस विचार येतो त्यावेळेस नेहमीचा त्रास जो असतो, की जसं बसताना उठताना त्रास होतो व्यक्तीला, तर त्याच्या पाठीमागची काय कारण असतात? म्हणजे कुठलीही हालचाल केली की त्याला तो त्रास होतो, जाणवतो, हातामध्ये असेल किंवा पायामध्ये असेल, तर त्याच्या पाठीमागची काही कारणं सांगता येतील का?
1: कारण तर हेच असेल की सेडेंटरी लाईफस्टाईल, जे की शारीरिक हालचाल खूप कमी होणे आणि डाएट, ह्या दोन गोष्टीच मेन आहेत, की ज्या की तुमच्या डेली रुटीन ॲक्टिव्हिटी जर तुमच्या एवढ्या पेनफुल असतील तर तुम्हाला 100% तुमच्या आहाराकडे आणि शारीरिक व्यायामाकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
0: बरं बरं बरं. जसं सुरुवातीच्याच ह्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की आपल्या शरीरातले जे हाडं आहेत त्याच्यात लिगामेंट ही जी गोष्ट आहे त्याचा तो तुम्ही उल्लेख केलात, याच्याविषयी सांगा आम्हाला की लिगामेंटमध्ये ज्यावेळेस व्यक्ती फ्रॅक्चर होतो किंवा पडल्यामुळे त्याला मार लागतो त्या ठिकाणी, तर त्याची दुरुस्ती आणि त्याच्यावरचा उपाय थोडक्यात सांगा.
1: लिगामेंट म्हणजे काय असतं, की सांध्याची जी नॉर्मल मुवमेंट आहे ती मुवमेंट करण्यासाठी लिगामेंटची गरज असते. म्हणजे ॲबनॉर्मल मुवमेंट होऊ नये म्हणून सांध्यात काही ठिकाणी अशा नस असतात, आपण एक जनरल ढोबळ मानाने नस म्हणतो त्याला. मोस्टली नसा ह्या कसं कधी तुटतात, की त्याला लिगामेंटला किंवा सांध्याला पीळ बसणं किंवा सांधा फिरल्या जाणं, या गोष्टीमुळे ते लिगामेंट ब्रेक होतात. तुटल्यानंतर त्याला जर कम्प्लीटच पूर्ण तुटलेला असेल तर त्याला आपल्याला ऑपरेशन आहेत, आणि जर पार्शियल असेल म्हणजे जे काय अर्धवट तुटलेले आहेत तर त्याला आपण काही दिवस प्लास्टरमध्ये किंवा बेल्टमध्ये ठेवून आपण त्याची रिकव्हरी करू शकतो.
0: अच्छा. डॉक्टर साहेब, तंत्रज्ञान एवढं प्रगत झालंय त्याच्यामध्ये आता बरेचसे ऑपरेशन जे आहेत आपल्या अवयवांच्या संदर्भातले, तर ते दुर्बिणीद्वारे केले जातात ऑपरेशनमध्ये, याचा काही उपयोग होतो का?
1: लिगामेंटच्या ऑपरेशनमध्ये आपण दुर्बिणचा वापर करतो, त्याला आपण आर्थ्रोस्कोपी असं म्हणतो. आर्थ्रोस्कोपी म्हणजे काय, जे आधीच्या काळी पूर्ण सांधा उघडायची गरज पडायची ते आता कमीत कमी टाक्यामध्ये ते ऑपरेशन होतं, आणि त्यामुळे रिकव्हरी चांगली होते, वेळ कमी लागतो, आणि जास्त मसलला आपण म्हणतो ना आपण डॅमेज करत नाहीत बाकीच्या गोष्टीला सांध्यात, त्याच्यामुळे रिकव्हरीला खूप छान होतं त्यामुळे.
0: अच्छा. म्हणजे यापूर्वीचे किंवा त्याला पारंपरिक जी पद्धती होती त्यापेक्षा ही
1: थोडी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, कमीत कमी टाक्यामध्ये आपण म्हणतो ना की कमीत कमी टाक्यामध्ये ऑपरेशन झालं.
0: अच्छा.
1: तर ते दुर्बीनच्या सहाय्याने आपल्याला मधलं सगळं दिसतं, स्कोप असतो त्याच्यातून, आणि आपण त्याच्यातून ते रिपेअर करतो
0: बर
1: किंवा मग रिकन्स्ट्रक्ट करतो.
0: बर. मी सामान्य माणसासाठी असा एक प्रश्न विचारेन की ती पद्धती खर्चिक आहे या बाबतीतली की सारखीच आहे जवळपास?
1: थोडस खर्चिक आहे, आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली त्याच्यामुळे थोडासा खर्च वाढतो त्याचा,
0: पण चांगली आहे ती.
1: चांगली आहे, त्याचे फायदेच आहेत.
0: हा. डॉक्टर साहेब, आपले जे काही शरीरातले हाडं आहेत तर त्याच्यामध्ये जसे गुडघ्याची जी वाटी आहे, ग्रामीण भागामध्ये जसं म्हटलं जातं की वाटी बदलली तेव्हापासून माझे गुडघे बरे झाले, किंवा बऱ्याचदा काही पेशंटचे ती शस्त्रक्रिया व्यवस्थित होतही नाही, की म्हणजे काय म्हणता आला आपण यशस्वीपणे होत नाही, तर अशा वेळेस त्यांना नंतरच्या काळामध्ये त्रास देखील होतो, तर त्या संदर्भातलं ऑपरेशन आणि त्यानंतरचा जो त्यांचं आयुष्य आहे त्या संदर्भात तुम्ही सविस्तर थोडं सांगा.

0: वाटी बदलणे म्हणजे ॲक्च्युली आपण वाटी बदलत नाही, त्याला आपण रिप्लेसमेंट सर्जरी म्हणतो, नी रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अच्छा.
0: त्याला करण्यासाठी ना जर सांधा खराब झाला असेल, आपण जे म्हणतो ऑस्टिओआर्थरायटिस किंवा गुडघ्याची झीज झालेली आहे, या गोष्टीनंतरच आपल्याला ते ऑपरेशन करता येतं. ते पण ओल्ड एजमध्ये असतं, समजा एक 50-60-70 नंतर, किंवा यंग एजमध्ये ज्यांना की संधिवात आहे, संधिवातामुळे तो सांधा खराब झालाय, अशा वेळेस आपण त्या हाडाचा जो काही खराब झालेला भाग असतो तो काढतो आणि त्याच्या जागी मेटॅलिक इम्प्लांट टाकतो.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे त्या सांध्याची मुव्हमेंट नॉर्मल होते आणि पेशंटचं पेन म्हणजे बऱ्यापैकी कमी होऊन जाते.
1: बरोबर. डॉक्टर साहेब, खांद्याच्या संदर्भातला नेहमी होणारी समस्या जी आहे, वारंवार खांदा निखळणे जे म्हणतो आपण, तर हे काही व्यक्तींच्या बाबतीत नेहमी होतं किंवा त्याचं कारण काय, किंवा खांदा निखळण्याचं कारण आणि त्याच्यावरती आपण काय उपाय करतात?
0: खांदा एक बॉल अँड सॉकेट जॉईंट असतो.
1: हां.
0: म्हणजे की दंडाचा हाडाचा बॉल आणि जो आपला फऱ्याचा हाड असतो त्याचा सॉकेट, म्हणजे ज्याची की वाटी म्हणतो आपण, ती वाटी खूप उथळ असते, म्हणजे त्याला जास्त काय खोलगटपणा नसतो. त्याच्यामुळे त्याचे निसटायचे चान्सेस खूप कॉमनली हा सांधा असतो की जो निसकळतो. याला कारण असतात की कधीतरी पडल्यामुळे किंवा काही झटका बसल्यामुळे तर सांधा निसटू शकतो. आणि एकदा निसटलेला सांधा तो पहिल्यासारखा तेवढा स्ट्रॉंग नसतो, तो परत परत निखळण्याची शक्यता असते.
1: बर. त्याच्यावर परमनंट,
0: त्याच्यावर परमनंट इलाज म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी त्याचे जे लिगामेंट म्हणतो ना आपण, लिगामेंट डॅमेज होतात जेवढ्या वेळेस सांधा निखळेल त्यावेळेस त्याचे लिगामेंट डॅमेज होतात, मधलं कॅप्सूल फाटतं. त्याच्यासाठी आपल्याला आधी MRI करून कुठल्या ठिकाणी किती किती डॅमेज झालेलं आहे ते MRI मध्ये समजतं आणि MRI मग बघून आपल्याला मग शेवटी त्याच्यावर परमनंट इलाज म्हणजे दुर्बीनने ऑपरेशन करून आपल्याला ते सगळे मधले जे काही लिगामेंट डॅमेज झालेले आहेत किंवा टियर झालेले आहेत ते लिगामेंट रिपेअर करून घेणं.
1: बरोबर. आता ह्या सर्व हाडांच्या आजारामध्ये शस्त्रक्रियानंतर बेल्टचा वापर करायला सांगतात, त्याचं महत्व सांगा थोडक्यात.
0: आता प्रत्येक सर्जरीनुसार प्रत्येक वेगवेगळे काय ते आपण पथ्य सांगतो. समजा आता जर खांद्याची सर्जरी झालेली असेल तर आपल्याला तो बेल्ट याच्यासाठी असतो की त्या सांध्याची मुवमेंट होऊ नये. मुवमेंट होणार नाही म्हणजे तिथली जी काही ऑपरेट झालेली आहे ते हिलिंग होणे, म्हणजे की ज्या काही डॅमेज झालेला आहे तो भरून येण्यासाठी तिथं आपण तो बेल्ट वापरायला होतो. बेल्ट वापरण्याचा एकच उद्देश असतो की त्या सांध्याची किंवा त्या फ्रॅक्चर झालेल्या हाडाची मुवमेंट होऊ नये. आणि ती मुवमेंट होत नसल्यामुळे ते सांधा किंवा ते काही जो काही हार्ड फ्रॅक्चर आहे किंवा जे आहे ते लवकरात लवकर त्याची भरून येईल आणि ते झीज म्हणजे हिलिंग होईल त्याची.
1: अच्छा. बरोबर. डॉक्टर साहेब, मी आपल्याला शेवटचा एक असा प्रश्न विचारेन की मणका हा एक आपला शरीराचा महत्त्वाचा भाग आहे आणि त्याची ज्यावेळेस झीज होते त्यावेळेस पेशंटला काय त्रास होतो आणि त्यावरचा उपाय, त्याचबरोबर काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी देखील आम्हाला सविस्तर सांगा.
0: मणक्याची झीज होणे हा म्हणजे जो ओल्ड एजमध्ये म्हणतो ना आपण, मणक्याची झीज होणे हा ओल्ड एजचा प्रॉब्लेम आहे. ते वयामानुसार काय होतं, शरीरातलं कॅल्शियम कमी होतं आणि ओल्ड एजनुसार मणके झिजायला चालू होतात. मणके झिजले म्हणजे त्यातील गादी पण झिजून जाते आणि कधी कधी जास्त झीज झाल्यानंतर मणक्यातील जी नस असते त्याच्यावर प्रेशर येऊन स्पॉन्डिलायसिसचा त्रास होणे किंवा सीआरटिका होणे किंवा हाताला मुंग्या येणे, पायाला मुंग्या येणे, हे लक्षण होऊ शकतात.
1: अच्छा.
0: आता ते ओल्ड एज आहे तर जास्त त्रास असेल तर आपल्याला त्याच्यासाठी MRI करून पुढची प्रोसिजर करावी लागते. कधी कधी आपण मानेचा बेल्ट, कमरेचा बेल्ट वापरून टेम्पररी त्यांचं ते पेन कमी करण्याचा प्रयत्न करतो.
1: बरोबर. डॉक्टर साहेब, बरेच आपल्या शरीरातल्या हाडांच्या वेगवेगळ्या अवयवांविषयी आपण तुमच्याकडनं जाणून घेतलं, पण शेवटी जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय आपण संदेश द्याल?
0: दोन गोष्टी आहेत. शारीरिक हालचाल खूप महत्वाची आहे. तुमचे एक्सरसाइजेस 1/2 ते 1.5 तास डेली पाहिजे. आहार खूप महत्वाचा आहे. या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत शारीरिक म्हणजे अस्थिरोगाविषयी, तुमच्या फिटनेससाठी, हाडाची मजबूती होण्यासाठी, स्नायूची मजबूती होण्यासाठी. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आहार आणि व्यायाम खूप गरजेचा आहे.
1: बरोबर.
0: त्याच्याकडेच खूप आता दुर्लक्ष होत आहे.
1: डॉक्टर साहेब, खरं तर कमी वेळामध्ये तुम्ही बऱ्याच प्रश्नांची उकल केली आणि आमच्या अनेक श्रोत्यांपर्यंत एक जागरूकता निर्माण केली. खूप छान माहिती आपण आम्हाला आमच्या श्रोत्यांना सांगितलीत. तेव्हा आकाशवाणीकडून आणि आमच्या अनेक श्रोत्यांकडून आपले खूप खूप आभार. धन्यवाद.

0: धन्यवाद सर.
1: अस्थिरोग याविषयी अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सुनील गायकवाड यांची रणजीत बागलाने यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आणि याबरोबरच आरोग्यमंत्र हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार.
2: आरोग्यमंत्र हा कार्यक्रम आपण ऐकलात. आज या कार्यक्रमामध्ये अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनील गायकवाड यांची रणजीत बागलाने यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. निवेदन रणजीत बागलाने यांचं होतं आणि सादर करते होते योगीराज बच्चे. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 11:01 झालेलं आहे. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी रणजित बागलाने खूप खूप स्वागत करतो. श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण सुपरहिट गाणी ऐकणार आहोत. तेव्हा कार्यक्रमाची सुरुवात मोहरा या चित्रपटातल्या अलका याज्ञिक उदित नारायण यांच्या आवाजातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकणार आहोत. संगीत विजू शाह यांनी दिलेलं आहे.

0: मोहरा या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या युगलस्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत विजू शाह यांनी दिलं होतं. आणि आता एक निवेदन.
1: श्रोतेहो, ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.
0: निवेदन आपण ऐकलं. आणि आता माचीस या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत लता मंगेशकर यांच्या मुख्य स्वरातलं आहे. संगीत विशाल यांनी दिलेलं आहे.

माचिस या चित्रपटातलं विशाल यांचं संगीत असलेलं गुलजार यांचं गीत लता मंगेशकर यांनी गायलं होतं। श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून। आता श्री 420 या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत मन्नाडे आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आहे, संगीत शंकर जयकिशन यांनी दिलेलं आहे।

श्रोतेहो ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना

0: केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.
1: निवेदन आपण ऐकलं श्रोते हो. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये यानंतर अमर प्रेम या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत किशोर कुमार यांनी गायलेलं आहे आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी या गीताला संगीतबद्ध केलेलं आहे.
2: यहाँ तुम्हारे दुख के आंसू सलाइन वाटर आहे मीन नमकीन पानी के अलावा और कुछ नहीं है. इसलिए इन्हें पहुंच डालो पुष्पा. आई हेट टियर्स.
3: हाँ अब ठीक कहते हैं आनंद बाबू, ठीक कहते हैं. बैठिए. लीजिए.

अमर प्रेम या चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या आवाजातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिलं होतं. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता साजन या चित्रपटातल्या समीर यांच्या गीताचा आस्वाद आपण घेणार आहोत. एस पी बालसुब्रमण्यम आणि अलका याज्ञिक यांच्या युगल स्वरातलं हे गीत नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं आहे.

साजन या चित्रपटातलं एस पी बालसुब्रमण्यम आणि अलका याज्ञिक यांच्या युगल स्वरातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत नदीम श्रवण यांनी दिलं होतं. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकत आहात. यानंतर फूल और काटे या चित्रपटातलं समीर यांचं गीत नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं आहे आणि स्वर अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी दिलेला आहे.

श्रोतेहो ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना.

ना। अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही। या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल। या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल। अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा। अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत। लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा। मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल।

त्रिदेव या चित्रपटातलं अमित कुमार, सपना मुखर्जी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत कल्याणजी आनंदजी यांनी दिलं होतं. आणि या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. पुन्हा भेट पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. आता सकाळचे 11:45 झालेले आहेत. मिश्र संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. सुरुवात नाट्यपदानं.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: हॅलो
3: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय।
2: पुन्हा
3: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे। तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले चढकाल।
4: 10 लाख द्या वाचाल।
2: सर एवढे कुठून आणणार?
4: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर।
2: सर 2 लाख
5: काय झालं बाबा?
2: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत।
3: अरे
2: ठेवला
5: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे।
2: फ्रॉड?
5: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा। जर समजदारी न दाखवाल
2: तर पैसे गमवा।
6: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा।
8: PM जय, अब गरीबों की जय बन गई।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: मिश्र संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता शेवटी मंगेश पाडगावकरांचं बालगीत, रचना योगेश खाडिलकर आणि श्यामा खळे यांनी गायलेलं आहे, संगीत मीना खाडिलकर यांनी दिलेलं आहे।

श्रोते हो, रचना त्याचबरोबर योगेश खाडीलकर आणि श्यामा खळे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकरांचं हे बालगीत आपण ऐकलं. संगीत मीना खाडीलकर यांनी दिलं होतं. आणि या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आता दुपारचे 12 वाजता आहेत. महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

मयूर नाव श्रोते हो, दुपारचे 12 वाजलेले आहेत. थोड्याच वेळात मस्तपैकी अशी जेवणाची वेळ होईल, खमंग अशा त्या जेवणाचा आपण सगळेच जण आस्वाद घेऊ, नाही का? आणि मग जेवणं आटपता आटपता त्या गप्पा कधी आपल्या सुरू होतात, त्या गप्पा मारता मारता जेवणं कधी आटपतात ते आपलंही आपल्याला कळत नाही, नाही का? आता हेच बघा ना, आपुलकी या घरात मध्ये सुखदा, रोहित, रेवा आणि शर्वरी यांच्या गप्पा देखील अशाच रंगतात. चला तर मग अजिबात वेळ न दवडता आपण आता ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. याचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, नेहा खरे, चेतना झांजे आणि मधुलिका नेरूरकर. ऐकूया तर आपुलकी या घरात.

0: सुखदा एक गंमत सांगू का?
1: आता गंमत सकाळी सकाळी, अरे म्हणजे पेपर एवढे सगळे तू आधीचे पण मागच्या एक आठ दहा दिवसाचे घेऊन बसलायस, काहीतरी इथे सापडलं दिसतंय.
0: अगदी बरोबर. मला कधी कधी काय वाटतं माहितीये, वर्तमानपत्र म्हणजे आपल्या घरातली पाचवी व्यक्ती आहे.
1: हा का बरं?
0: अगं रोज येतं, न बोलावता येतं, आणि ते आलं की घरामध्ये एक नवीन विषय देऊन जात.
1: खरे, पण कधी कधी तो विषय इतका मोठा असतो की चहा बाजूला ठेवलेला थंड होतो.
0: नाही नाही नाही, आजचा चहा थंड होऊ देऊ नकोस, कारण आजचे विषय ना चांगलेच गरम गरम आहेत.
1: अच्छा बरं सांग, कुणाचा राग आलाय तुला आज?
0: नाही नाही नाही अगं, उलट झालंय, म्हणजे आज मला पेपर वाचून आनंद झालाय. आता ही बातमी बघ, आकाशवाणी आणि बेस्टने आपल्या शतक महोत्सवी वर्षाचा टप्पा गाठलेला आहे. शिवाय हे बघ, लोकमान्य टिळकांवरचा आणि अण्णाभाऊ साठे यांच्यावरचा विशेष लेख. तुला सांगतो, आजचा पेपर म्हणजे ना मेजवानी आहे, मेजवानी.
1: खरंच आहे, वैचारिक मेजवानी. या प्रत्येक नावानं माणसं जोडली आहेत.
0: आणि हेच मला आवडलं, म्हणजे BST चा लेख वाचताना लक्षात आलं की मुंबईत बसवर किती लोक रागावतात, उशीर झाला, गर्दी होती, सीट मिळाली नाही, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच बसची वाट पाहतात.
1: घरातल्या माणसांसारखं रागही येतो आणि त्यांच्याशिवाय चालतही नाही.
0: अगदी अगदी. आणि आकाशवाणीचं सुद्धा तसंच. आज किती माध्यम आली आहेत, मोबाईल, इंटरनेट, पॉडकास्ट, पण हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे हे शब्द ऐकले की मनात एक वेगळीच भावना निर्माण होते, नाही का?
1: मला की नाही, लहानपणी सकाळच्या बातम्या जेव्हा लागायच्या तेव्हाची एक आठवण आहे बघ.
0: रेडिओची.
1: हा रेडिओची. आई काम करत असायची, बाबा चहा पित असायचे, एकीकडे त्यांच्या ऑफिसला जायची तयारी सुरू असायची. तेवढ्यात रेडिओच्या बातम्या सुरू झाल्या की घरात आपोआप शांतता व्हायची.
0: म्हणजे बातम्या घ्यायच्या असायच्या ना,
1: कुणाला शांत बसा असं म्हणायची गरजही पडत नसे.
0: आणि बातम्या संपल्या की लगेच अहो साखर संपलीये, भाजी आणायची, लाईटचं बिल भरायचं आहे, म्हणजे देशात काय चाललंय हे ऐकून पुन्हा आपापल्या घरात परत.
1: हो ना. पण खरं सांगू का, आकाशवाणीने फक्त बातम्या नाही दिल्या, चर्चेला विषय दिले, एखादं गाणं, एखादी मुलाखत, एखादं नभोनाट्य, मग दिवसभर की नाही त्यावर चर्चा. रेडिओ हा खऱ्या अर्थाने एक गुरु ठरला.
0: हो, नभोनाट्य खरंच, म्हणजे डोळ्यांनी जरी दिसत नसलं तरी मनात पूर्ण चित्र उभं राहतं बघ, जणू एखादी जादूच.
1: म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर त्या काळातलं सोशल नेटवर्क.
0: अगदी. फरक एवढाच की तेव्हा तात्काळ लाईकची वगैरे सोय नसायची, पण मनापासून ऐकून दाद मात्र देणारे म्हणजे अक्षरशः हजारो श्रोते असायचे, नाही का?
1: हो ना रे. रोहित, तू मगाशी म्हणालास की लोकमान्य टिळकांवरचा लेख आणि अण्णाभाऊ साठेंविषयी सुद्धा ना. हा, लोकमान्य टिळक खरंच किती विलक्षण व्यक्तिमत्व ना, त्यांनी उत्सवाला एक सामाजिक रूप दिलं.
0: आणि अण्णाभाऊ साठे त्यांनी अशा माणसांच्या कथा सांगितल्या की ज्यांच्याविषयी फारसं कोणी बोलत नव्हतं.
1: अगदी खरंय. कधी कधी मोठेपणा की नाही आवाजात नसतो, नजरेत असतो. पण मला सांग, तुला झालंय तरी काय, म्हणजे पेपर वाचून तू एकदम तत्वज्ञानी झालास.
0: नाही ग, तोच आहे मी नेहमी सारखाच.
1: बर, मग आधी चहा संपव आणि भजी सुद्धा केली आहेत, नाहीतर चहा सुद्धा इतिहास जमा होईल.

0: आली आली मंडळी, बेलच्या आवाजावरून सांगतो शर्वरी एकटी नाहीये, कदाचित आज रेवाला सुद्धा घेऊन आलेली असणार ती.
1: अरे वा, खरंच रोहित तू म्हणालास त्याप्रमाणे आज दोघीही एकत्र आल्या. म्हणजे आपल्याला एकावर एक फ्री कॉम्बो ऑफर आहे आज.
2: काय करणार, खालीच रेवा भेटली.

0: करणार, खालीच रेवा भेटली. म्हटलं एक एकटं वर जाण्यापेक्षा गप्पा मारत वर जाऊ.
1: आणि मग आम्ही गप्पा मारत मारत आलो आणि तेवढ्या दाराशी पोहोचलो ही.
2: अच्छा, म्हणजे लिफ्ट पेक्षा तुमच्या गप्पांचा वेग जास्त म्हणायचा.
3: बसा ग बसा दोघी, चहा अजून गरम आहे.
1: तुमच्या घरी चहा थंड कधी होतच नाही, कुणी ना कुणी गप्पांनी तो गरम कायम ठेवतो.
3: अग
0: वा, अजून पेपर इथेच आहे, म्हणजे चर्चा सुरू झाली आहे.
2: नाही नाही नाही, चर्चा वगैरे नाही ग, आठवणी सांगत होतो एकमेकांना.
1: म्हणजे पुन्हा इतिहास?
3: नाही ग, आज इतिहासापेक्षा वर्तमान जास्त आहे.
0: अरे हो, हा पेपर खरच खास आहे. आकाशवाणीचं शताब्दी वर्ष, बेस्टची 100 वर्ष,
1: आणि या आठवड्यात गुरुपौर्णिमाही आहे.
3: शिवाय तुमचा तो फ्रेंडशिप डे, जागतिक मैत्री दिन सुद्धा.
2: गुरुपौर्णिमा म्हटलं ना की मला नेहमी एकच गोष्ट वाटते, गुरु म्हणजे फक्त शाळेत शिकवणारा नसतो, जगायला शिकवणारा प्रत्येक जण गुरु असतो.
0: बरोबर, आपल्याला सायकल शिकवणारा बाबा, पहिली पोळी शिकवणारी आई, पहिली नोकरी करताना धीर देणारे वरिष्ठ, सगळेच गुरु.
1: आणि मला तर आकाशवाणीचे उद्घोषकही गुरुच वाटतात. त्यांच्याकडून कितीतरी शिकायला मिळालं, मराठीचे स्वच्छ उच्चार, शब्दांमध्ये संयम आणि श्रोत्यांशी बोलताना असलेला आदर.
3: मध्यंतरी मुलांना एक नभोनाट्य ऐकवलं बर का, तर मुलं असं म्हणाले, आई अगं यात काही दिसतच नाहीये. मी म्हटलं, अगं ते डोळ्यांनी पाहायचं नाहीये, कानांनी पाहायचं असतं.
2: वा, खरंय, डोळ्यांनी दिसण्यापेक्षा ना मनात उभं राहिलेलं चित्र जास्त प्रभाव टाकत.
0: रोहित दादा, तुला आठवतं का लहानपणी तुला सगळ्यात जास्त कोणता कार्यक्रम आवडायचा? ते
2: म्हणजे बातम्या तर असायच्याच, पण युववाणी कधी चुकवायचो नाही आपण. असं वाटायचं की आपल्याच वयाची मुलं आपल्याशी बोलत आहेत, त्यांचे प्रश्न, त्यांची स्वप्न, त्यांची धमाल, हे सगळं आपलंच आहे.
3: आणि मला किती वनिता मंडळ, म्हणजे घर, संसार, काम, छंद, सगळं इतकं सहज बोललं जायचं, उपदेश नसायचा त्याच्यात, फक्त गप्पा.
2: म्हणजे आपल्या घरात रोज होतं तेच नाही का?
0: पण आपल्या या घरच्या कार्यक्रमात एकच फरक आहे.
2: कोणता फरक आहे आता?
0: इथे मध्ये मध्ये ना बिस्किटही मिळतात.
2: अरे बापरे, बिस्किट राहिली आणायची. आणतो आणतो आणतो.
1: अरे हो, फ्रेंडशिप डे आहे तर मी फ्रेंडशिप बँड आणायला पण विसरलीये.
3: असू दे, त्या निमित्ताने परत येशील लवकर.
2: आणि मैत्री साजरी करायचा दिवस एक असला ना तरी मैत्री रुजवायला आणि टिकवायला अनेक वर्ष लागतात म्हटलं.
0: अगदी खरंय, मैत्री हा आयुष्यातला सर्वात अमूल्य ठेवाय.
2: आणि मित्रांना कुटुंबाचा दर्जा दिला ते काय उगाच नाही, ते तुमच्या सुख दुःखात अडी अडचणीत सामील होतात, तुम्हाला एखाद्या चांगल्या गुरुप्रमाणे योग्य सल्ला देतात, तुमच्या पाठीशी उभे राहतात आणि वेळ पडल्यावर तुम्हाला हक्काने रागवतात सुद्धा.
3: बरं, आज रोहित तरी बिस्किट आणायला विसरलेला असला तरी मी नानकटही ठेवली आहे. ती तुम्ही लवकर संपवा, नाहीतर पुन्हा मागच्या वेळेसारखं होईल.
1: काय झालं होतं का मागच्या वेळी?
3: मागच्या वेळेला गप्पा मारण्यात इतका रंगून गेलात की चहाचे 4 कप संपले, पण बिस्किट तशीच राहिली.
2: अगं, माझं पोट बोलूनच भरलं होतं ना.
0: म्हणून आज सुखदा आता आधी बिस्किट देते.
1: रोहित, आज ना मी एक भन्नाट प्रकार पाहिला. हा
2: काय ग?
1: अरे बस स्टॉप वर एक छोटा मुलगा बाबांना विचारत होता, बाबा बेस्ट म्हणजे काय. त्याचे बाबा म्हणाले, बाळा मुंबईत वेळेवर पोहोचायची आशा. तेवढ्यात बाजूला उभे असलेले एक काका म्हणाले, आणि उशीर झाला की सगळ्यांचा रागही.
3: खरंच आहे, बसवर सुद्धा आपण किती राग काढतो नाही, पण एक दिवस बस बंद झाली तर कळतं तिचं महत्व.
2: आणि 100 वर्ष अशी पूर्ण करणं हे सोपं नाहीये. रोज लाखो लोकांचा विश्वास घेऊन रस्त्यावर उतरायचं साधं काम नाहीये.
0: आणि गंमत म्हणजे बेस्ट बद्दल प्रत्येकाकडे एक ना एक आठवण असते. माझे तर कॉलेज मधले अर्धे मित्र बस मध्ये सापडले.
1: आणि माझही तसंच आहे, रोज तीच बस, तेच चेहरे, हळूहळू नावं कळली, मग वाढदिवस कळले, आणि एक दिवस लक्षात आलं, अरे ही तर आपली माणसं झाली.
3: म्हणजे बेस्ट मध्ये सुद्धा फ्रेंडशिप डे साजरा केला म्हणायचा.
2: खरंय, म्हणजे पूर्वी फ्रेंडशिप बँड नव्हते पण मैत्री होती, आज बँड आहेत आणि मैत्री सुद्धा आहे.
0: दादा, तू काय प्रत्येक विषयाचं तत्वज्ञान सांगणारेस का?
2: नाही ग, आता फक्त एक आठवण.
3: ही आली आठवण क्रमांक 28.
2: अरे म्हणजे कॉलेज मधली आठवण आहे ग. आमचे मराठीचे सर म्हणायचे, पुस्तकं वाचा पण माणसं जास्त वाचा.
0: किती साध पण किती मोठ.
3: म्हणूनच गुरूंची आठवण फुलांनी नाही तर त्यांचे विचार आठवून आणि ते आचरणात आणून ठेवायची.
1: या आठवड्यात अण्णाभाऊ साठे यांच्यावर एक कार्यक्रम ऐकला मी.
3: बर,
1: काय सुंदर सांगत होते.

0: त्यांनी श्रीमंतांच्या गोष्टी नाही लिहिल्या तर झोपडीतल्या माणसांचं जग लिहिलं.
1: वा, खरंय. त्यांचं साहित्य वाचताना आपल्याला जाणवतं की मोठेपणा हा पदात नसतो तर माणसांमध्ये असतो.
2: आणि लोकमान्य टिळक, त्यांनी लोकांना एकत्र येण्याची ताकद दाखवली.
3: अण्णाभाऊंनी माणसाचा आवाज हा शब्दात मांडला. आकाशवाणीने आवाज घराघरात पोहोचवला आणि बेस्टने माणसं एकमेकांपर्यंत पोहोचवली.
0: वा वा सुखदा, किती मस्त बोललीस तू.
3: रोहितचा वाण नाही पण गुण लागलाय.
1: चला चला चला चला, आता एक खेळ खेळूया आपण.
3: हा,
1: प्रत्येकाने एका मिनिटात सांगायचं. कबुले?
2: हो कबुले.
1: आकाशवाणीवरचा कोणता कार्यक्रम पुन्हा सुरू झाला तर तुम्ही आजही न चुकता ऐकाल? सगळ्यात आधी शर्वरी बोल.
2: माझी निवड युववाणी.
3: अगं पण तो तर आताही सुरू आहेच.
2: हो ना, कारण तिथे कोणीतरी आपल्यासारखंच तरुणांच्या भाषेत बोलत असत. मोठमोठी भाषण नाहीत, साध्या गप्पा.
1: अच्छा, म्हणजे आजच्या पॉडकास्टची आजीच म्हणायला लागेल नाही का? रेवा,
0: काय
1: तुझा कार्यक्रम कुठला?
0: माझा आवडता कार्यक्रम आपली आवड.
1: का बरं?
0: गाण्यापेक्षा मला त्या मागची दोन वाक्य आवडायची.
3: कोणती ग?
0: हे गाणं माझ्या बहिणीसाठी.
3: म्हणजे माझ्यासाठी.
0: आणि पुढचं माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्या दोन वाक्यात किती माया असायची.
3: आणि मला की नाही रोहित, जयमाला किंवा बेला के फूल हे कार्यक्रम, म्हणजे दिवसभराची कामं आटपली की निवांत बसून रात्री गाणी ऐकायची. सगळं घर शांत आणि रेडिओ गात असायचा.
1: क्या बात आहे.
2: आता रोहित दादा तू सांग बरं.
1: हा, आता माझा नंबर. हा, मला नभोनाट्य, म्हणजे कसं की आवाजातून घर उभं करायचं. दार उघडतं, मग पाऊस पडतो आणि मग पात्र एक एक समोर दिसायला लागतात. खरंच म्हणजे आवाजातून निर्माण होणारी जादू म्हणजे नभोनाट्य.
2: पण एक सांगू, आजकाल सगळ्यांकडे बोलायला वेळ कमी झालाय.
3: वेळ कमी नाहीये ग, सगळे एकाच घरात असूनही वेगवेगळ्या स्क्रीन मध्ये राहतो आपण.
1: आणि म्हणून बर का शर्वरी, कधी कधी मोबाईल बाजूला ठेवून 10 मिनिटं गप्पा मारण सुद्धा मोठी गोष्ट असते, नाही का?
0: अगदी. फ्रेंडशिप डे आला की फोटो टाकतो, पण एखाद्या मित्राला अचानक फोन करून तू कसा आहेस, तुझी फार आठवण येते हे विचारलं की त्याला होणारा आनंद शब्दात सांगता येत नाही.
2: हा, हे मात्र खरं. हा, काही मित्रांशी महिनोन महिने बोलणं होत नाही, पण भेटलो की तिथूनच गप्पा सुरू होतात जिथे थांबल्या होत्या.
1: म्हणूनच असं म्हणतात ना की खरी मैत्री कॅलेंडर बघून होत नाही.
3: जशी माझी शर्वरी बरोबर झालीये. शर्वरी आली की पहिल्यांदा मला भेटते. हा, तुला नाही कळलं ना रोहित? हा, आणि दुसऱ्याच मिनिटाला स्वयंपाकघरात डोकवते, खायला काय.
2: अरे तेही माझं प्रेमच आहे.
0: माझही तसंच असतं. माझ्या पोटात भुकेचा आगडोम उसळलेला असतो आणि आल्या आल्या आधी फ्रीज उघडते मी.
1: वा वा वा वा, म्हणजे नात्याची खरी परीक्षा नाही का, ताई लाडकी की फ्रीज लाडका.
3: अरे हो, ऐक ना, संध्याकाळी बाजारात जायचंय.
1: बाजारात कशासाठी?
3: गुरु पौर्णिमेसाठी फुलं
1: घ्यायची.
2: कोणाकडे जाणार आहात?
3: मी की नाही, माझ्या शाळेतल्या बाईंकडे जाते दरवर्षी. दरवर्षी भेटते त्यांना. त्यांना म्हणते, तुम्ही शिकवलेलं सगळं आठवत नाही पण शिकवण्याची पद्धत अजूनही आठवते.
0: त्यापेक्षा मोठी गुरुदक्षिणा कोणती?
1: आणि आमचे मराठीचे सर आता 80 पुढे वगैरे असतील. प्रत्येक गुरु पौर्णिमेला त्यांना फोन करतो, पहिला प्रश्न तोच विचारतात, काय रे अजून वाचतोयस ना? मग मी म्हणतो हो हो हो सर, आणि अजून शिकतोय सुद्धा.
2: खरंच कॅलेंडरवर सगळेच दिवस लाल रंगाने लिहिलेले नसतात, पण आपल्या मनावर ते कोरलेले असतात.
0: अगदी बरोबर.
3: निमित्त वेगवेगळी पण काम एकच, माणसं जोडत राहणं.
1: क्या बात है. बरोबर. आता शेवटचा चहा कोणी घेणार का?
0: नाही नाही, चहा नको, मला तर बाबा जेवायचे आता. आणि पुढच्या रविवारी पुन्हा इथे जमायचंय,
2: कारण फ्रेंडशिप डे आहे ना.
1: वा वा, ठरलं तर मग. पण एक अट आहे.
2: कोणती?
1: हा, महत्वाची अट आहे, कुणीही मोबाईल मध्ये डोकं खुपसायचं नाही.
3: आणि जो कोणी आधी मोबाईल काढेल तो सगळ्यांना गरमागरम कांदा भजी खाऊ घालणार.
0: अरे पण मोबाईल बाजूला ठेवणं एवढं सोपं नाही बरं का?
2: हो ना, कारण आता घड्याळ, कॅमेरा, बँक, नकाशा सगळंच त्यात आलंय.
1: नाही, ते खरंय सगळं. मोबाईल वाईट नाही हे पण बरोबर आहे, पण कधी कधी तो बाजूला ठेवून समोरच्या माणसाकडे बघायला वेळ हवा की नाही.
3: आणि म्हणूनच ना आज इतका वेळ आपण एकत्र बसलोय, आणि वेळ कसा गेला ते कळलंही नाही.

0: म्हणजे तो मोबाईल मध्ये बघायला लागलीस.
1: बरोबर. असो असो, मला की नाही एक कल्पना सुचलीये.
0: काय? आता
1: रविवारी फ्रेंडशिप डे आहे ना, तर आपण प्रत्येकाने आपल्या एका जुन्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करूया आणि मैत्री दिनाच्या शुभेच्छा देऊया.
2: आणि उत्तर ऐकायचं, घाई ठीक आहे ठेवते मी फोन, असं म्हणायचं नाही.
3: करेक्ट, अगदी बरोबर. मला ही कल्पना आवडली. म्हणजे हल्ली शुभेच्छांचे मेसेज खूप येतात, पण मनापासूनचा संवाद मात्र कमी होतोय.
0: चालेल चालेल, मी त्यांना एक पाऊल आणखी पुढे जाणार आहे. मी माझ्या मराठीच्या सरांना भेटूनच यायचं म्हणतोय. गुरु पौर्णिमेला फोन करतोच, यावेळी प्रत्यक्ष जाऊन नमस्कार करून येईन.
1: छान छान छान. मी माझ्या बाईंना पत्र लिहिणार बरं का, पत्र, व्हॉट्सअप नाही.
2: अरे वा वा, पत्र मिळालं की अजूनही लोक जपून ठेवतात.
3: मला तर याच्या पुढेही जाऊन असं म्हणावं असं वाटतं की आपले जे मदतनीस आहेत, म्हणजे आपल्या सोसायटीचा सुरक्षा रक्षक असेल किंवा आपल्या सोसायटीची स्वच्छता ठेवणाऱ्या मावशी आहेत, त्यांना सुद्धा कधीतरी आपण शुभेच्छा द्यायला हव्यात.
0: हो, कारण ते गुरुच आहेत आपले एका अर्थाने. वेळेवर कसं यायचं आणि काम कसं छान करायचं, नाही का? म्हणजे कसं आहे, शिकवण ही नेहमी पुस्तकातूनच मिळते असं नाही, आचरणातून पण मिळते, त्याचं हे उदाहरण आहे.
3: खरे.
2: रोहित, आज एक लक्षात आलं, आपण एवढा वेळ बोलतोय पण एकदाही कोणाबद्दल कटू बोललेलो नाहीये.
1: कारण चांगल्या गोष्टींचीही चर्चा होऊ शकते. राग, तक्रारी किंवा वाद यांनाच नेहमी जागा द्यायची असं नाही.
3: खरे. एखादा आठवडा किती सुंदर कारण घेऊन येतो नाही. म्हणजे कधी एखादी व्यक्ती आठवते, कधी एखादी संस्था, एखादा गुरु, एखादा मित्र, एखादं गाणं सुद्धा.
0: आणि त्यातून लक्षात येतं आपण सगळे कुठल्या ना कुठल्या धाग्याने जोडलेलो आहोत.
3: मला काय वाटतं, शर्वरी आणि रेवा, तुम्ही दोघीही आता इथूनच जेवून जा, संध्याकाळी परत मस्त चहा पिऊया आणि गप्पा मारूया.
2: चालतंय की. पण एक अट आहे.
3: काय?
2: पावभाजी हवी.
3: हा,
2: आणि भाजी रोहित करणार.
0: अरे ठीक आहे ठीक आहे. म्हणजे मला कामाला लावायचं ठरवलं तुम्ही तिघींनी, पण मी बनवलेली भाजी खाऊ शकाल ना तुम्ही?
1: दादा दादा एक मिनिट, मी आधी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊनच ठेवते.
0: काय? मग तर तुला माझ्या आजची पावभाजी खावीच लागेल.
2: सुखदा, मग मी तर बाई पळतेच.
3: अगं थांबा, मस्करी करतोय तो. आपण सगळे मिळून पावभाजी करूया.
0: आता कसं, म्हणजे मी आईस्क्रीम घेऊन येतो.
2: चालेल.

श्रोते आताच आपण ऐकत होतात कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. आता आपण ऐकूया या निसर्गाच्या संगे अनंत सोनावणे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोतेहो नमस्कार. निसर्ग ही एक खुली बिन भिंतींची अशी प्रयोगशाळा आहे. म्हणजे प्रयोग तिथे माणूस करत असतो, पण निसर्ग मात्र आपल्या वेगवेगळ्या आविष्कारांनी माणसाला कोड्यात टाकत असतो. या निसर्गाच्या संगे फिरून त्याचा अभ्यास करून त्यावर लेखन करणारी अशी एक व्यक्ती आज आपण आमंत्रित केलंय, अनंत सोनवणे यांना. अनंत नमस्कार.
1: नमस्कार.
0: एक होती माया या प्रचंड गाजलेल्या पुस्तकाचे लेखक म्हणजे अनंत सोनवणे. या त्यांच्या पुस्तकाला लोकमत साहित्य पुरस्कार आणि विदर्भ साहित्य संघाचा अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली पुरस्कार मिळालेला आहे. याच पुस्तकाची माया द बायोग्राफी ऑफ टायगर ही इंग्रजी आवृत्ती सुद्धा जगभरात उपलब्ध आहे. आणि गाजते आहे जंगल स्टोरीज हा वाईल्ड लाईफ स्टोरी टेलिंग शो अनंत सादर करत असतात. नोव्हेंबर 21 पासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कम्युनिकेशन्स ऑफिसर म्हणून अनंत सोनवणे कार्यरत आहेत. आणि 2024 पासून पूर्णवेळ नोकरी सोडून वन्यजीव क्षेत्रामध्ये अनंत कार्यरत आहे. 2 दशकांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे. अनंत, मुळात हे जंगल कधीपासून खुणावू लागलं?
1: तशी जंगलाबद्दलची माहिती होती, कारण मारुती चितमपल्लींचं लेखन वाचलेलं होतं, माडगुळकरांचं लेखन वाचलेलं होतं, पण स्वतः जंगल काही पाहिलेलं नव्हतं. आणि जंगल जाऊन अनुभवावं अशी ही एक आंतरिक तळमळ सुद्धा काही मनातून येत नव्हती. पण असं झालं की 2008 एकदा मी आणि माझी बायको सुरेखा आम्ही असं ठरवलं की कुठेतरी फिरायला जायचं, तर यावेळी आपण एखाद्या जंगलात जाऊ. आणि योगायोगाने ताडोबाची निवड आम्ही केली. ताडोबा आणि पेंच, महाराष्ट्र साईडचा जो पेंच भाग आहे, अशा दोन जंगलांची आम्ही निवड केली. आणि दोन्ही ठिकाणी म्हटलं एक एक दिवस

0: राहू आणि थोडक्यात गंमत होईल आणि आपण आपण परत येऊ. नेमकं असं झालं की त्यावेळी 2008 साली ताडोबामध्ये ताडोबा तलावाच्या काठावर कोर जंगलामध्ये राहण्याची सोय होती.
1: बरं.
0: आणि आम्ही ज्या महिन्यामध्ये गेलो तो त्या सुविधेचा शेवटचा महिना होता. त्याच्यानंतर सरकारच्या आदेशानुसार ती सुविधा बंद होणार होती. आजही तिथे कोरमध्ये राहायला परवानगी नाही.
1: म्हणजे लकी ठरला.
0: अगदी अगदी अगदी. आम्ही खूप नशीबवान होतो. अर्थात माहिती काहीच नव्हतं. नागपूरला उतरल्यानंतर आम्ही एक छोटीशी गाडी भाड्याने घेतली आणि आम्ही जंगलाकडे गेलो. खरं तर जंगलामध्ये जाताना मोठी गाडी हवी किंवा फोर व्हील ड्राईव्ह हवी असं साधारण म्हटलं जातं, तेही मला माहीत नव्हतं. आणि जंगलात गेल्यानंतर, पहिल्यांदा ताडोबात गेल्यानंतर आम्हाला एक पक्षी दिसला. सगळ्यात आधी वाघ तर दिसला नाहीच. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की पहिली 4 वर्ष मला कुठेही वाघ दिसला नव्हता.
1: मायाची गोष्ट लिहिणाऱ्या पुस्तकाचा लेखक, त्याला 4 वर्षात पहिल्या वाघ दिसलेला नव्हता.
0: नाही, मी जंगल फिरायला सुरुवात केल्यानंतर पहिल्या 4 वर्षात मला वाघ दिसला नव्हता.
1: बरं.
0: तर ताडोबात एंटर केल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला एक पक्षी दिसला. निळ्या रंगाचे त्याचे पंख होते आणि आम्ही एकदम आश्चर्यचकित झालो की अरे हा कुठला पक्षी आहे, आपण आयुष्यात कधी पाहिलेला नाही. अर्थात नंतर कळलं, इंडियन रोलर नावाचा नीलपंख ज्याला म्हणतात त्या तो पक्षी होता. अतिशय सुंदर पक्षी आहे. पण त्या पहिल्या वहिल्या पक्षाच्या दर्शनाने आम्ही पागल झालो की अरे हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे पक्षी इतका सुंदर असू शकतो? कारण पक्षी निरीक्षणाचाही तेव्हा नाद नव्हता मला. आणि मग ताडोबात राहिलो, त्या तलावाच्या काठावर असलेल्या रेस्ट हाऊसमध्ये राहिलो, 1-2 सफारीज केल्या आम्ही. सुदैवाने त्यावेळी सुनील करकरे नावाचे एक निसर्ग प्रेमी आणि निसर्ग मार्गदर्शक असं व्यक्तिमत्व आम्हाला त्यावेळी भेटलं ताडोबामध्ये, काही ओळख नसताना. आणि त्यांच्याबरोबर आम्हाला थोडंसं फिरता आलं, त्यांनी जंगलाची ओळख करून दिली. आणि मग मला असं वाटलं की अरे हे सगळं आपल्याला आवडतंय. तिथून पेंचला गेलो त्यावेळी तर जंगल बंद होतं. आम्हाला माहितीच नाही की जंगल सुद्धा आठवड्यातून एकदा बंद असतं.
1: तो सुट्टीचा दिवस होता.
0: अगदी. तेही माहीत नव्हतं. मग अगदी काहीतरी अर्ज विनंत्या करून करून शेवटी प्रवेश मिळाला. तिथेही धरणाच्या काठावर असलेल्या सरकारी रेस्ट हाऊस मध्ये राहण्याची सुविधा होती.
1: फार सुंदर जंगल.
0: अतिशय सुंदर जंगल. आणि गंमत म्हणजे सुट्टी असल्यामुळे खानसामा नव्हता, जेवायची सोय नव्हती. आणि त्यावेळी पेंचमध्ये एक वसाहत होती, बहुधा PWD च्या कर्मचाऱ्यांची असावी. तर पहिला जो दरवाजा दिसला तो दरवाजा खटखटवला आणि त्यांना म्हटलं की अरे बाबा तुम्ही जे जेवण बनवाल ते आम्हाला द्याल का, आम्ही पैसे देऊ त्याचे. सुदैवाने त्यांनी हो म्हटलं. आणि मग त्या घरातला जो पुरुष होता तो म्हणाला की तुम्हाला हॉर्नबिल बघायचं आहे का?
1: अरे वा.
0: आता इथं हॉर्नबिल माहिती कोणाला होता पण?
1: अच्छा.
0: आम्ही म्हटलं बो काहीतरी पक्षी असावा, दाखव म्हणाले
1: धनेश.
0: मग आम्ही गेलो त्याच्याबरोबर, धनेश मराठीमध्ये आपण म्हणतो. आणि त्यातलाही तो मलबार पाईड हॉर्नबिल या प्रजातीचा हॉर्नबिल होता तो. आणि त्याचं घरटं या माणसाला माहिती होतं. आणि मग आम्ही पेंचमध्ये चालत जाऊन त्याचं घरटं पाहिलं, त्या पक्षाला पाहिलं आणि पुन्हा एकदा आम्ही आश्चर्यचकित झालो आणि विस्मयचकित झालो. तिथे चालत असतानाच आम्हाला वाईल्ड डॉग्स पाहायला मिळाले, ढोल ज्याला आपण म्हणतो, जंगली रानकुत्रे ज्याला म्हणतो, ते पाहिले, शेकडो हरणांचे कळप पाहिले. आणि या सगळ्याचा, ताडोबा आणि पेंच या त्या ट्रीपचा एवढा असा एकत्रित परिणाम झाला की परत आल्यानंतर आम्ही दोघांनी म्युच्युअली असं ठरवलं की इथून पुढे आपण कुठल्याही बीच डेस्टिनेशनला जायचं नाही, समुद्र चौपाटीला जायचं नाही किंवा कुठल्याही हिल स्टेशनला जायचं नाही फिरायला. आपण जायचं फक्त जंगलातच जायचं.
1: जंगल वेडाची सुरुवात तिथून झाली.
0: तो सुरुवात अगदी आरंभ बिंदू होता असं म्हणायला हरकत.
1: मग निसर्ग तिथे जो तुम्ही अनुभवलात वेगवेगळ्या वेळेला दरवर्षी, कारण मग जाणं सुरू झालं असेल. ताडोबामध्ये किती वेळा झाला आतापर्यंत?
0: ताडोबाचं आम्ही असं ठरवून घेतलं होतं की 1 वर्ष आड करून ताडोबाला जायचं.
1: अच्छा.
0: बऱ्याचदा गेलो म्हणजे आता मला त्याची गिणती राहणार नाही. आणि विशेषतः 5 वर्षांपूर्वी जेव्हा मी ताडोबा बरोबर काम करणं सुरू केलं, ताडोबा हे माझं दुसरं घरच झालं.
1: अच्छा. आणि मग मायाची पहिली भेट, आधी एकतरी ह्या मायाविषयी आमच्या श्रोत्यांना सांगा आणि मग पहिली भेट कधी झाली.
0: बिलकुल. मायाविषयी सांगतो. माया हे ताडोबाशी जोडलेलं आणि ताडोबापासून कधीही दूर न करता येण्यासारखं असं एक नाव आहे. ही एक वाघीण होती ताडोबामधली. आणि ती एवढी, ज्याला आपण मानवी भाषेमध्ये ज्याला आपण लाघवी म्हणतो किंवा प्रेमळ म्हणतो, अशा पद्धतीची वाघीण होती. म्हणजे ताडोबात ज्यावेळी फारसे वाघ नव्हते, वाघांचं दर्शन दुर्लभ होतं, त्या काळामध्ये ही वाघीण अगदी हमखास दर्शन द्यायची.
1: अच्छा.
0: म्हणजे लोक म्हणायचे की वाघ बघायचा असेल तर ताडोबात जावं आणि मायाला पाहावं.
1: अच्छा.
0: इतकी ती हमखास दर्शन द्यायची.
1: आणि आम्ही माणसाळलेली अशी पण होती.
0: नाही, माणसाळलेली हा शब्द चुकीचा आहे. कारण ती वाईल्डच होती, ती जंगली ज्याला म्हणता येईल

0: अशीच होती ती. ती माणसाळलेली नव्हती पण माणसांबरोबर ती कम्फर्टेबल होती असं आपण म्हणू शकतो.
1: अच्छा.
0: विशेषतः पर्यटकांबरोबर
1: म्हणजे तिथे फोटो कारण अनेकांनी काढलेले आणि फार सुंदर सुंदर पोजेस ज्याला
0: बिलकुल. राजस्थानमध्ये रणथंबोर नावाचं जंगल आहे, तिकडे मछली नावाची एक वाघीण होती, तर ती अत्यंत प्रसिद्ध अशी होती, लोकप्रिय होती. तिच्या नंतर मायाचाच नंबर लागतो. आणि या दोन्ही वाघिणी अशा आहेत की ज्यांचे सगळ्यात जास्त फोटो काढले गेलेले आहेत, जगभरातले फोटोग्राफर यांच्या फोटोग्राफीसाठी आलेले आहेत. तर माया ही अशी वाघिण होती आणि तिच्यामुळे पर्यटक केवळ भारतातून नव्हे तर जगभरातून ताडोबाकडे आकर्षित होऊ लागले आणि आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, अशा पद्धतीची जी ओळख ताडोबाला मिळाली ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली आणि आज जे रूप आपण पाहतो आहोत ते तिच्यामुळे आहे असं मला वाटतं. तर ही होती माया.
1: हा, मग त्या मायाची पहिली तुमची भेट गाठभेट कधी झाली?
0: पुन्हा मायाबद्दल मी ऐकून होतोच कारण ती खूप प्रसिद्ध होती, तिचे फोटो वारंवार वर्तमानपत्रांमध्ये यायचे, तेव्हा सोशल मीडिया नव्हता. माझी तिची पहिली भेट झाली 2018 साली, सफारीवरच होतो मी. तोपर्यंत मी काही वन विभागाबरोबर काम करायला सुरुवात केलेली नव्हती आणि सफारीला असताना असं झालं की ती अचानक समोरून आली आणि माझ्या गाडीच्या अगदी जवळून जायला लागली.
1: बर,
0: आता ही ओपन जिप्सी मध्ये सफारी असते आणि त्यावेळी ताडोबामध्ये मोबाईलला परवानगी होती, आता ती नाही गेल्या काही वर्षांपासून. तर माझ्या हातामध्ये मोबाईल होता आणि मी असा विचार केला की ती जवळून जाते आहे तर मी आय लेवलला तिचं शूटिंग करीन, म्हणून मी जिप्सीमध्ये खाली बसलो. जिप्सीतून तुम्ही खाली उतरू शकत नाही, त्याची परवानगी नसते. तर मी जिप्सीमध्ये खाली बसलो आणि आय लेवलला तिचा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करत होतो. तर ती एका क्षणी अशी माझ्या गाडीला समांतर आली आणि अगदी क्षणभरासाठी थांबली आणि तिने थेट डोळ्यात डोळे घालून मला लूक दिला. आणि तो क्षण असा आहे की म्हणजे मला आजही सांगताना माझ्या अंगावर काटा उभा राहतो. ज्याला आपण मराठीमध्ये फार सुंदर शब्द आहे, नजरबंदी होणे. तर नजरबंदी होणे म्हणजे काय ते मी तेव्हा अनुभवलं
1: वाघिणीच्या बाबतीत.
0: वाघिणीच्या बाबतीत म्हणजे तिने ज्या पद्धतीने डोळ्यात डोळे घालून लूक दिला, माझा श्वास जागच्या जागी थांबला. अगदी क्षणभराचाच मोमेंट होता तो आणि मग ती पुढे निघून गेली. बरं, ती इतक्या जवळ होती की मी हात बाहेर काढला असता तर कदाचित तिला हात लावू शकलो असतो, एवढ्या जवळ होती ती गाडीच्या. पण फार कम्फर्टेबल होती ती, ती तिच्या वाटेने जात राहिली, तिला बाकी कोणाची कदर नव्हती, तशीच होती ती. तर ती मायाची पहिली भेट आणि अक्षरशः मी तिच्या प्रेमात पडलो. आणि अर्थात नंतरच्या काळात जेव्हा पुस्तकाची सगळी तयारी वगैरे सुरू झाली तेव्हा मला असं कळलं की मी काही एकटा नव्हतो, असे हजारो लाखो कदाचित करोडो लोक आहेत की जे तिच्या एका लुकमुळे म्हणा किंवा तुम्ही जसं म्हणाल की पॉज करून फोटो देण्याची तिची अदा असेल किंवा जी काय असेल त्याला आपल्या मानवी भाषेत आपण काही म्हणू, त्या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या प्रेमात पडलेले काही लाख काही करोड लोक असतात.
1: वन्यजीव छायाचित्रकार, पर्यटक,
0: अगदी अगदी अगदी. आणि छायाचित्रकारांची तर ती लाडकीच होती.
1: किती वेळा मग त्यानंतर मायाला भेटत राहिलात आणि पुस्तक लिहायचं हे कधी ठरलं?
0: वेळा असं मला आकडा सांगणं कठीण आहे, हिशोब करावा लागेल बसून. पण 2018 पहिल्यांदा बघितल्यानंतर जेव्हा जेव्हा ताडोबाला जाणं झालं तर प्रत्येक वेळी तिला पाहणं झालं. हो, आणि मग 2021 पासून मी ताडोबा बरोबर कामच सुरू केलं. तर त्यावेळी तर म्हणजे तो एक मनाला छंदच लागलेला असायचा की कामानिमित्त जंगलात गेलं की सहज डोकावून यायचं, बघायचं पांढरपवनी तिच्या परिसराचं नाव होतं, जरा पांढरपवनीला बघून येऊ, मग ती कुठेतरी असणार हे माहिती असायचं, मग तिला जरा एकदा बघितलं की मनाला बरं वाटायचं. त्यामुळे अनेक वेळा तिला पाहिलं, तिला तिच्या बछड्यांसमवेत पाहिलं, तिच्या जोडीदारासमवेत पाहिलं.
1: तुमच्या या पुस्तकामध्ये सुद्धा खूप छान छायाचित्र तिची आहे, तिच्या परिवारासोबत.
0: बिलकुल बिलकुल बिलकुल. आणि त्याचं सगळं श्रेय भारतातल्या आणि जगातल्याही काही छायाचित्रकारांचं आहे कारण त्यांनी खूप मोठ्या मनानं त्यांची ती सगळी छायाचित्र देऊ केली या पुस्तकासाठी. जवळजवळ 30-32 छायाचित्रकारांची फोटो त्याच्यामध्ये आहे.
1: अच्छा, पण मग हे पुस्तक लिहावं मायाविषयी, एका वाघिणीविषयीचं पुस्तक, हे मला वाटतं फार युनिक एकमेव अशी.
0: बिल्कुल बिल्कुल,
1: गोष्ट असावी.
0: भारतात तरी नक्कीच अशा पद्धतीचं कुठलंही पुस्तक आलेलं नाही की जे एका वाघिणीवर किंवा वाघावर लिहिलेलं आहे, त्या वाघाची पूर्ण स्टोरी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. तर मुळात हा विचार खरं तर माझ्याही मनात नव्हता, इतरांसारखाच मी फक्त तिच्यावर प्रेम करणारा एक व्याघ्र प्रेमी होतो.
1: काही लेख वगैरे आधी लिहिले होते?
0: नाही, तसंही झालं नव्हतं. मी ताडोबा बरोबर काम करत होतो.

0: आणि एका कॉफी टेबल बुकचं काम चालू होतं ज्याच्यामध्ये असं अपेक्षित होतं की ताडोबाची जी जैवविविधता आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी, त्याचं संपूर्ण संपादन मी केलेलं आहे. आणि ते करत असताना अचानक माझ्या मनामध्ये आलं की अरे आपल्याकडे माया नावाची आयकॉनिक टायग्रेस आहे आणि तिचे किमान काही लाख फोटो काढले गेलेले आहेत, तर तिच्यावरच एक कॉफी टेबल बुक बनू शकतं अशी एक पहिली कल्पना माझ्या मनामध्ये आली. नंतर मी त्याच्यावर काम सुरू केलं आणि जसं अधिक विचार करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, ही कथा सांगण्यासारखी आहे, ही फक्त कॉफी टेबल बुकची कथा नाही आहे आणि ती लिहायला पाहिजे. आणि लिहायला पाहिजे तर आपणच का लिहू नये, हा त्याचा आरंभ बिंदू होता. आणि मग मी अनेक लोकांशी बोलत गेलो, सगळ्यात आधी तर माझे तेव्हाचे बॉस जे होते ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर, त्यांना मी ही आयडिया कल्पना सांगितली आणि त्यांना ती बेहद आवडली. ते म्हणाले चांगला विषय हा, असा कोणी केलेला नाही पण तुम्हाला मेहनत खूप घ्यावी लागेल. म्हटलं ती मेहनत घ्यायची माझी तयारी आहे. आणि मग पुढच्या साधारण 10 महिने 12 महिन्यांच्या कालावधीमध्ये मी विविध लोकांना भेटत राहिलो, जे भारताच्या बाहेर होते त्यांच्याशी संपर्क केला, फोटो जमा करत राहिलो, जी माहिती मिळेल ती व्हेरीफाय करत राहिलो की खरी आहे की नाही.
1: एखाद्या माणसाविषयी लिहिणं हे वेगळं आहे, म्हणजे त्याची गोष्ट सांगणं तुलनेने सोपं आहे.
0: बिलकुल.
1: त्याच्याशी बोलून सुद्धा जर का जिवंत असेल तर आपल्याला त्यांच्याशी संवाद साधून लिहिता येऊ शकतो. पण या वाघिणीची गोष्ट ही वेगवेगळ्या माणसांकडनं अशी गोळा करत गेलात का कसं, तिचा इतिहास म्हणा किंवा तिची थोडीशी पार्श्वभूमी, तिचा वंश वगैरे, अशी ही माहिती कशी मिळवली सगळी?
0: माहिती मी वेगवेगळ्या लोकांकडून घेत गेलो, कारण मी म्हटलं तसं तिच्यावर प्रेम करणारी खूप लोक होती, त्यामुळे तिला तिच्या जन्मापासून पाहणारी लोक होती.
1: अच्छा.
0: ज्याच्यामध्ये पर्यटक होतेच, छायाचित्रकार नक्कीच होते, पण त्या त्यावेळी ताडोबामध्ये काम करणारे वनकर्मचारी होते, अगदी वनमजूर सुद्धा मी त्यांच्याशीही बोललो, कारण सगळ्यात जास्त काळ जंगलामध्ये ते काम करत असतात.
1: फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन.
0: अगदी अगदी अगदी. तर या सगळ्यांना मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्याकडून त्यांना माहीत असलेल्या गोष्टी जमा केल्या, पण मला ते एक माहितीचं संकलन सुद्धा होऊ द्यायचं नव्हतं.
1: बरोबर.
0: माझे स्वतःचे अनुभव होतेच ऑफकोर्स, याच्यामध्ये माझी पत्रकारिता कामाला आली. मी म्हटलं की आपण याच्यावर रिसर्च सुद्धा केला. मग फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे उपलब्ध असलेले जे कागदपत्र जी आहेत ती सुद्धा मी मिळवली, त्याचा अभ्यास केला आणि ज्या ठिकाणी वाटत होतं की हे खरं असू शकत नाही त्या ठिकाणी मी माझ्या तर्काचा आधार घेतला की हे असं असू शकतं का. मी माझ्या प्रस्तावनेतही म्हटलंय जर काही चूक असेल तर ती जबाबदारी माझी आहे, पण मी तर्काचा आधार घेतला, कारण एक तर तिच्या भोवती ना एवढ्या कथा गुंफल्या गेल्या, त्या बऱ्याचशा दंतकथा वाटाव्यात अशा सुद्धा होत्या. तर काही लोकांनी कथा अशाही सांगितल्या मला की तिचं पहिली पिल्लं जी होती ती मोस्ट प्रॉबेबली वाईल्ड डॉग्स म्हणजे रानकुत्र्यांनी मारली असावी अशी शक्यता वर्तवली जाते. तर तिने एवढा राग त्यांचा मनात ठेवला की त्या कळपामधल्या, त्या रानकुत्र्यांच्या कळपामधल्या प्रत्येक रानकुत्र्याला तिने शोधून शोधून मारलं, असं एकदम आपण जी फिल्म मध्ये पाहतो चित्रपटात तसं सांगितलं. आता हे काही तर्काला पटणार नाही, मला नुसती गोष्ट नाही तर मला त्याच्या मागची शास्त्रीय बैठक जी आहे ती सुद्धा मांडायची होती. कारण वाघाविषयी प्रेम उत्पन्न व्हावं या पुस्तकाने, आदर उत्पन्न व्हावा हा उद्देश आहे, परंतु कुठलाही गैरसमज उत्पन्न होऊ नये ही काळजी सुद्धा मला घ्यायची होती.
1: बरोबर.
0: तर त्याच्यासाठी मी शास्त्रीय माहितीचे सुद्धा जोड त्याला दिली, त्यामुळे वेगवेगळ्या बायोलॉजिस्टशी मी बोललो की हे बरोबर आहे का जे ऐकलं आहे ते, किंवा वाघाची साधारण रचना किंवा त्याचं मिलन आणि पुढे सगळं पिल्ल होणं ह्या सगळ्या गोष्टी कशा चालतात, जीवनक्रम कसा चालतो हे सगळं, आणि मायाची जी वंशावळ आहे ती सुद्धा पुन्हा जुन्या लोकांशी बोलूनच काढावी लागली. कारण तेव्हा तर मी स्वतःही जंगलात जात नव्हतो, तर मग जुन्या लोकांशी बोलणे, त्या त्या काळचे वर्तमानपत्रामध्ये आलेले रिपोर्ट्स पाहणे किंवा वनविभागाच्या दफ्तरी असलेले डॉक्युमेंट्स काढणे आणि त्याचा अभ्यास करणे, ह्या सगळ्या गोष्टीतून हे सगळं शेवटी पुस्तक आकाराला आलं.
1: पण त्याची आखणी, म्हणजे तुम्ही म्हटलं तसं त्याच्यातली रंजकता सुद्धा फार महत्वाची आहे.
0: बिलकुल. कारण वाचणाऱ्याला बोर होता कामाने, नुसतीच शास्त्रीय माहिती देणं किंवा घडलेल्या घटनांची जंत्री मांडणं हे तसं तुलनेनं सोपं झालं असतं, पण मग तितकं ते रंजक झालं नसतं. आणि मुख्य जो व्यापक उद्देश जो आहे की वाघ या प्रजातीबद्दल प्रेम आणि आदर उत्पन्न होणे, हा जो व्यापक उद्देश होता तो सफल झाला नसता. त्यामुळे मी पहिल्यापासूनच काय ठरवलं की एकतर हे खूप सोपं असेल सगळं, माझं लिखाण जे असेल ते सोपं असेल, त्याचं सादरीकरण असेल ते सोपं असेल, आणि त्याच्यामध्ये भरपूर छायाचित्र असतील, जेणेकरून माणसाने ते हातात घेतलं तर त्याला ते पुन्हा खाली ठेवावं असं वाटतं कामाने. आणि त्या चॅप्टर्स छोटे छोटे असतील, प्रकरणं छोटी छोटी असतील, खूप दीर्घ नसतील, वाक्यरचना छोटी छोटी असेल, आणि एका प्रकरणातून दुसऱ्या प्रकरणाकडे जाताना त्याला काहीतरी एक लिंक असेल, ते प्रकरण संपत असताना वाचकाला असं वाटावं की अरे पुढचं प्रकरण

0: असलं पाहिजे आत्ताच, नंतर वाचता कामा नये, हा सगळा विचार करून या पुस्तकाची मी बांधणी केली.
1: बर, आणि त्याचं स्वागत खूपच झालं या पुस्तकाचं.
0: हो, म्हणजे मला खरं सांगायचं तर मला अपेक्षित नव्हतं. जेव्हा आम्ही ताडोबानी पहिली आवृत्ती पब्लिश केली आणि माझी अपेक्षा अशी होती की 200-300 किंवा फारच झालं तर 500 प्रती काढाव्यात, कारण जे मी ऐकून होतो विशेषतः मराठी पुस्तकांच्या बाबतीत की लोक पुस्तकं विकत घेत नाहीत आणि मग खप होत नाही, 100-200 प्रती जातानाच खूप अडचण होते. आणि माझ्या बॉसनी म्हणजे डॉक्टर रामगावकरांनी थेट 2000 कॉपीज काढायचं ठरवलं, तेव्हा मी खास जाऊन त्यांना विनंती केली की सर कृपया असं करू नका, सगळ्या कॉपीज अंगावर पडतील आणि फारच वाईट होईल, म्हणजे मग इथे ढीग लागलेले राहतील. आणि ते एकमेव असे होते की ज्यांनी म्हटलं की नाही, मी तुम्हाला सांगतो 6 महिन्यात हे संपतील आणि लवकर तुम्ही इंग्रजी आवृत्तीची तयारी करा, कारण लोक इंग्रजी आवृत्ती मागू लागतील.
1: अच्छा,
0: मला काही तसं वाटलं नव्हतं.
1: रामगावकर साहेबांचा दृष्टेपणा,
0: बिलकुल बिलकुल, अगदी दूरदर्शीपणा. आणि त्यांनी म्हटलं तसंच झालं, 6 महिन्यामध्ये आवृत्ती ती जवळजवळ संपली आणि इंग्रजीची मागणी होऊ लागलेली होती.
1: अच्छा, आणि मग त्याचं इंग्रजी पुस्तक सुद्धा तुम्ही स्वतःच?
0: हो, मीच त्याचं इंग्रजी अनुवाद केला, कारण पुन्हा तोच माझा अट्टहास हा होता की त्यातली सिम्प्लिसिटी जाऊ नये, साधेपणा जाऊ नये, आणि त्याच्यामध्ये फार कोणी शास्त्रीय विद्वत्ताही त्याच्यामध्ये येऊ नये किंवा भाषेच्या दृष्टीने सुद्धा ती भाषा अलंकारिक किंवा अवजड होऊ नये. त्या दृष्टीने मी म्हटलं आपणच प्रयत्न करून पाहावं, तर तेही ठीक झालं असावं कारण तेही लोकांनी वाचलं.
1: बरोबर, सोपं आणि रंजक अशा पद्धतीचं लेखन एका वाघिणीविषयीचं. या पुस्तकाच्याच निमित्ताने नव्हे तर एकूणच जंगलाविषयीचं प्रेम वाढीस लागलं. आणि मग कोणकोणत्या जंगलांना आतापर्यंत भेटी देता आल्या?
0: मी भारतामधल्या ना बहुसंख्य, सगळ्याच म्हणताना येणार मला, भारतातल्या बहुसंख्य जंगलांमध्ये मी हिंडलो आहे सुदैवाने. आपल्याकडे महाराष्ट्रातली तर सगळी जंगलं झालीच आहेत, परंतु मध्य प्रदेशमध्ये पेंच आहे, काही भाग महाराष्ट्रात येतो पेंचचा, काही मध्य प्रदेशमध्ये आहे, बांधवगड आहे, त्याच्यानंतर पन्ना आहे, राजस्थानमध्ये सरिस्का आहे, रणथंबोर आहे. तर केवळ टायगर रिझर्वला किंवा व्याघ्र प्रकल्पांनाच भेट द्यायचं असं नाही, तर मला पक्ष्यांचीही खूप आवड आहे, त्यामुळे राजस्थानमधल्या भरतपूरला मी गेलेलो आहे. राजस्थानमध्ये एक झालना नावाचं एक लेपर्ड म्हणजे बिबट्यांचं एक अभयारण्य आहे, तेही फार सुंदर आहे, तिकडे मी गेलो आहे. आणि वर आपल्याकडे आसाममध्ये काझीरंगा नावाचं जे जंगल आहे ते फार सुंदर आहे. मला आमची, माझी आणि माझ्या बायकोची दोघांची इच्छा होती की आपण जर भारताच्या बाहेर कधी गेलो तर पहिल्यांदा भारताबाहेरची ट्रीप करायची ती मसाई माराची करायची, केनियाची. ती आम्ही 2019 केली, पण तरी मी म्हणेन की अजून खूप बघायचं राहिलेलं
1: आहे ना. म्हणजे जंगलात इतकं काही काही सामावलेलं असतं.
0: नक्की, मी तर म्हणेन तुम्ही एकाच जंगलात वारंवार गेलात ना तरी तुम्हाला वेगवेगळी रूपं दिसतील निसर्गाची, त्या जंगलाची, आणि ते जंगल तुम्हाला प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी दाखवेल. मी मगाशी म्हटलं तसं, पहिला वाघ मला 4 वर्षांनी दिसला, मी जंगल फिरायला लागल्यापासून. मध्य प्रदेशातल्या कान्हा नावाच्या जंगलामध्ये मला तो पहिला वाघ मिळाला आणि पहिला बिबट्या पाहायला मला 10 वर्ष लागली.
1: बर,
0: पहिला अस्वल पाहायला मला 10 वर्ष लागली. तर जंगल तुम्हाला ना संयम शिकवत. म्हणजे मी नेहमी पाहतो लोकांना ना वाघ बघायचा असतो, वाघ बघायचा असतो, तर त्याचंही मी एक उदाहरण सांगतो की एक दिवस माझ्या आयुष्यातला असा होता की मी कामानिमित्तच जंगलामध्ये फिरत होतो आणि त्या दिवशी जवळजवळ 100 किलोमीटर मी जंगलामधून फिरलो.
1: बर,
0: वाघ सोडा मला मोर सुद्धा दिसला नाही.
1: अच्छा, बर,
0: एखादा दिवस असा असू शकतो. तर हे सगळं समजून घेणं आवश्यक आहे. जंगल तुम्हाला कुठल्या वेळी काय दाखवेल हे सांगता नाही यायचं. म्हणजे माझ्या आयुष्यात एक क्षण असाही आलाय की मी 3 तासामध्ये 8 वाघ पाहिले.
1: बर, अच्छा,
0: आणि मी वाघ पाहण्यासाठी गेलो नव्हतो, मी कामासाठी गेलो होतो. आणि त्या प्रवासात मी साधारण 20-30 किलोमीटर प्रवास केला असेल, त्या टप्प्यामध्ये मला 8 वाघ पाहायला मिळाले 3 तासांमध्ये.
1: बर,
0: अशा गोष्टी होऊ शकतात,
1: म्हणजे हा चमत्कार वाटा,
0: चमत्कारच आहे बिलकुल. पण माझं म्हणणं असं आहे की सगळं जंगलावर सोडून द्या, निसर्गावर सोडून द्या.
1: म्हणजे साधारणपणे असं असतं पर्यटकांचं की एकमेकांना दिसल्यानंतर विचारतात दर्शन होय क्या, म्हणजे वाघ दिसला का तुम्हाला.
0: बरोबर,
1: हे मुख्य आकर्षण असतं.
0: बरोबर,
1: तर पण फक्त वाघच नाही तर इतरही अनेक गोष्टी पाहिजे.
0: बिलकुल, मी जसं मगाशी म्हटलं तसं की एक पक्षी बघून आम्ही जंगलाच्या प्रेमात पडलो, वाघ बघून नाही.
1: बरोबर,
0: वाघ बघायला तर बरीच वर्ष गेली.
1: पशु पक्ष्यांचं वैविध्य हे जसं जंगलामध्ये, तसंच तिथल्या वनसंपत्तीचं, झाडांचं वैविध्य,
0: बिल्कुल, अगदी साध्या कीटकांचं. मी नेहमी सांगतो की तुम्ही एक कुठला तरी कीटक निवडा, त्याचा अभ्यास सुरू करा, तो अभ्यास पूर्ण होईपर्यंत आपलं आयुष्य संपलेलं असेल.

0: एवढी विविधता आहे निसर्गामध्ये, तर आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे ते आपण निवडावं आणि त्याचा अभ्यास करावा. जसं आता आपण म्हटलं की मी पक्ष्यांबद्दल म्हटलं की मला आधी पक्ष्यांची आवड तेवढीशी नव्हती, पण आमचे डोंबिवलीतलेच एक आमचे सहकारी आहेत डॉक्टर प्रसाद कामत म्हणून, व्यवसायाने डॉक्टर आहेत परंतु वृत्तीने पक्षी निरीक्षक आणि पक्षीप्रेमी आहेत, आणि त्यांच्यामुळे मला तीही आवड लागली. आणि मग आता कसं होतं की तो पक्षी जर दिसला तर तो कुठल्या अधिवासात होता, किती वाजता दिसला, त्या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवायची सुद्धा सवय झाली. तर तुम्ही स्वतः इंटरेस्ट घ्या आणि मग तुम्हाला निसर्ग भरभरून देईल.
1: बरोबर. जंगल पाहण्याच्या वेळा अशा कोणत्या विशेष?
0: मी म्हणेन जे टिपिकली सांगितलं जातं ते असं आहे की सकाळी लवकर च्या वेळेमध्ये आणि मग संध्याकाळच्या वेळेमध्ये ही सगळ्यात आदर्श वेळ आहे, हे नक्कीच आहे, याच्याबद्दल काही वाद नाही. कारण त्यावेळी प्राणी असतील पक्षी असतील हे सगळे जास्तीत जास्त ऍक्टिव्ह असतात आणि त्यामुळे त्यांचं दर्शन होण्याची संधी असते, हे खरं आहे अगदी. पण माझं आणखीन एक मत असं आहे की तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला कुठल्याही वेळी काहीही दिसू शकतं. आता आपण वाघाबद्दल बोलतो आहोत तर मी दुपारी 1:30 टळटळीत उन्हामध्ये वाघीण आणि तिचे 2 बछडे रस्त्यावरून चालताना पाहिलेले आहेत. अगदी डांबरी रस्त्यावर मी दुपारच्या वेळेमध्ये वाघ पाहिलेला आहे, किंवा रात्री 9:30 सुद्धा मी डांबरी रस्त्यावर पुन्हा जो आम रहदारीचा रस्ता आहे अशा ठिकाणी वाघ पाहिलेला आहे. त्यामुळे सगळे काही वन्यजीव हे झोपलेले असतात आणि मग आपल्याला दिसणार नाहीत असं नसतं, परंतु हो आदर्श वेळ ही सकाळी लवकरची आणि संध्याकाळची. पण पुन्हा असं आहे की रात्रीच्या वेळेमध्ये जे नॉक्टर्नल असतात, जे रात्री फिरणारे प्राणी निशाचर प्राणी आहेत, त्यांचं दर्शन घ्यायचं असेल तर रात्रीची वेळ योग्य आहे.
1: अर्थात या सगळ्या म्हणजे जंगल निरीक्षणासाठी जे नियम आहेत ते सगळे पाळ
0: अगदी काटेकोरपणे पाळलं पाहिजे. अगदी तुम्ही देव मानत असाल, तुम्ही धर्म मानत असाल, ज्या गोष्टीला तुम्ही मानता आणि त्या गोष्टीचे जसे नियम तुम्ही पाळता तसेच नियम जंगलाचे तुम्ही पाळले पाहिजे, तेव्हा जंगलही तुम्हाला सहकार्य करेल.
1: बरोबर. म्हणजे आपल्यापासून तिथल्या पशु पक्ष्यांना किंवा निसर्ग संपत्तीला कुठच्याही प्रकारे
0: हानी होऊ नये अगदी
1: याची काळजी घेतली.
0: बिलकुल बिलकुल.
1: पर्यटकांचे काय अनुभव येतात असं तुम्ही ज्यावेळेला सफरीवर जाता त्यावेळेला?
0: काही अनुभव खूप छान असतात, काही खूप वाईट असतात. वाईट अनुभवांमध्ये एक एकदा अगदी सर्वसाधारण अनुभव असा आहे की वाघच बघायचा हट्ट असतो आणि दुसरं काही बघायचं नसतं. आणि मग ते काय होतं की गाईड्स असतात जे निसर्ग मार्गदर्शक असतात किंवा जिप्सीचे ड्रायव्हर असतात, त्यांना ते खूप दबाव आणतात की आम्हाला वाघच बघायचा, बाकी काही बघायचंच नाही. गाईड अगदी सांगू लागला की हे झाड बघा किती सुंदर आहे, या झाडाचं हे महत्व आहे, किंवा तो पक्षी हा अमुक ठिकाणाहून इथे स्थलांतरित होऊन आलेला आहे, पण त्यांना ते ऐकायचं नसतं. तर अशा पद्धतीचे पर्यटक मात्र खूप त्रासदायक असतात. काही वेळेला काही पर्यटक गोंधळ करतात, अगदी वाघ दिसला, वाघाबद्दल बोलतो म्हणून वाघ दिसला तर मग आरडाओरडा करतील किंवा त्याच्याबरोबर फोटो काढण्याचा प्रयत्न करतील, अशा पद्धतीचे गोंधळ घालणारे काही लोक असतात.
1: जोखमीचं ठरू
0: शकतं. बिलकुल बिलकुल. आणि केवळ या मुद्द्यामुळेच आता जवळजवळ सगळ्याच व्याघ्र प्रकल्पांमध्ये मोबाईलला बंदी केलेली आहे, कारण वाघाबरोबर सेल्फी काढण्याचा एक वेळ लोकांना निर्माण झालेला
1: आहे,
0: ते धोकादायक आहे. तर असे काही पर्यटक असतात. पण चांगले अनुभव म्हणजे कित्येक पर्यटक असे आहेत की जे खूप सजग आहेत पर्यावरणाच्या प्रति, वन्यजीवनाच्या प्रति, त्यामुळे ते वाचून आलेले असतात कुठल्या पद्धतीचे कपडे घालावेत, परफ्यूम लावू नये, सुगंधी कुठलं तेल किंवा काही लावू नये, अगदी अगदी तीव्र वासाचे, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या असतात त्या त्यांना माहीत असतात. आवाज करू नये, कचरा टाकू नये, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत त्या त्यांना माहीत असतात. आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांना स्वतःचं असं काही ज्ञान असतं, म्हणजे पक्षी पाहतील तर त्यांनाही माहीत असतं की ही प्रजाती कुठली आहे, नर आहे की मादी आहे. आणि ते त्या निसर्ग मार्गदर्शकाला म्हणजे गाईडला खूप कोऑपरेट करतात. तर अशा पद्धतीचे जे पर्यटक असतात ना ते खऱ्या अर्थाने आपलं निसर्ग संवर्धनाला मदत करत असतात. काही लोक पुढे जाऊन अगदी फॉरेस्ट डिपार्टमेंटला देणग्या सुद्धा देतात की तुम्ही जे काम करता आहात त्याच्यात आमचा काहीतरी खारीचा वाटा असावा, असं करणारेही पर्यटक आम्ही पाहिलेले आहेत.
1: अच्छा. निसर्गाचं फार सुंदर असं रूप जसं असतं त्याचप्रमाणे रौद्र रूप सुद्धा पाहिलं.
0: बिलकुल बिलकुल.
1: निसर्ग एकूण हा समतोल कसा राखत असतो?
0: मला असं वाटतं ना की हे एक ऑटोमॅटिक अशी एक रचना जी स्वयंप्रेरणेने स्वयंचलित अशा पद्धतीची ती एक रचना निसर्गाने छान बनवलेली आहे. त्याच्यामध्ये जेव्हाही गडबड होते ती माणसामुळे होते असं माझं वैयक्तिक मत आहे. मला माहित नाही एकूण या सगळ्या निसर्गाच्या रचनेमध्ये माणसाचं स्थान काय आहे, हा प्रश्न मी स्वतःलाच वारंवार विचारतो. तज्ज्ञ याचं उत्तर देऊ शकतील. मला

0: असं वाटतं की माणसाचं काही स्थान नाही. कारण असं की माणूस जर या पृथ्वीवरून या सृष्टीतून नाहीसा झाला तर निसर्गाचं काही बिघडेल असं मला वाटत नाही. उलट पक्षी एक मधमाशी जी आपल्या तुलनेत आपण नगण्य समजतो ती जर नाहीशी झाली तर अख्खी सृष्टी नाहीशी होईल. का असं होईल? कारण ही मधमाशी जी आहे ती पॉलिनेशनचं परागीभवनाचं काम करते. तिच्यासारखी इतरही असंख्य कीटक आणि आपण पेस्टिसाइड्स कीटकनाशक फवारून या मधमाशीला किंवा इतर कीटकांना मारण्याचा प्रयत्न करतो. तर निसर्गाने ही रचना छान बनवून दिली आहे की मधमाशी किंवा इतर कीटक परागीभवन करतील आणि मग फुलापासून फळ तयार होईल आणि त्या फळापासून बिया तयार होतील, त्या बी पासून आणखी इतर झाडं किंवा वनस्पती तयार होईल. गवताचं साधं उदाहरण घ्या की पहिला पाऊस आल्यानंतर गवताचे अंकुर जमिनीतून बाहेर यायला सुरुवात होते,
1: तोपर्यंत सुकत असत
0: अगदी. आणि मग जेव्हा पाऊस संपतो, कडक ऊन पडतं, तेव्हा ते गवत वाळतं, पिवळं होतं आणि एका क्षणी असं वाटतं की इथे काही नव्हतंच कधी, बरोबर. परंतु त्याच्या बिया ज्या आहेत त्या जमिनीच्या खाली कुठेतरी सुप्तावस्थेत असतात आणि मग पुन्हा पाऊस आल्यानंतर ते बाहेर येतात. म्हणजे ही निसर्गाची रचना किती छान आहे. आता हे वनस्पतींबद्दल झालं, प्राण्यांचं सुद्धा तसंच आहे की निसर्गाने त्यांना एक व्यवस्था घालून दिलेली आहे की कुठल्या काळामध्ये मिलन करायचं, कुठल्या काळामध्ये प्रजनन करायचं आणि जेणेकरून खाद्याची सुरक्षिततेची हमी राहील. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की काही प्रजातींमध्ये निसर्गाने पॉज बटन सुद्धा दिलेलं आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे काय की उदाहरणार्थ अस्वल, अस्वलाचं मिलन होतं परंतु पावसाळ्यात प्रजनन होत नाही.
1: बर,
0: पिल्लाला जन्म दिला जात नाही, पॉज बटन दाबलं जातं. कारण पावसाळ्यात कोरडी जागा नसते पिल्लांना ठेवण्यासारखी किंवा इकडून तिकडे जाण्यासारखी परिस्थिती नसते, पुरेसं अन्न उपलब्ध नसतं. अशा वेळी त्या अस्वलीच्या पोटामध्ये जरी गर्भधारणा झालेली असेल तरी सुद्धा पॉज बटन दाबलं जातं आणि मग पावसाळा सरल्यानंतर जेव्हा सगळीकडे हिरवाई असते, भरपूर खाद्य उपलब्ध असतं, कोरडी जागा उपलब्ध असते, तेव्हा ती पिलांना जन्म देते.
1: अच्छा. म्हणजे हे चक्र किती व्यवस्थित आहे, सुनियोजित आहे.
0: अगदी सगळं निसर्गाने छान केलेलं आहे. जेव्हा जेव्हा गडबड होते ती माणसामुळे गडबड होते.
1: निसर्गापासून संयम हा एक महत्वाचा ज्याचा उल्लेख झाला, तर आणखी काय काय शिकण्यासारखं आहे माणसाला?
0: बघा, निसर्गाकडून शिकण्यासारखं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्यांचा आदर करा. अगदी वाघ जरी घेतला तरी तो भूक लागली असेल तरच शिकार करतो. म्हणजे मी स्वतः पाहिलेलं आहे की हरणं त्याच्या आसपास भटकत आहेत पण तो डुंकूने त्यांच्याकडे बघत नाही. मी स्वतः पाहिलेलं आहे की एक वाघ पाण्यामध्ये बसलेला आहे आणि एक सांबर येतं, पाणी पिऊन निघून जातं.
1: बर,
0: मी स्वतः पाहिलेलं आहे एक सांबर पाण्यामध्ये उभं आहे, त्याच्या आजूबाजूला 5 वाघ आहेत.
1: अच्छा.
0: पण कुणीही त्याची शिकार करण्याचा प्रयत्न केलेला नाही, ते पाणी पितं आणि निघून जातं. हे शिकण्यासारखं आहे की तुम्ही हाव बाळगू नका, तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढंच करा, दुसऱ्याचा सन्मान करा, आदर करा. सहज गंमत म्हणून कोणी कोणाची शिकार करतं का निसर्गात? नाही, तसं होत नाही. केवळ आपल्या भुकेपुरती आणि गरजेपुरती तेवढीच शिकार होते.
1: म्हणजे समाधान कुठे
0: बिलकुल
1: मानायचं हे सुद्धा.
0: बिलकुल, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार निसर्गाने दिलेला आहे, त्याचा सन्मान राखला जातो प्रत्येक प्रजातीकडून, माणूस वगळता.
1: वा, खूप छान. या अशा वेगवेगळ्या जंगलांमध्ये तुम्ही देशातली तर जवळजवळ बहुतांश जंगल तुमची पाहून झालेली, तर त्याच्यातलं सगळ्यात आवडतं जंगल कोणतं की म्हणजे पशु पक्षी आणि झाडांच्या बाबतीत सुद्धा?
0: अर्थात ताडोबा हे माझं पहिलं प्रेम आहे. तिथे मी कितीही वेळा जाईन, दिवसाच्या कुठल्याही वेळा जाईन, त्यामुळे ताडोबा हे माझं पहिलं प्रेम आहे. परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर नवेगाव नागझिरा हे असं रत्न आपल्याकडे आहे ज्याची फार लोकांना माहिती नाही, फार लोक तिथे जात नाही. हा सुद्धा एक व्याघ्र प्रकल्प आहे, परंतु ताडोबाच्या तुलनेत फार मोठ्या प्रमाणावर वाघ दिसत नाहीत म्हणून कदाचित लोक तिथे जात नसतील.
1: किरण पुरंदरे त्या ठिकाणी.
0: बिलकुल बिलकुल, किरण पुरंदरेंनी त्याच्यावर लेखन केलेलं आहे, व्यंकटेश माडगुळकरांनी नागझिरा नावाचं जे पुस्तक लिहिलं त्यामुळे नागझिरा लोकांना अधिक प्रमाणावर माहिती झालं. तर हे एवढं सुंदर जंगल आहे की जिथे खूप प्रकारचे पक्षी सुद्धा पाहायला मिळतात. आणि मला असं वाटतं की सध्याच्या घडीला एकमेव जंगल आहे की जिथे तुम्हाला जंगलाच्या आत राहता येतं. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा तिथे राहिलो त्यावेळी तर तिथे लाईट सुद्धा नव्हती, इलेक्ट्रिसिटी नव्हती. आता तिथे सोलारची व्यवस्था आहे आणि मग तिथे प्रत्येक रूम मध्ये एक कंदील दिला जायचा. आणि मला अजून आठवतं की जेव्हा आम्ही रात्री जेवायला बसलो त्या कॅन्टीनच्या बाहेर, अर्थात लाईट नव्हतीच, टेबलावर मिणमिणता कंदील होता.

0: होता आणि सहज म्हणून बॅटरी उचलून असं जर मी प्रकाश टाकला आणि माझ्याकडे पाहणारे शेकडो डोळे मला दिसले कारण हरणं चरत होती आसपास.
1: अरे वा,
0: म्हणजे हा अनुभव किती अप्रतिम विचार करा, हा अनुभव तुम्हाला बाहेर कुठे घेता नाही.
1: बरोबर, अगदी.
0: आणि अतिशय सुंदर जंगल आहे, फार लोक तिथे जात नाही. मेळघाट आपलं खूप सुंदर आहे, पुन्हा दुर्गम भागात आहे, वाघांचं दर्शन होत नाही तिथे फारसं, ही खरं आहे, पण जंगल म्हणून अप्रतिम आहे. आणि मी असं म्हणेन की मी डोंबिवलीला राहतो, डोंबिवलीच्या आसपास सुद्धा जंगलाचे काही तुकडे आहेत. आता दुर्दैवाने असं झालं की फक्त तुकडे तुकडेच उरलेले आहेत, अगदी एक किलोमीटर, एक स्क्वेअर किलोमीटरचा असेल किंवा दोन चौरस किलोमीटरचा असेल, तर असे काही तुकडे आजच्या घडीला डोंबिवली शहराच्या आसपास सुद्धा आहेत. आपल्या हा जो कार्यक्रम ऐकणारी लोक असतील, मंडळी असतील, त्यांनी पाहावं की त्यांच्या गावाच्या शहराच्या बाहेर नक्कीच असे काही तुकडे अजून अस्तित्वात असतील. ते किती काळ अस्तित्वात राहतील माहीत नाही, पण आपण आवर्जून तिथे जायला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि आपल्याला आश्चर्य वाटेल इतक्या प्रकारच्या प्रजाती आपल्याला तिथे पाहायला मिळतात.
1: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कम्युनिकेशन ऑफिसर म्हणून तुम्ही कार्यरत आहात, तर या कामाचं स्वरूप नेमकं काय आहे?
0: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं एक मासिक न्यूजलेटर काढलं जातं, त्याचं नाव आहे ताडोबा डायरीज.
1: बर.
0: त्या न्यूजलेटरचा मी कार्यकारी संपादक आहे. गेली जवळजवळ 5 वर्ष होत आली. आता हा सुद्धा एक प्रकारचा युनिक रेकॉर्ड म्हणता येईल, कारण मला वाटत नाही की अन्य कुठल्या व्याघ्र प्रकल्पाकडे अशा पद्धतीचं आणि इतक्या सलग काढलं गेलेलं मासिक न्यूज लेटर आहे. तर ते माझं मुख्य काम आहे. त्या व्यतिरिक्त मीडियाशी संबंधित जे काही काम करावं लागतं, प्रसिद्धी पत्रकं काढणं असेल किंवा विविध प्रकारची पत्रकं बनवणं असेल, बुकलेट ज्याला आपण म्हणतो, तर ते सगळं करण्याचं, कम्युनिकेशन, संवाद, बाह्य जगाशी संवाद साधण्यासाठी जे जे करावं लागतं ते मी ताडोबासाठी करतो.
1: म्हणजे एकूण ताडोबाच्या जंगलाविषयी आणि निसर्गाविषयी लोकांच्या मनामध्ये प्रेम निर्माण व्हावं,
0: बिलकुल
1: अशाच प्रकारचा हा उपक्रम म्हणा.
0: बिलकुल.
1: असाच आणखी एक आगळा वेगळा उपक्रम म्हणजे जंगल स्टोरीज.
0: जी,
1: त्याविषयी थोडं.
0: माझ्या असं लक्षात आलं की कथा कथनाचा मराठीमधला जो आपला एक फॉर्म आहे तो अलीकडच्या काळामध्ये फार वापरला जात नाही. त्यातूनही वन्यजीवनाविषयी कथा सांगणं हे तर खूपच दुर्लभ झालेलं आहे. माझा असा प्रयत्न होता की आपण वाईल्ड लाईफ मधल्या ज्या ज्या कथा आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, आणि त्या कथाकथनाच्या माध्यमातून, जे लेखनाच्या माध्यमातून माझं चालू आहेच, परंतु आताच्या घडीला जो जमाना आहे तो सगळा सोशल मीडियाचा आहे, युट्यूबचा आहे, आणि खूप जास्त मोठ्या प्रमाणावर लोक त्या मीडियाचा वापर करतात, म्हणून मला त्या माध्यमामध्ये काहीतरी करायचं होतं. आणि मग ही कल्पना माझ्या डोक्यात आली की आपण वेगवेगळ्या जंगलांमध्ये घडलेल्या कहाण्या, कथा, या आपण युट्यूबवर सादर कराव्यात. मग त्याच्यासाठी बोल भिडू नावाचं एक महाराष्ट्रातलं चांगलं सुप्रसिद्ध असं युट्यूब चॅनल आहे, तर त्यांच्याशी मी संपर्क केला आणि त्यांना म्हटलं की अशी एक संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे, मला स्वतःचं युट्यूब चॅनल करून काही ते करण्याची इच्छा नाही. तर त्यांनी त्याचं स्वागतच केलं आणि आतापर्यंत 20-25 एपिसोड आम्ही केले. लोकांचा चांगला प्रतिसाद, 10-15 मिनिटांची एक गोष्ट असते आणि लोकांना ते ऐकायला आवडतं असं दिसत आहे.
1: हाही एक निसर्ग प्रेम वाढवणारा अशाच प्रकारचा उपक्रम म्हणावा लागेल. अनंत सोनवणे, आपण इथे आलात आणि आमच्याशी छान गप्पा मारल्या. तुमच्याकडनं आम्हाला माया वाघिणीविषयी आणि त्याचप्रमाणे ताडोबा प्रकल्पाविषयी सुद्धा माहिती मिळाली आणि खरोखरच आणखी काही पर्यटक तिथे निश्चितच जातील. याच एका जंगलात नव्हे तर देशातल्या अन्य काही जंगलांना सुद्धा आवर्जून भेटी देतील. आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.

मैत्रिणी श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका नेरूरकर आपली इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. जंतर मंतर आंदोलनात पोलीस कारवाईवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. तटरक्षक दल कर्मचाऱ्यांसाठीच्या 2 प्रशासकीय सुधारणा जाहीर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 10. आणि हिमाचल प्रदेशात चंबा इथं कार दरीत कोसळून 5 जण ठार. जंतरमंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे निर्देश दिले, पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयाने दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपाची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले आणि केंद्र सरकारसह आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांकडून उत्तरं मागवली. या आंदोलनाचं सीसीटीव्ही, ड्रोन, शरीरावर लावलेले कॅमेरे इत्यादींचं फुटेज, वायरलेस यंत्रांवरचं संभाषण आणि पीसीआर लॉग्स सांभाळून ठेवावेत. विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. या आंदोलनादरम्यान जखमी झालेले पोलीस आणि पत्रकारांनी दाखल केलेल्या याचिकांवरही आज सुनावणी झाली. जंतरमंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या

पोलीस कारवाईवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पॅरा अॅथलीट शर्मिला धनखड, रौप्यपदक जिंकणारे सर्वेश कुशारे, वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांचं तसंच कांस्यपदक जिंकणाऱ्या शिल्पा शैला आणि बिंद्यारणी देवी यांचं अभिनंदन केलं. तसंच जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्याबद्दल अनाथ सिंग हिचंही अभिनंदन केलं. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून घोषणाबाजी सुरू केली. त्यावर सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू द्यावं, सत्ताधारी आणि विरोधकांनी सार्वजनिक परीक्षा अनुचित साधन प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 वर चर्चा सुरू करण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं. तरीही गदारोळ सुरूच राहिल्यानं सभापतींनी लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. राज्यसभेचं कामकाजही सकाळी 11 वाजता सुरू झालं. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला. जेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. गोंधळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक आज संसद भवनात झाली. या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर नेते उपस्थित होते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या खासदारांनीही या बैठकीला हजेरी लावली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय तटरक्षक दलासाठीच्या 2 महत्वपूर्ण धोरणात्मक सुधारणांची आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी घोषणा केली. तटरक्षक दलात अधिकाऱ्यांची भरती आणि सेवाशर्तीमध्ये लिंग समभावाला प्रोत्साहन देणं तसंच कर्तव्यावर असताना समुद्रात बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याबाबतच्या प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणं हा या सुधारणामागचा उद्देश आहे. या कार्यक्रमाला संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवमणी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. झारखंडमध्ये 16 माओवाद्यांनी आज रांची इथं आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी सांगितलं की त्यातल्या 6 जणांवर मिळून 39 लाख रुपयांचं बक्षीस होतं. संतोष महातो उर्फ बासुदेव उर्फ दिलीप हा 128 गुन्ह्यांमध्ये हवा होता आणि त्याच्या एकट्यावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. या 3 जणांकडून पोलिसांनी 104 ग्रॅम कोकेन जप्त केलं असून त्याची किंमत 10 लाख रुपये आहे. काराया पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी काल दक्षिण कोलकातामधल्या अहेरी पुकूर रोडवरच्या एका ठिकाणावर छापा टाकून ही कारवाई केली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. पॅरा अॅथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये 20 वर्षानंतर पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के शैला हिनं कांस्यपदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेने रौप्यपदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने 2.25 मीटरची उंची पार केली मात्र त्यापुढच्या टप्प्यासाठीचे त्याचे तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. उंच उडीसाठी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला प्रथमच रौप्यपदक मिळालं आहे. जमैकाच्या रोमेन बेकफोर्डनं सुवर्णपदक जिंकलं. याव्यतिरिक्त वल्लरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी 1 रौप्यपदक जिंकलं. महिलांच्या 58 किलो वजनी गटातल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत बिंद्यारानी देवी सोरखैम्बम हिने कांस्यपदक जिंकलं असून सलग 2 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये तिनं पदकं जिंकली आहेत. भारताची एकूण पदक संख्या आता 10 झाली असून त्यात 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्यपदकांचा समावेश आहे. महिलांच्या मुष्टीयुद्ध प्रकारात 75 किलो वजनी गटात लवलीना बोरघेनचं पदक निश्चित झालं आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकलेल्या भारतीय खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे.

हिमाचल प्रदेशात चंबा पठाणकोट महामार्गावर आज एक मोटार खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला, त्यात 3 महिन्यांच्या एका बालकाचा समावेश आहे. चंबामधले हे रहिवासी चंदीगडवरून परत येत होते. त्यांचे मृतदेह 400 मीटर खोल दरीतून बाहेर काढले असून अपघाताच्या कारणांचा तपास पोलीस करत आहेत. जपानच्या कुमामोतो बेटाला आज दुपारी 7.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. यानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या भूकंपाचं केंद्र समुद्राच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती जपान हवामानशास्त्र संस्थेनं दिली आहे. हवामान विभागानं आज छत्तीसगड, ओडिशा, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, पंजाब, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटक किनारपट्टीवर काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ईशान्येकडच्या राज्यात तसंच राजस्थान, गुजरात, झारखंड, केरळ आणि गोव्यातही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. जंतर मंतर आंदोलनात पोलीस कारवाईवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. तटरक्षक दल कर्मचाऱ्यांसाठीच्या 2 प्रशासकीय सुधारणा जाहीर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 10. आणि हिमाचल प्रदेशात चंबा इथं कार दरीत कोसळून 5 जण ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटणं आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात. विद्यार्थी आंदोलनांदरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि गौरी गणपतीच्या सणासाठी मध्य रेल्वेच्या 246 जादा गाड्या. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपर फुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं.
1: हमने एक समय सीमा तय कर दी है, 2 महीने के भीतर सारी जांच इन्वेस्टिगेशन मुकम्मल की जाएगी और उसके बाद जो भी ट्रायल कोर्ट होगा, जो अभी इस केस में इट्स गोइंग टू बी ए फास्ट ट्रैक स्पेशल कोर्ट, उसमें ये 3 महीने, यानी जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
0: या अंतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 5 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 5 कोटी रुपयांपर्यंतचा दंड करण्याची तरतूद यात आहे. या अंतर्गत सेवा पुरवठादाराची व्याख्या सरकारनं व्यापक केली आहे. पेपर फुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद यात आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. या विधेयकावर चर्चा करताना काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पॅरा अॅथलीट शर्मिला धनखड, रौप्यपदक जिंकणारे सर्वेश कुशारे वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांचं तसंच कांस्यपदक जिंकणाऱ्या शिल्पा शैला आणि बिंद्या राणी देवी यांचं अभिनंदन केलं. तसंच जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्याबद्दल अनाहत सिंग हिचंही अभिनंदन केलं. राज्यसभेचं कामकाजही सकाळी 11 वाजता सुरू झालं. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला. जेव्हा अध्यक्ष सीपी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून विरोधकांनी घोषणा सुरू केल्या. गोंधळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं.

जंतर मंतर वर्ष आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले, पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले आणि केंद्र सरकारसह आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांकडून उत्तरं मागवली. या आंदोलनांचं सीसीटीव्ही, ड्रोन, शरीरावर लावलेले कॅमेरे इत्यादींचं फुटेज, वायरलेस यंत्रांवरचं संभाषण आणि पीसीआर लॉग्स सांभाळून ठेवावेत. विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तुर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. या आंदोलनादरम्यान जखमी झालेले पोलीस आणि पत्रकारांनी दाखल केलेल्या याचिकांवरही आज सुनावणी झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक आज संसद भवनात झाली. या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि इतर नेते उपस्थित होते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या खासदारांनीही या बैठकीला हजेरी लावली. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात परभणी ते मुदखेड मार्गाच्या विद्युतीकरणाचं अद्ययावतीकरण करायला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. 163 कोटी रुपयांच्या या योजनेत विद्युत पुरवठ्यासाठी लागणाऱ्या इतर सुविधांचाही समावेश आहे. या अद्ययावतीकरणामुळे रेल्वेगाड्यांना वीज पुरवठा करणारी यंत्रणा आणखी बळकट होईल. तसंच 2029-30 पर्यंत 3,000 मिलियन टन मालवाहतूक करायचं रेल्वेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यातही या सुधारणेचा हातभार लागेल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी 5 ठिकाणी विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळमध्ये ही न्यायालयं स्थापन केली जाणार आहेत. याशिवाय अंमली पदार्थ विषयक प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन केलं जाणार आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यायला सरकारनं आज मान्यता दिली. त्यासाठी अध्यादेश जारी केले जाणार आहेत. गौण खनिजाचं अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना स्वामित्व धनाच्या 10 पट दंड करण्यासाठीच्या कायद्यात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वे कोकणासाठी 246 विशेष रेल्वेगाड्या चालवणार आहे. त्यात मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 98 तर लोकमान्य टिळक टर्मिनस इथून 76 आरक्षित गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसंच पुणे इथून 10 आरक्षित तर विविध ठिकाणाहून 62 अनारक्षित रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. येत्या 11 सप्टेंबरपासून 27 सप्टेंबरपर्यंत या सेवा उपलब्ध राहतील. आरक्षणासाठी इतर तपशील मध्य रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भारताचा क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असून संघाची निवड बीसीसीआयनं जाहीर केली आहे. कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा एकदा शुभमन गिलवर सोपवली असून KL राहुल उपकर्णधार असेल. ऋषभ पंत, ध्रुव जोरेल यांच्यासह यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुतार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, गुरनूर ब्रार यांचा समावेश संघात झाला असून सारांश जैन हा नवा चेहराही असेल. या दौऱ्यात 2 कसोटी सामने होणार असून पहिला सामना येत्या 15 ऑगस्टला होईल. झारखंडमध्ये 16 माओवाद्यांनी आज रांची इथं आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी सांगितलं की त्यातल्या 6 जणांवर मिळून 39 लाख रुपयांचं बक्षीस होतं. संतोष महातो उर्फ बासुदेव उर्फ दिलीप हा 128 गुन्ह्यांमध्ये हवा होता आणि त्याच्या एकट्यावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. पॅरा अॅथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू

तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये 20 वर्षांनंतर पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के शैला हिने कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेनं रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने 2.25 मीटरची उंची पार केली. मात्र त्यापुढच्या टप्प्यासाठीचे त्याचे तीनही प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. उंच उडीसाठी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला प्रथमच रौप्य पदक मिळालं आहे. जमैकाच्या रोमिन बेकफोर्डने सुवर्ण पदक जिंकलं. या व्यतिरिक्त वल्लरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी 1 रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या 58 किलो वजनी गटातल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत बिंदिया राणी देवी सोरोखैम्बम हिनं कांस्य पदक जिंकलं असून सलग 2 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये तिनं पदकं जिंकली आहेत. राज्यात विविध ठिकाणी

आणि राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला प्रथमच रौप्य पदक मिळालं आहे. जमैकाच्या रोमिन बेकफोर्डने सुवर्णपदक जिंकलं. या व्यतिरिक्त वल्लरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी एक रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या 58 किलो वजनी गटातल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत बिंदिया रानी देवी सोरोखैम्बम हिनं कांस्य पदक जिंकलं असून सलग दोन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये तिनं पदकं जिंकली आहेत. राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यानं जलाशयात पाणी साठा वाढत आहे. कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी गेल्या दोन दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. सिंधुदुर्गात विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. कणकवली वैभववाडी कुडाळ तालुक्यात पावसाचा जोर असून किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढला आहे. भंडारा जिल्ह्यात पावसामुळे सुंदरी गावातील तलावाची पार फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटणं आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि गौरी गणपतीच्या सणासाठी मध्य रेल्वेच्या 246 जादा गाड्या. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, पाऊस हा शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यासमोर अनेक सुंदर चित्र उभी राहतात. काळेभोर ढग, रिमझिम सरी, ओल्या मातीचा दरवळ, हिरवागार निसर्ग, हातात गरमागरम चहाचा कप, सोबत भजींचा सुवास आणि मनात नकळत गुणगुणलं जाणारं एखादं सुरेल गीत. प्रत्येकाच्या आयुष्यात पावसाच्या काही खास आठवणी असतात. त्या आठवणींना आज आपण पुन्हा एकदा संगीताच्या माध्यमातून उजाळा देणार आहोत. चला तर मग मंडळी, भारतामध्ये पावसाळ्याला केवळ एक ऋतू म्हणून पाहिलं जात नाही, तो आपल्या संस्कृतीचा, साहित्याचा आणि संगीताचा अविभाज्य भाग आहे. शेतकऱ्यासाठी पाऊस म्हणजे आशेचा किरण, कवीसाठी प्रेरणा, चित्रकारासाठी रंगांची उधळण आणि संगीतकारासाठी स्वरांचा साज आहे. भारतीय शास्त्रीय संगीतात मेघ, मेघमल्हार, मिया मल्हार, सूर मल्हार असे अनेक राग पावसाशी जोडले गेलेत. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीनेही पावसाला नेहमीच विशेष स्थान दिले. प्रेम व्यक्त करायचं असेल, विरह दाखवायचा असेल, आनंद साजरा करायचा असेल किंवा जीवनातील एखादा भावस्पर्शी क्षण उलगडायचा असेल, पावसाची साथ दिग्दर्शकांनी आणि संगीतकारांनी नेहमीच घेतली आहे. आजच्या या कार्यक्रमात आपण अशाच काही अविस्मरणीय गाण्यांच्या साथीनं पावसाचा आनंद अनुभवणार आहोत. मंडळी, मला सांगा, ओल्या मातीचा सुगंध आपल्याला का आवडतो याचा कधी विचार केलाय का? त्याचं काय आहे, पावसाचा पहिला थेंब कोरड्या जमिनीवर पडल्यावर एक नैसर्गिक सुगंध तयार होतो. वैज्ञानिक भाषेत त्याला पेट्रिकॉर म्हणतात. हा सुगंध आपल्या मनाला प्रसन्न करतो आणि नकळत एखादं जुनं गाणं ओठांवर येतं. पावसाच्या आठवणी म्हटल्या की बालपण हे हमखास आठवतं. कागदाच्या होड्या बनवून पाण्यात सोडणं, पावसात भिजत शाळेत जाणं, आईने केलेल्या गरमागरम कांदा भजींचा आस्वाद घेताना खिडकीत बसून सरींचा आनंद घेणं, या आठवणी प्रत्येकाच्या मनात कायम जिवंत राहतात.

मित्रांनो, पावसाची गाणी ही केवळ मनोरंजन करत नाहीत तर ती आपल्याला आयुष्यातील अनेक क्षण पुन्हा जगायला लावतात. एखाद्या जुन्या मित्राची आठवण असो, पहिल्या प्रेमाचा हळवा स्पर्श असो किंवा आई वडिलांसोबत घालवलेलं बालपण, प्रत्येक आठवणींसोबत एखादं गाणं नकळत जोडलं जातं. पाऊस हा नेहमीच प्रेमाशी जोडला जातो, पण त्याचबरोबर तो आशेचाही संदेश देतो.

उन्हाने करपलेल्या जमिनीला जसा पाऊस नवजीवन देतो तसाच तो आपल्या मनालाही नव्या उमेदेनं भरून टाकतो. भारतीय शास्त्रीय संगीतातील मिया मल्हार आणि मेघ मल्हार हे राग आजही पावसाळ्यात विशेष सादर केले जातात. या रागांमध्ये पावसाची गंभीरता, शांतता आणि प्रसन्नता यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो. मित्रांनो, पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो प्रत्येक प्रदेशात वेगळ्या रूपात भेटतो. पाऊस ही निसर्गाची अशी एक देण आहे जी प्रत्येक वेळी नवी अनुभूती देते. प्रत्येक वर्षी तो येतो, पण प्रत्येक पावसाळा आपल्याला काहीतरी नवीन देऊन जातो. कधी एखादी गोड आठवण, तर कधी एखाद्या जीवनाचा धडा, तर कधी मनाला नव्यानं जगण्याची प्रेरणा. मराठी साहित्यामध्ये पावसाचं वर्णन अनेक कवींनी आपल्या शब्दांमध्ये जिवंत केलंय. कुसुमाग्रज, बाभा बोरकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, इंदिरा संत यांसारख्या साहित्यिकांनी पावसाकडे केवळ ऋतू म्हणून नाही तर भाव विश्वाचा अविभाज्य भाग म्हणून पाहिलंय. त्यांच्या कवितांमध्ये पाऊस कधी प्रेमाचा दूत आहे तर कधी विरहाची वेदना, तर कधी जीवनाला नवसंजीवनी देणारा उत्सव. पावसाची ना एक वेगळीच जादू असते. पहिल्या सरी पडल्या की झाडांना नवी पालवी फुटते, पक्ष्यांचा किलबिलाट वाढतो, नद्या ओढे वाहू लागतात आणि संपूर्ण निसर्ग नवजीवनानं बहरून जातं. हीच नवचैतन्याची भावना आपल्याला संगीतामध्ये उमटताना दिसते. अनेकदा आपण पाहतो की पावसाळ्यात जुन्या गाण्यांची आठवण अधिक येते, कारण त्या गाण्यांशी आपल्या आयुष्यातील अनेक क्षण जोडलेले असतात. एखाद्या सहलीची आठवण, कॉलेजच्या दिवसांची आठवण, मित्रांसोबतच्या गप्पा, खिडकीत बसून पाऊस पाहत घेतलेला गरम चहाचा कप, प्रत्येक क्षणाला एखादं गाणं हे साथ देतं. पावसाच्या सरींप्रमाणेच संगीतही मनातील धूळ धुवून टाकतं. जीवन कितीही धावपळीचं असलं तरी काही क्षण स्वतःसाठी काढणं, निसर्गाकडे पाहणं आणि एखादं सुंदर गाणं ऐकणं हे मनाला नवी ऊर्जा देऊन जातं.

मंडळी, पाऊस म्हटला की महाराष्ट्रातील सह्याद्री डोळ्यासमोर उभा राहतो. लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी, आंबोली, भंडारदरा, कास पठार, माळशेज घाट अशा अनेक ठिकाणी पावसाळ्यात निसर्ग नव्या रूपानं खुलतो. डोंगराच्या कुशीतून कोसळणारे धबधबे, धुक्याने झाकलेले घाट, हिरव्यागार दऱ्या आणि पावसाच्या सरी, आहा, हा अनुभव प्रत्येकाला आयुष्यात किमान एकदा तरी घ्यावासा वाटतोच. मात्र या सौंदर्याचा आनंद घेताना सुरक्षिततेचं भानही तितकंच महत्वाचं आहे. हवामानाचा अंदाज जाणून घेणं, धोकादायक ठिकाणी सेल्फी न घेणं, प्लास्टिक कचरा न टाकणं आणि निसर्गाची स्वच्छता राखणं ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. मंडळी, भारतीय शेतकऱ्यांसाठी पाऊस म्हणजे आशेचा सण. नैऋत्य मान्सून वेळेवर आला की शेतात पेरणीला सुरुवात होते. भात, सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर यासारख्या खरीप पिकांचं भविष्य मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून असतं. पहिला पाऊस पडला की बैलजोडी शेतात उतरते, ट्रॅक्टरची चाकं फिरू लागतात आणि काळी माती नव्या जीवनासाठी तयार होते. त्यामुळे पावसाचं स्वागत सर्वात आधी शेतकरी करतो. म्हणूनच आपल्या लोकगीतांमध्ये, ओव्यांमध्ये आणि चित्रपट गीतांमध्येही पावसाचं आणि शेतकऱ्याचं अतूट नातं दिसून येतं. मित्रांनो, पाऊस सुरू झाला की प्रत्येक घरातील स्वयंपाकघरातून एक वेगळाच सुगंध दरवळू लागतो. गरमागरम कांद्याची भजी, बटाटे वडी, कणीस, वाफाळता चहा, आलं घातलेला काढा, कोकणातील घावणे, तर काही ठिकाणी तांदळाच्या भाकरीसोबत झणझणीत रस्सा. प्रत्येक प्रदेशाने पावसाळ्यासाठी स्वतःची अशी एक खाद्य परंपरा जपली आहे. खाद्यपदार्थांचा आनंद घेतानाच या ऋतूमध्ये स्वच्छता आणि संतुलित आहार याकडेही लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. मित्रांनो, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की पाऊस हा निसर्गाने दिलेला अमूल्य ठेव आहे. पावसाचं पाणी साठवणं, झाडं लावणं, नद्या ओढे स्वच्छ ठेवणं आणि पाण्याचा अपव्यय टाळणं ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येकानं छोट्या छोट्या कृतीतून जलसंवर्धनाचा संकल्प केला पाहिजे, तरच भविष्यातील पिढ्यांनाही हिरवागार पावसाळा अनुभवता येईल. मंडळी, पावसाच्या या सुरेल सरी झेलणारा आपला हा प्रवास असाच चालू राहावा असं वाटतंय, पण

0: मंडळी, कार्यक्रमदाता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यांचा ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
2: आकाशवाणी समाचार के साथ मैं विशाल शर्मा. लोक परीक्षा अनुचित साधन रोकथाम संशोधन विधेयक 2026 पर इस समय लोकसभा में चर्चा हो रही है. ये विधेयक लोक परीक्षा अनुचित साधन रोकथाम अधिनियम

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 आणि 37 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया गजेंद्र अहिरे यांचं गीत श्रेया घोषाल यांच्या स्वरात. संगीत आहे

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. आणि या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 6:20 आपण ऐकू शकाल संस्कृत समाचार. हे संस्कृत मधून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. ठीक 6:20

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 आणि 35 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम अमृत कलश। श्रोते हो, या कार्यक्रमात आपण आज दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार। श्रोते हो अमृत कलश म्हटला तर हा खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम आणि ज्येष्ठ नागरिक म्हटले तर त्यांचा अनुभव, त्यांची कृतज्ञता आणि ते एक प्रेमाचं प्रतीकच असतात। त्यांच्या विपुल ज्ञानाने आणि अनुभवाने ते केवळ आपलं कुटुंबच सावरत नाहीत तर समाजातील प्रत्येकाला सदैव प्रेरित सुद्धा करीत असतात। त्यांची शिकवण आपल्या भविष्याची दिशा असते आणि त्यांच्या संघर्षातून शिकवलेले धडे हेच आपल्या सर्वांचे सामर्थ्य असतं। तेव्हा ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजाचा आधारस्तंभ, तेव्हा आपण त्यांना देऊया मानाचे स्थान। आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये असेच एक ज्येष्ठ व्यक्ती आलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे दीपक नारायण डोंगरे। आणि यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते अति दुर्गम भागात म्हणजे अहेरी सारख्या जिल्हा गडचिरोली सारख्या ठिकाणी त्यांनी ग्रामीण रुग्णालयात सेवा सुद्धा केलेली आहे आणि अगदी बेताच्या परिस्थितीत त्यांनी आपलं घर चालवलेलं आहे। यासोबतच उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे कार्यरत असताना प्रशासकीय विभाग प्रमुख याचे सुद्धा कार्य त्यांनी पूर्णतः तत्परतेने केलेले आहे। सध्या ते आता सेवानिवृत्त झालेले आहेत आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचं कार्य म्हटलं तर मागास वर्गीयांसाठी, कास्ट्राइब सारख्या कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी महासंघाचे ते सध्या कार्य करीत आहेत। तसेच मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायावर, अत्याचाराविरुद्ध न्याय मिळवून देण्याचे सुद्धा त्यांचे मोठे कार्य त्यांनी हाती घेतलेले आहे। तर डोंगरे साहेब, तुमचे आकाशवाणी नागपूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार।
2: नमस्कार।
1: तर डोंगरे साहेब, पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्याबद्दलची माहिती म्हणजे तुमचं बालपण, बालपणापासून आपण सुरुवात करू, मग तुमचं शिक्षण, कॉलेजचं शिक्षण, शालेय शिक्षण म्हणतो आपण आणि मग कॉलेजचं शिक्षण, असं हळूहळू पुढे जात जात आजच्या वयापर्यंत आपण येऊ, म्हणजे तुमचा रिटायरमेंटचा काळ, सेवानिवृत्तीचा काळापर्यंत आपण येऊ आणि सेवानिवृत्तीनंतर तुमचं काय कार्य आहे असं आपण हळूहळू पुढे येऊ। आणि या मुलाखतीचं वैशिष्ट्यच तसं आहे की तुमच्या बालपणापासून आपण सुरुवात करतो। कार्यक्रमाचं शीर्षकच आहे अमृत कलश। तर आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना सर्वप्रथम तुम्ही आपल्याबद्दलची माहिती देताना तुमचा जन्म केव्हा झाला, तुमच्या आई वडिलांचं नाव काय होतं आणि तुमचा जन्म कुठल्या ठिकाणी झाला याबद्दलची माहिती थोडी कथित करा।
2: माझा जन्मदिवस 7/4/1954 आहे। लहानपणी असताना आमचं घर छोटस होतं आणि माझ्या आईचं नाव पार्वताबाई आणि वडिलांचं नाव नारायण डोंगरे होतं।
1: आता
2: हयात नाहीत।
1: तुमचे घरी कोण कोण, म्हणजे तुम्ही घरचे सगळ्यात मोठे की अजून तुमचे भाऊ बंद किती होते?
2: माझे 5 बहिणी आणि 4 भाऊ, त्यापैकी मी 5वा नंबर।
1: बरं, मग आता तुम्ही अगदी बालपणी असताना मी प्रायमरी स्कूल मध्ये गेला असणार, म्हणजे जसं 1 ते 4 म्हणू आपण त्यावेळेसचा काळ, तर तो तुमचा कोणता काळ होता?
2: जवळपास 65 जवळपास असेल,
1: 1965
2: जवळपास। आणि महानगरपालिकेच्या शाळेमध्ये
1: प्राथमिक शालेय शिक्षण झालं। प्राथमिक शाळा होती ती महानगरपालिकेची?
2: धनपल्ली प्राथमिक शाळा,
1: धनपल्ली महानगरपालिका प्राथमिक शाळा। आणि 1 ते 4 तुमचं त्या शाळेत झालं?
2: महानगरपालिका।
1: महानगरपालिका। बरं, मग महानगरपालिकेमध्ये आपण त्या काळात जो शाळा असायच्या अशा, तर मला वाटते महानगरपालिकेच्या आणि ग्रामपंचायतीच्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या त्या काळात। प्रायव्हेट शाळांना मला वाटते तेव्हा प्राधान्य नव्हतंच।
2: होत्या, परंतु
1: कमी होत्या,
2: कमी होत्या आणि थोडं आजकाल वगैरे मीडिया शाळा वगैरे।
1: अच्छा अच्छा, म्हणजे कुठल्या संस्थेच्या वगैरे शाळा। बरोबर। तुम्ही आता बालपणी 1 ते 4 मध्ये असताना तुमचं बालपण कसं गेलं मग, म्हणजे तुम्हाला कसं वाटलं शाळेमध्ये शिक्षण घेताना 1 ते 4 तुम्हाला एकटे तुम्ही शाळेत जायचे की आई वडील वगैरे सोडून द्यायचे?
2: आम्ही लहान असताना 2-3 विद्यार्थी सोबत राहून आम्ही आपल्या शिक्षणाकडे शाळेमध्ये जात होतो। भीती कधी वाटली नाही लोकांना।
1: अच्छा, भीती वगैरे कधी वाटली नाही। छान छान। असं तुमचा त्यावेळेसचा आता आजपासून

0: लढ्या जवळपास तुमचं वय किती आहे आज?
1: आता 72 वर्ष झालं.
0: 72 वर्षाचं आहे. तर 5-6 वर्षाचं असताना शाळेमध्ये टाकलं समजा तुम्हाला पहिल्या वर्गात वगैरे, आणि मग तुम्ही 10 वर्ष होईपर्यंत त्या शाळेत होता?
1: नाही, नंतर
0: हो नाही. तर त्यामध्ये तुम्हाला असा काही प्रसंग तुम्हाला आता आठवतो का जो तुम्ही श्रोत्यांना ऐकू असं वाटतो तुम्हाला? असा काही छोटासा प्रसंग म्हणा, तुम्ही काही कुठल्या भाषणामध्ये भाग घेतला, कुठल्या गायनामध्ये भाग घेतला, किंवा असा शालेय प्रसंग तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला काही शिक्षा केली किंवा काही असं चुकी झालं वगैरे, असं काही अगदी संक्षिप्तपणे सांगू शकाल का?
1: शाळेमध्ये असताना काही मुलं उद्धटपणाने मॅडमशी बोलायच्या, त्यावेळेस वाटत होतं की आपण थोडस व्यवस्थित वागलं पाहिजे. हा एक प्रसंग त्यावेळेस.
0: म्हणजे आपण आपल्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहणं आणि शालेय शिक्षकांच्या जे काही ते सांगतात त्यांचं ऐकणं आणि सोबतच आपण आज्ञेकारक होतो तेव्हा, बरोबर आहे ना? मग आलं 5वी ते 10वी माध्यमिक स्कूल.
1: माध्यमिक शाळामध्ये घराच्या शेजारीच आहे 16 हायस्कूल, त्यामध्ये वर्ग 5 ते 10 पर्यंत मी तिथे शिकलो. त्यानंतर महाविद्यालय, धरमपेठ महाविद्यालय आणि गणोटे नॅशनल कॉलेजमध्ये.
0: शालेय शिक्षणामध्ये तुम्ही 5वी ते 10वी या काळात असा कुठल्या स्नेहसंमेलन म्हणा, गांधीजी जयंती, 15 ऑगस्ट 26 जानेवारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणा, असे जे कार्यक्रम व्हायचे शाळेमध्ये वगैरे, स्नेहसंमेलनमध्ये वगैरे, अशा कुठल्या स्नेहसंमेलनात वगैरे तुमचा काही पार्टिसिपेशन म्हणा, असा भाग घेण्याचा काही प्रसंग तुम्हाला आला का?
1: एक तर आला आहे मॅट्रिकमध्ये असताना, नाटकामध्ये थोडासा रोल केलेला आहे.
0: कुठलं नाटक होतं ते?
1: आता तेवढं आठवत नाही मला, परंतु भाग घेतलेला होता. आणि शाळेमध्ये असताना एनसीसी मध्ये आम्ही पार्टिसिपेट
0: केलं. शाळेमध्ये असताना नाही का? म्हणजे ज्युनियर ग्रेड मध्ये मला वाटतं 7व्या वर्गापासून वगैरे एनसीसी सुरू झाली असेल. आता एनसीसी मध्ये असेल तर तुम्हाला एनसीसीचे कपडे सुद्धा घालावे लागले?
1: नाही, एनसीसीचे कपडे आम्हाला शाळेकडून मिळाले.
0: एनसीसी मध्ये तुम्हाला असं काय प्रशिक्षण देण्यात आलं त्या काळात?
1: त्या काळात मला आठवतंय आम्हाला रायफल चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आलं.
0: अच्छा, रायफल वगैरे
1: 303
0: बोरची बंदूक म्हणू आपण, म्हणजे रायफल.
1: अच्छा, शिस्त दाखवायची,
0: शिस्त अशी होती. कुठला कॅम्प वगैरे गेला नाही का एनसीसीचा वगैरे?
1: एनसीसीचा काम चिखलदऱ्याला गेला होता.
0: अच्छा, तर चिखलदऱ्याला तुम्ही पण जाऊन आला?
1: जाऊन आलो.
0: तर तिथला काही प्रसंग असा तुमचा त्यावेळेस कसा काय तुमचा कॅम्प झाला?
1: त्यावेळेस कॅम्प व्यवस्थित झाला. त्यावेळेस आम्ही लहान असताना खूप एन्जॉय केलेलं आहे
0: शाळेचा याच्यानुसार. बरोबर. आणि एनसीसी मध्ये असल्यामुळे तुमच्या अंगात म्हणा, तुमच्या रक्तात म्हणा, एक शिस्तीचा भाग तुमच्या
1: अंगात,
0: म्हणजे काय म्हणू, आपल्या रक्तात भिजला गेला. आणि शिस्तीमध्ये राहून तुम्ही मला वाटते आजवरची पूर्ण आयुष्य जे आहे शिस्तीत काढलेलं दिसत आहे असं मला वाटतं. बरं, मग त्यानंतरचा 11वी मला वाटते, तेव्हा 12वी नसेल असं मला.
1: प्री युनिव्हर्सिटी होती.
0: प्री युनिव्हर्सिटी 11वी. आणि मग नंतर तुमची डिग्री कुठल्या विषयात झाली आहे?
1: बीए मध्ये केली.
0: बीए मध्ये केली, आर्ट्स फॅकल्टीमध्ये. आणि पुन्हा कुठली मास्टर डिग्री तुम्ही घेतली?
1: नाही, मला मग वडील वाढल्याच्या नंतर माझ्यावर जबाबदारी मी घेतली.
0: अच्छा.
1: आणि 2 बहिणी आणि भावांचं शिक्षण पूर्ण केलं आणि लग्न केलं मुली.
0: म्हणजे तुम्ही घरचे 5व्या नंबरचे जरी असले भावांमध्ये आणि बहिणींमध्ये सुद्धा, पण बाकीचे अजून तुमच्यापेक्षा लहान बहिणी आणि भाऊ असणार
1: होते,
0: तर त्यांना पण तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत मदत केली आहे.
1: शिक्षण शिकवलं, ग्रॅज्युएट केलं त्यांना.
0: बरोबर. आणि मग तुम्हाला नोकरी वगैरे केव्हा लागली?
1: माझी नोकरी मला कास्टाईब संघटनेचे माझे मित्र देवदास रंगारी, ते समाज कल्याणमध्ये होते, त्यांनी मला विचारलं की तू आता समाजकारण सोड आणि आपली नोकरी पकड. त्यानुसार त्यांनी मला खूप मदत केली आणि त्याच्यामार्फत मी अहेरीमध्ये शासकीय ग्रामीण रुग्णालय 1985 मध्ये रुजू झालो.
0: अहेरी म्हटलं तर महाराष्ट्राचा पूर्व भाग आणि अति दुर्गम भाग, थोडा डिस्टर्ब एरिया पण आहे, म्हणजे दुर्गम भाग असल्यामुळे जंगलचं वास्तव्य आणि त्यासोबतच नक्षलवाद पण तिथे आहेत जरा. तर अशा ठिकाणी तुमची नोकरी तुम्ही केली, अशा अतिदुर्गम भागात तुम्हाला नोकरी करताना कोणकोणत्या गोष्टींना पुढे जावं लागलं किंवा सामना करावा लागला?
1: सर्वात अशी आहे, मला ज्या दिवशी मी रुजू व्हायला गेलो त्या दिवशी माझ्या डोळ्यात पाणी येत होतं आणि 1985 असा काळ होता की तिथे कोणीच जात नव्हते, पण सरकारी नोकरी असल्यामुळे मला जावं लागलं आणि तिथलं वातावरण बघितलं, काम करणंच अवघड होतं पण करावं लागलं कारण सरकारी नोकरी मिळत नव्हती. त्यावेळेस एकच बस जायची 5 वाजता ती,
0: म्हणजे नागपूर
1: ते अहेरी, आणि 7 घंट्याचा रस्ता होता.
0: 7 तास.
1: तरी आमचे नागपूरचे बरेचसे कर्मचारी त्या ठिकाणी असल्यामुळे मला तेवढं जाणवलं नाही. त्यावेळेस नवीन जिल्हा तयार झाला होता तो 1-2 वर्षापूर्वी. जेवढे कर्मचारी होते रुग्णालयात ते जास्तीत जास्त नागपूरचे असल्यामुळे मला खूप मदत झाली त्या लोकांची आणि चांगल्या प्रकारे माझे

0: दोन वर्षात इथे निघाले. माझे साहेब होते सिव्हिल सर्जन, आता नागपूरचे रिटायर इथूनच झाले ते डॉक्टर पी आर सिंग साहेब, त्यांच्या नियंत्रणाखाली काम केलं. अहेरीमध्ये असताना ते माझे बॉस होते.
1: आणि अहेरीमध्ये तुम्हाला जाण्याचा वगैरे भरपूर त्रास झाला, कारण अतिदुर्गम भाग असल्यामुळे पावसाच्या दिवसात पण तिथल्या नद्या म्हणा नाले म्हणा मला वाटते अजूनही तुडुंब भरलेले असतात. म्हणजे दुर्लक्षित असलेला भाग आहे जरा, त्यामध्ये आपण काय म्हणू रोड रस्त्याचं बांधकाम म्हणा, जी प्रगती व्हायला पाहिजे. पूर्व महाराष्ट्र गडचिरोली सारखा जिल्हा हा प्रगतीच्या दृष्टिकोनातून पाठीमागे राहिलेला. बरं, मग तुमचं राहणं आणि वास्तव्य तुमचं अहेरीला तुम्ही राहिलात?
0: अहेरीमध्ये सर्व्हिस करत असताना नागपूर अप डाऊन करता येत नव्हतं ना.
1: हो बरोबर आहे, कारण
0: त्यामुळे 7 घंटे
1: जमत नव्हतं,
0: एकच बस यायची, एक जायची आणि एक यायची. महत्वाचं म्हणजे त्यावेळेस काही सुधारणा नव्हती. संध्याकाळी 5 नंतर घराच्या बाहेर निघणं, जीवजंतू जे आहेत त्याचे परिणाम आम्ही भोगले आहेत. पण आता त्या लोकांना काय देणार?
1: म्हणजे कुठल्या प्रकारचं तुम्हाला
0: जीवजंतू? म्हणजे
1: जीवजंतू म्हणजे कोणत्या प्रकारचे? साप,
0: साप विंचू, वाघ
1: वगैरे असं
0: त्यावेळेस खूपच
1: जास्त होतं. बरोबर. आणि तिथला जो काय म्हणू डिस्टर्ब एरिया आहे त्याचा पण तुम्हाला त्रास झाला का?
0: त्रास दवाखान्यातल्या लोकांना त्रास नाही होत.
1: अच्छा.
0: त्यांना माहित आहे की हा दवाखान्यातला आहे आणि सर्व जाणीव राहते लोकांना तिथला, की तरी पण भीती वाटायचे. मनोरंजनाचं साधन नव्हतं.
1: अच्छा.
0: तर त्यावेळेस व्हिडिओ VCR मध्ये 2 रुपयाची तिकीट काढून खुर्ची खाली जमिनीवर बसवून आम्ही सिनेमा वगैरे पाहून, त्यावेळेस 2 रुपये म्हणजे 200 रुपयाची
1: तिकीट. बरोबर. आणि तो काळ पण असा होता की त्यावेळेस
0: मनोरंजन साधन
1: पण नव्हतं, दळणवळणाचं सुद्धा साधन नव्हतं, कारण एसटी महामंडळाची बस तिथे जायची एकदा, ती पण त्रासाचीच गोष्ट झाली. बरं, मग या सगळ्या काळात तुमचं लग्न वगैरे तुम्ही केव्हा केलं?
0: माझं लग्न अहेरीमध्ये बदली झाली माझी नागपूरला. माझे मित्र होते रजनी गायकवाड गरमपेठमध्ये. माझी दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी आलो तर तिथे मला एक मुलगी तिची नातेवाईक दिसली, तर त्यांच्या घरीच मी त्यांना नेहमी जायचं विचारलं हे मुलगी कोण आहे, तर माझी मामाची मुलगी आहे तर माझ्यासाठी जमेल का म्हटलं, मला आवडली आहे. तर त्यांनी म्हटलं की बघू आम्ही. आणि 2-3 दिवसानंतर दिवाळीच्या सुट्टीमध्ये मागणी केली मी आणि त्यावेळेस माझं लग्न ठरलं.
1: कोणती तारीख आहे तुमच्या लग्नाची?
0: 25 मे.
1: 25 मे
0: 1986.
1: म्हणजे तुमचं लग्न सुद्धा तुमच्या आवडीनुसार
0: आणि कमी वयात केलं.
1: कमी वयात पण झालं. कोणत्या
0: कमी वयात?
1: तुमच्या वयाच्या लग्न झालं.
0: 32 वर्ष. परंतु कमी वयात म्हणजे काय
1: असं लग्नाचं जास्त बघण्याचं प्रयोजन आलंच
0: नाही.
1: आणि त्या मुलीचं सोबत तुमचं लग्न पण मिळून गेलं.
0: आणि मी विचारलं पण नाही की ते शिक्षण किती केलं आहे.
1: अच्छा.
0: आणि कुठे राहते
1: वगैरे. म्हणजे हा तुमचा एक चांगला प्रसंग आहे. तुमच्या लग्नाच्या बाबतीत तुम्हाला कुठलाच अडथळा आला नाही. आणि मला वाटते तुम्ही एक मुलगी बघितली.
0: एकच मुलगी बघितली
1: आणि तिच्याशीच लग्न केलं. खूपच छान.
0: शिक्षण पण विचारलं नाही. आई वडील काय करतात ते मला माहित नव्हतं. विचारपूस केली नाही. मुलगी आवडली, मॅग्नेट केली स्वतः. माझ्या मित्रांना ज्यांच्या घरी होते त्यांना माझ्या विषयी सर्व माहिती होती, त्यामुळे त्यांनी जोखीम घेतली की हा मुलगा मुलीसाठी योग्य राहील.
1: कुठलं सासर आहे आपलं?
0: माझं सासर त्यावेळेस टाकरघाटचं होतं.
1: टाकळघाट.
0: आता नागपूरला आले.
1: म्हणजे तुमचं आवडीनुसार तुमचं लग्न झालं आणि तुम्ही संसाराला पण लागलात त्या काळी. मग मुलाबाळावर किती आहेत आपल्या?
0: मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मोठी मुलगी पुण्याला दिली आहे. ती MLS झालेली आहे. MLS बऱ्याच लोकांना माहित नाही त्यांना काय असते. तर
1: बीएससी
0: कम्प्युटर केलेलं होतं. MLS मध्ये मास्टर ऑफ लेबर स्टडी. हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची संस्था आहे. नागपूर शहरामध्ये एकच आहे महाराष्ट्रात. त्या संस्थेत जे निघतात मुली मुलं ते डायरेक्ट क्लासरूम अधिकारी बनतात. हा माझ्या मुलीला मी सांगितलं की इकडे तिकडे भेटण्यापेक्षा आपण तेवढे श्रीमंत नाही आहोत, की तुला शिक्षण चांगलं आहे ते झालं, परंतु MLS करून टाक. तिनं ऐकलं केलं आणि तिला मग पुण्यामध्ये लग्न झाल्यानंतर स्टेट बँकेमध्ये तळदिकडची नोकरी मिळाली.
1: जॉब पण मिळाला. फार छान.
0: दुसरी मुलगी ती पण माझे बीकॉम MBA केला.
1: MBA केलंय.
0: आणि मुलगाने MBA केलं.
1: छान छान. म्हणजे तुम्ही आपल्या मुलांना
0: पोस्ट ग्रॅज्युएट केलं.
1: म्हणजे उच्च शिक्षणाचे तुम्ही मार्गदर्शन केलं आहे आणि मुलांना घडवलेलं आहे उच्च शिक्षण देऊन. आणि उच्च शिक्षणामुळे आज ते स्वपायावर उभे पण आहेत. लग्न काय तुम्ही केलं आहे पण लग्नानंतर सुद्धा ते स्वबळावर आज नोकरी करून राहिले आणि त्यांच्या संसारात ते सुखी आहेत. छान छान. अगदी म्हणजे तुमचं आपण काय म्हणू तुमचा संसार, तुमचे मुलं,

0: तुमचा वधू संशोधन हे तुमचं अगदी काय म्हणू एक तुमच्या म्हणजे वाख्यानाजोगच आहे आणि अतिशय छान याच्याने तुमचं सगळं काही संसार चालू आहे आणि तुम्ही आता सुद्धा सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा तुमचा जो जीवन काळ आहे तो तुम्ही अगदी सुखात आणि कुठल्याही न येता तुम्ही करून राहिल्या. बरं, आता आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम अमृत कलश आणि आज आपल्या सोबत आहेत दीपक नारायण डोंगरे साहेब जे अहेरी सारख्या दुर्गम भागात त्यांनी आरोग्य सेवा केलेली आहे आणि आज ते सेवानिवृत्त होऊन जवळपास त्यांना आज बरेच वर्ष झाले आणि त्यांच्या जीवनाबद्दलचं आपण जाणून घेत आहोत आपल्या आजच्या या मुलाखतीद्वारे. तर डोंगरे साहेब, आपण श्रोत्यांना तुमच्या आवडीचं एखादी गीत ऐकवूया, मग ते गीत भक्तिगीत असो, देशभक्तीपर गीत असो, सुगम संगीत असो किंवा चित्रपटातील गीत असो, तुमच्या आवडीचं एखादी गीत तुमच्या मुखातून जर ते तुम्ही गायला थोडस एक वाक्य जरी, मग आपण ओरिजिनल गीत श्रोत्यांना नक्कीच ऐकू. सांगा तुमच्या आवडीचं गीत.
1: मला भावगीताविषयी जास्त आवड आहे. मला अरुंधते यांचं भावगीत या जन्मावर या जगण्यावर सतदा प्रेम करावे हे माझ्याकडे मला आवडते आणि माझ्याकडे त्याची सीडी पण ठेवलेली आहे.
0: छान छान. तर श्रोते हो, आपण ऐकूया डोंगरे साहेबांच्या आवडीचं गीत.

0: तर श्रोते हो, आताच आपण दीपक नारायण डोंगरे यांच्या आवडीचं गीत ऐकलं आणि श्रोते हो आपल्याला सुद्धा ते नक्कीच आवडलं असणार. तर डोंगरे साहेब, मुलाखतीच्या पुढे वळूया.
1: चालेल.
0: पुढचा प्रश्न मला असा विचारायचा वाटतो डोंगरे साहेब, की तुमचा संसार तुम्ही छान फुलवला, मुलांना पण छान शिक्षण दिलं, मुलांना घडवलं, बाकीचं जे आता म्हणतो आपण, तुमचं रिटायरमेंट कोणत्या वर्षी झालं?
1: माझं झालं 2012 मध्ये,
0: 58 वर्षाचं आहे मला वाटते तेव्हा. अर्थशास्त्राचं 58 वर्ष वय हे सेवानिवृत्तीचं वय आहे. तर सेवानिवृत्तीच्या काळात म्हणजे तुम्ही आता एवढे सगळे तुम्ही सांभाळलं, आरोग्य विभाग सांभाळला आणि रिटायरमेंट झाल्यावर तुम्ही कुठल्या कार्याला वगैरे अशी सुरुवात केली?
1: माझ्याकडे खूप काय लोकांच्या मागण्या होत्या की तुम्ही या आमच्याकडे, परंतु मी युवक असताना कास्टाईप संघटनेमध्ये काम केलं, त्यामुळे रिटायरमेंटच्या नंतरही मला कास्टाईप संघटनेमध्ये भाग घेणं गरजेचं होतं आणि मला त्यावेळेस महासचिव म्हणून नियुक्त केलं. त्यामार्फत मी कर्मचाऱ्यांच्या समस्या, सेवानिवृत्तीच्या लोकांच्या समस्या, मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पालकांना मदत करण्याचा आजही मी प्रयत्न करत आहे.
0: म्हणजे कुठल्याही क्षेत्रातील, म्हणजे आपण म्हणतो तुमच्या फक्त आरोग्य सेवा विभागातल्याच कर्मचाऱ्यांसाठी
1: नाही,
0: असं महाराष्ट्र राज्य शासनाच्या,
1: राज्य शासनाच्या ज्या काही कार्यालय आहेत तिथल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा मी खूप प्रयत्न केला.
0: म्हणजे मागासवर्गीय जी संघटना आहे आणि मागासवर्गीय जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर जे होणारे अन्याय आहेत, सामाजिक क्षेत्रात त्यांचा पुढाकार घेऊन त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, जसं त्यांचं प्रमोशन होत नाही किंवा त्यांना
1: अनुकंपा नोकरी मिळत नाही,
0: वेळेवर त्यांना इन्क्रिमेंटचा प्रॉब्लेम असतो, पुन्हा कुठे पण त्यांची बदली केली जाते, अति दुर्गम भागात पण बदली केली जाते, तर अशासाठी तुम्ही एक सामाजिक कार्य करीत आहात आणि अशा शासकीय, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना तुमचा एक हातभार आहे आणि

0: त्यांना तुम्ही एक कल्याणकारी कार्य करण्याचं तुमचा अनुषंग आहे, फार चांगली गोष्ट आहे. आणि आपल्या सेवानिवृत्त झाल्यावरही तुम्ही जे कार्य करीत आहात, खाली न बसता वयाच्या दृष्टिकोनात म्हणा, या सगळ्या गोष्टींना तुम्ही अजूनही सुरू ठेवलेलं आहे, हे खूप छान गोष्ट आहे. बरं, मग तुमचा आज 72 वर्षाचा जो काळ आहे सेवानिवृत्ती, तर या काळात 72 वर्षाच्या संपूर्ण काळात तुम्हाला काही छंद वगैरे होते का? असा काही वेगळा छंद असं तुम्हाला वाटतो जो सांगावा असं वाटतो? पुष्कळ लोकांना वाचनाचा छंद असतो, रेडिओ टीव्ही वगैरे बघण्याचा छंद असतो, कुणाला खेळाचा छंद असतो, क्रिकेट बघण्याचा किंवा कुठला हॉकी बघण्याचा, इव्हन खेळण्याचा सुद्धा असतो. कुणाकुणाला पर्यटनाचा छंद असतो, चला इकडे या गावाला जाऊया, त्या गावाला जाऊया, कुठल्या स्थानांमध्ये जाण्याचा असतो. तर तुमच्या बाबतीत आता असा कुठला छंद तुम्ही सांगू शकाल?
1: छंद मध्ये मला नागपूर शहरामध्ये ज्या काही संघटना आहेत त्यांनी आंदोलन आणि धरणे ठेवलेत, तर त्यात मला सक्रिय भाग घेण्याची मला खूप आवड आहे आणि मी घेत असतो.
0: छान छान, म्हणजे एकंदर तुमचा सामाजिक दृष्टिकोनातनं समाजाला पुढे आणण्यासाठी, मुख्यतः मागासवर्गीय समाजाला पुढे आणण्यासाठी तुमचा संघर्ष अजूनही सुरू आहे. कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणे आणि त्यांच्या विरुद्ध कोणी आक्षेप घेतला तर त्याला लढायला तुम्ही पुढे असता. बरं, मग आता आपण म्हणतो की आपलं जीवन हे सार्थकी झालं की नाही आयुष्यात, तर तुम्हाला काय वाटतं तुमचा जीवनाचा जो एवढा सगळा काळ आहे, आपलं जीवन आपण कुठेतरी याला समर्पित केलं आहे, शासनाला समर्पित केलं आहे, तुम्ही आरोग्य विभागाला समर्पित केलेलं आहे, तुमच्या कुटुंबातील तुमच्या मुलांना पण तुम्ही समर्पित केलं आहे, इष्टमित्र नातेवाईकांना अजूनही तुमचा कार्य सुरू आहे, तर या सगळ्या गोष्टीतून आज तुम्हाला काय वाटतंय की माझं जीवन सार्थकी झालं की नाही झालं, या बाबतीत तुम्ही काय म्हणाल?
1: आता मी सुखी आहे, कारण जे समस्या होत्या 1975 नंतरच्या त्या मी पूर्ण रिटायरमेंट नंतर पूर्ण केलेल्या आहेत आणि घर स्वतःचं बांधकाम केलं आहे. कोणाकडूनही मी माझे आर्थिक मदत घेतली नाही, कर्ज घेतलं नाही, सरकारी नोकरी होता आणि कोणत्याही प्रकारचं गैरव्यवहार केलेला नाही. जो काही पैसा मिळाला त्याच्यातून माझं घरदार मुलं शिक्षण केलं.
0: फार छान, तुमचं आयुष्य तुम्ही अगदी साधेपणाने पण लोकहितार्थ सामाजिक कार्यासाठी पण तुम्ही व्यतीत केलेलं आहे आणि अजूनही व्यतीत करीत आहात हे महत्वाचं ठरतं. तर डोंगरे साहेब, आपला आता वेळ पण संपत आलेला आहे, पण शेवटी जाता जाता ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी तुम्ही असा काय महत्वपूर्ण असा संदेश प्रदान करणार?
1: वृद्धापकाळाच्या समस्येकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन असा आहे की पहिले तर आपली प्रकृती जपावी, अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, संतुलित आहार घ्यावा, वयाला झोपेल असं नियमितप्रमाणे व्यायाम करावा, तणावमुक्त जीवन, कलह वादविवाद या मुक्त संचार असावा, लहान मुलं यांच्या सहवासात जास्त रमावे, मित्र आणि आपसष्ट यांचा विरंगुळा, सुगम संगीत ऐकणं मनावरचं औषध असतं, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण यंत्रणावर डोळणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योगात महत्वाचं वाटतं.
0: छान छान छान, तुम्ही अगदी आरोग्य सेवेपासून पैशाची व्यवहार करण्यापासून ते दिनचर्येपासून ते खाण्यापिण्यापासून सगळा महत्वपूर्ण संदेश ज्येष्ठ नागरिकांनाच नाही तर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना दिलेला आहे. तर डोंगरे साहेब, आपण इथे थांबूया. तर श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे यांची मुलाखत ऐकली आणि त्यांनी केलेल्या आपल्या जीवनात कल्याणकारी कार्य करण्याचा जो काही त्यांचा अनुषंग आहे त्याबद्दल आपण ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे डोंगरे साहेब तुम्हाला शतशः धन्यवाद व्यक्त करतो. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया पुढच्या अमृत कलश याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम ऐकलात अमृत कलश. या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य या विषयावर दीपक नारायण डोंगरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादरकर्ते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश आपण ऐकलत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर।
2: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी। गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
3: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रुद्रनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
1: उठास माझा धार वज्राची।
2: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका। बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम।
1: आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर।
4: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या।
5: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय। जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे। गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत, तुम्ही बसवून घ्या। भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते। 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय।
6: PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर।

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा, राज्यसभेत कोंडी कायम. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थी

0: यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपर फुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. राज्यसभेत मात्र विद्यार्थ्यांच्या विरोधातले गुन्हे मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानं विशेष कामकाज होऊ शकलं नाही. या विधेयकावरच्या चर्चेविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेली कोंडी लोकसभेत आज दुपारी फुटली आणि पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं.
2: जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
1: या अंतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तसंच पेपर फुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. प्रवेश परीक्षा वर्षातून एकदाच नव्हे तर एकापेक्षा अधिक वेळा घ्यावी. प्रश्नसंच बनवून परीक्षेआधी त्यातून काही प्रश्न निवडावेत जेणेकरून पेपर फुटणार नाही अशी शिफारस शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. नैतिकतेतून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असंही ते म्हणाले. आजच्या काळात या विधेयकाची गरज होती असं भाजपा खासदार बासुरी स्वराज म्हणाल्या. गेल्या दशकभरात 152 पेपर फुटले. 2024 पेपर फुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला.
3: ना इस विधेयक पे पेपर लीक रोकने के कोई ठोस कदम है. इससे देश के युवाओं का भरोसा कैसे बनेगा. नई नई कमेटियां बनाने से काम नहीं चलेगा. उनका अध्यक्ष चाहे कोई भी हो. राधा कृष्ण कमेटी भी व्यवस्था में सुधार लाने के लिए बनी थी. आज तक उसकी एक सिफारिश लागू नहीं हुई है.
1: नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांनी सरकारला प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे पेलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भरती होत असल्यावर समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी टीका केली तर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पेपर फुटी प्रकरणी कठोर कायद्याची गरज असल्याचं मत चर्चेदरम्यान व्यक्त केलं.
0: जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांदरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले होते पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले. विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. नीट पेपर फुटीनंतरच्या आंदोलनातल्या विद्यार्थ्यांविरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृह विभागाला यासंदर्भातले आदेश दिले. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालवल्या जाणाऱ्या अपप्रचार मोहिमेत सहभागी असलेल्या 500 पेक्षा जास्त समाज माध्यमांवरच्या खात्यांची ओळख राज्य सायबर पोलिसांनी पटवली आहे. यातली काही खाती पाकिस्तान आखाती देशातून चालवली जात होती असं सायबर पोलिसांनी म्हटलं आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं पुढच्या वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणासह जिल्हा प्रशासनानं केलेल्या नियोजनाचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी कौतुक केलं. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात राज्यपालांनी कुंभमेळा नियोजन

0: योगदानाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारत 2047 ही संकल्पना साकारण्यात आरोग्य क्षेत्राची भूमिका महत्वाची राहणार असून या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांची करुणा सहानुभूती आणि प्रामाणिकपणा महत्वपूर्ण ठरणार आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी 5 ठिकाणी विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळमध्ये ही न्यायालयं स्थापन केली जाणार आहेत. याशिवाय अंमली पदार्थविषयक प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन केलं जाणार आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एका वर्षाची मुदत द्यायला सरकारनं आज मान्यता दिली. त्यासाठी अध्यादेश जारी केले जाणार आहेत. गौण खनिजाचं अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना स्वामित्व धनाच्या 10 पट दंड करण्यासाठीच्या कायद्यात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 5 मच्छीमारांना सॅटेलाईट फोनचं वितरण करण्यात आलं. या फोनवर इनकमिंग आणि आउटगोईंग सुविधा उपलब्ध असून या तंत्रज्ञानामुळे मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागातून संपर्क साधणं शक्य होणार आहे. राज्यात अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांच्या वेतनासाठी सुरू केलेल्या शालार्थ यंत्रणेतल्या घोटाळ्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातले शिक्षण सम्राट म्हणून ओळखले जाणारे संजय गरुड यांना सोलापूरजवळ नातेपुते इथून अटक झाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी प्रकरणात भिवंडी न्यायालयात शरणागती पत्करलेल्या आग्रा इथल्या सोनू कुमार या आरोपीला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वे 246 विशेष गाड्या चालवणार आहे. यात मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 98 तर लोकमान्य टिळक टर्मिनस इथून 76 आरक्षित गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसंच पुण्यातून 10 आरक्षित तर विविध ठिकाणाहून 62 अनारक्षित रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. येत्या 11 सप्टेंबरपासून 27 सप्टेंबरपर्यंत या सेवा उपलब्ध राहतील. मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे बालकुमार वाङ्मय पुरस्कार यंदा साताऱ्याच्या बालकुमार साहित्यिक सावित्री जगदाळे यांना जाहीर झाला आहे. येत्या 26 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी ही घोषणा केली. ज्येष्ठ पत्रकार आणि तरुण भारतचे माजी संपादक ल त्र्यम उपाख्य लक्ष्मणराव जोशी यांचं आज नागपूरच्या रुग्णालयात निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर मान्यवरांनी जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून त्यांना आदरांजली वाहिली आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढचे 3 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढचे 3 दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा दंडाधिकारी यांनी नागपूर शहर, ग्रामीण भाग तसंच हिंगणा आणि कामठी तालुक्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह 8 तासांनी सापडला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा, राज्यसभेत कोंडी कायम. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, जीवनात आरोग्याला फार मोठं महत्व आहे. चांगल्या आरोग्याच्या बळावरच जीवनातील कर्तव्य पार पाडता येतात, त्याचप्रमाणे सुखी आणि आनंदी आयुष्यही जगता येतं. नागरिकांचं आरोग्य जपण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवरही अनेक कार्य केलं जातं. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था ही देशातील आरोग्यविषयक प्रश्नांवर विविध पातळीवर संशोधन करणारी एक प्रतिष्ठित संस्था आहे. देशातील बालकांच्या आरोग्यासंबंधीचा जागतिक मानकांचा मेळ घालण्यासाठी ICMR-ने उन्नती या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, उन्नती या इंग्रजी शब्दाची फोड भारतीय बालकांचं पोषण, वाढ आणि विकास यासंबंधीच्या मानकांचा स्तर वाढवणे अशी करता येईल. या कार्यक्रमाद्वारे जागतिक आरोग्य संघटनांची मानकं आणि भारतीय स्थिती यामध्ये समन्वय साधण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विकसित भारताच्या प्रवासात या बालकांचं आरोग्य आणि त्यांचा होणारा

0: विकास फार महत्वाचा आहे. आयसीएमआर या संस्थेच्या कार्याविषयी बोलताना ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
1: आयसीएमआर ही जी संस्था भारत सरकारची आहे, ज्याला आपण इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च असं म्हटलं जातं, ज्याला ही सर्वोच्च संस्था आहे वैद्यकीय शास्त्रामध्ये. जे काही संशोधन चालतं किंवा ज्या काही नवीन गोष्टी येणार आहेत, आयसीएमआरचं नाव हे जगाला सगळ्यात आधी कळलं ते म्हणजे कोविडच्या काळामध्ये. कोविडच्या लसीकरणा संदर्भात किंवा कोविडमध्ये नवीन उपचाराचे जे मानांकन जे काही त्यांना द्यायची होती औषधांना, तर हे सगळ्या गोष्टी या आयसीएमआर कडून होत होत्या. आजारांवरच काम होत नाही, आजारांचे उपचार एवढंच मर्यादित व्याप्ती त्याची नाहीये, तर आजार टाळण्यासाठीच्या गोष्टी किंवा विविध जे स्टँडर्ड्स असतात याच्यावरही आयसीएमआर सतत काम करतं, संशोधन करतं. नुकतंच आयसीएमआर कडून एक उन्नती नावाचा एक मोठा रिसर्च प्रोजेक्ट किंवा एक संशोधन प्रकल्प ज्याला आपण म्हणू शकतो तो सुरू करण्यात आला आहे. उन्नतीचा अर्थ जर आपण त्याचं इलॅबोरेशन जर इंग्लिशमध्ये केलं, UNNATI अशा स्पेलिंगची जी फोड केली, तर त्याचा अर्थ होतो अपग्रेडिंग नॉर्म्स फॉर न्यूट्रिशन ग्रोथ डेव्हलपमेंट असेसमेंट ऑफ इंडियन चिल्ड्रन. याचा मराठीतून जर साध्या सोप्या भाषेत सांगायचं जर झालं, तर मुलांमध्ये, त्याच्यामध्ये फक्त लहान मुलंच येतात असं नाही, तर 18 वर्षांच्या पर्यंत वय असलेल्या सगळ्या मुलांमध्ये त्यांची वाढ, विकास आणि त्यांचं पोषण याच्याबद्दलचे जे मानांकन आहे, त्याचं जे स्टँडर्ड्स आहेत ठरलेले की ते काय असलं पाहिजे, म्हणजे त्याला आपल्याला नॉर्मल म्हणता येईल, किंवा ते काय असलं पाहिजे की त्याच्यावरून आपल्याला हे कळेल की मुलांचा विकास योग्य प्रकारे होतो आहे, याचे स्टँडर्ड्सची व्याख्या नेमकी काय आहे हे शोधण्याचा एक मोठा संशोधन उपक्रम म्हणजे उन्नती. उन्नतीची सगळ्यात आधी हे समजून घेतलं पाहिजे की याची गरज काय आहे. याची गरज याच्यासाठी आहे की साधारणतः आपण जे काही स्टँडर्ड्स फॉलो करतो किंवा जे काही मानांकन आपण फॉलो करतो ते जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले जे स्टँडर्ड्स आहेत तेच आपण फॉलो करतो. जागतिक आरोग्य संघटना ही सगळ्या जगाचा विचार करून ते ठरवते, आणि या देशांमध्ये विकसित देश आणि विकसनशील देश या दोन्ही देशांचा समावेश असतो. म्हणून असं होतं की आपल्या भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जर आपण अमेरिकेचे आणि इंग्लंडचे स्टँडर्ड्स लागू केले तर ते योग्य नाहीत, आणि म्हणून आपल्या देशाला आपले स्वतःचे स्टँडर्ड्स वेगळे असले पाहिजे, आणि म्हणून उन्नतीच्या माध्यमातून ते स्टँडर्ड्स काय आहेत, ते नॉर्मल काय आहे हे शोधण्याचा आणि त्याची व्याख्या ठरवण्याचा हा उपक्रम आहे. आता हा उपक्रम दोन फेज मध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. याचा पहिला फेज आहे तो आहे 0 ते 2 वर्ष या वयोगटामध्ये. याच्यात काय केलं जाणार आहे की 0 ते 2 वर्षाची सगळीची सगळी मुलांचा याच्यात अभ्यास होत नाही, पण एक त्याच्यामध्ये सॅम्पल साईज ठरलेली असते आणि विशिष्ट इतकी संख्या घेतली तर ती पूर्ण लोकसंख्येला लागू करता येते. तर काही दिल्ली, बेंगलुरू, इंदूर, पुरुलिया, पुणे, शिलाँग असे निवडक जे नॅशनल सेंटर्स आहेत, इथे चांगल्या वातावरणामध्ये, ऑप्टिमल एन्व्हायरमेंटमध्ये वाढ झालेल्या मुलांचं, त्यांच्या डोक्याचा घेर, त्यांचं जन्माच्या वेळी वजन, त्यांची उंची, पुढे जसं वय वाढतं त्याप्रमाणे याचं सगळ्यांचं कोडिंग करून त्याच्यावरून 0 ते 2 वर्षाच्या मुलांचं स्टँडर्ड ठरवण्यात येणार आहेत. याचं जे दुसरं फेज आहे ते असणार आहे 2 ते 18 वर्षांच्या मुलांमध्ये. याच्यामध्ये हे मी जे निवडक सेंटर सांगितले हे सेंटर सोडून त्यानंतर अजून या सेंटर्सची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे, आणि या सेंटर्सवरती मी सांगितल्याप्रमाणे मुलांचा वाढ व विकास, त्यांची उंची, त्यांचं वजन या सगळ्या गोष्टींचं परत एकदा या वयोगटामध्ये ते शोधलं जाणार आहे. हे सगळं झाल्यावर काय होतं, तर हे सगळं जेव्हा पूर्ण होतं तेव्हा त्याचा 50th percentile म्हणजे त्याचा मध्य काय आहे, आपण ज्याला सुवर्ण मध्य म्हणतो, ते वैद्यकीय जर संशोधनाच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर त्याला आम्ही 50th percentile असं म्हणतो. तर ते शोधून त्याच्या धर्तीवर काही ग्रोथ चार्ट हे नव्याने बनवले जाणार आहे. ग्रोथ चार्ट म्हणजे वाढीचा तक्ता. वेळेसोबत तुमचं वजन किंवा उंची हे मुख्यतः दोन, आणि अजून एक आता बॉडी मास इंडेक्स. बॉडी मास इंडेक्स म्हणजे तुमचं लठ्ठपणा किंवा तुमचं पोषण मोजणारं सगळ्यात महत्वाचं जे साधन आहे, याचे चार्ट बनवले जाणार आहेत. हे सगळं झालं सरकारचं काम. याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांची सगळ्यात महत्वाची भूमिका ही असेल की जेव्हा तुम्हाला कोणी शासकीय यंत्रणेकडून असा डेटा मागायला येईल तेव्हा तुम्ही ज्या प्रकारे आपण आता SIR साठी मतदानाचा डेटा आपण देतो आहोत किंवा आपल्याला आता सेन्सस चा डेटा पण घेण्या

0: याची सुरुवात काही प्रमाणात झालेली आहे. असा डेटा घेण्यासाठी जेव्हा तुमच्याकडे शासकीय कुठलाही लोक येतील तेव्हा त्याची खात्री करून तुम्ही हा तुमच्या मुलांचा वाढ विकास आणि पोषणाचा डेटा हा त्यांच्यासोबत शेअर करू शकता.
1: श्रोते हो, उन्नती हा कार्यक्रम देशाचा आहे, त्यामुळे साहजिकच त्यामध्ये नागरिकांचा प्रतिसादही महत्वाचा आहे. आपल्या बालकांच्या आरोग्यविषयक स्थितीची सरकारी पातळीवर तपासणी केली जाते, त्याच्या नोंदी ठेवल्या जातात. या नोंदींचा वापर पुढे आरोग्यविषयक संशोधनात होतो, त्यामुळे या माहितीचं संकलन करणाऱ्या आरोग्य सेवकांनाही लोकांनी सहकार्य करणं आवश्यक आहे. देशाच्या विविध भागातील बालकांच्या आरोग्याची आणि त्यांच्या शारीरिक स्थितीची माहिती घेऊन हा कार्यक्रम राबवला जातो. त्याचे दोन टप्पे आहेत. 0 ते 2 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या स्थितीचा आणि त्यांच्या जन्माच्या वेळेच्या वजनाचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर अमोल अन्नदाते म्हणाले,
0: उन्नतीवरून जे ग्रोथ चार्ट तुम्हाला मिळतील, खरं तर दर 3 महिन्यांनी प्रत्येक पालकांनी त्यांच्या डॉक्टरांकडून बालरोग तज्ज्ञांकडून ग्रोथ चार्ट भरून घेणं हे अपेक्षित आहे. आम्ही स्वतःहून ते करतो, पण डॉक्टरांकडून जरी राहून गेलं असेल तरी पालकांनी आग्रह धरून हे ग्रोथ चार्ट भरून घेतले पाहिजे. त्याच्यावरती एक नॉर्मलची रेंज त्या ग्रोथ चार्टवर ही दिलेली असते, जी अगदी अशिक्षित माणसालाही सहज कळू शकते. तर त्या लाईनमध्ये आपल्या मुलाची वाढ होते आहे की ती खाली जाते आहे. ग्रोथ चार्ट किंवा वाढीचा तक्ता ही अशी गोष्ट आहे ज्याच्यावरून 0 ते 18 वर्षांमध्ये खूपशा आजारांचं निदान होऊ शकतं फक्त एका गोष्टीवर. म्हणून हे ग्रोथ चार्ट भरून घेणं ही पालकांची जबाबदारी असणार आहे. यासोबतच उन्नतीमध्ये फक्त उन्नती किंवा आयसीएमआर मध्ये फक्त एवढ्याच गोष्टी होत नसतात. तुम्ही जर आयसीएमआर ची वेबसाईट चेक केली किंवा आयसीएमआरच्या माध्यमातून वेळोवेळी आपल्या आहाराविषयी किंवा आपल्या वजनाविषयी विविध गाईडलाईन्स किंवा मार्गदर्शक तत्व ही सांगितली जातात. या मार्गदर्शक तत्वांचा किंवा आपल्या आहार आपला कसा असला पाहिजे, आपल्या आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण किती असलं पाहिजे, कार्बोदकांचं प्रमाण किती असलं पाहिजे, स्निग्ध पदार्थांचं फॅटचं प्रमाण किती असलं पाहिजे, तर या सगळ्या गोष्टींचा अवलंब आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये करण्यासाठी सगळ्यात आधी आपण आयसीएमआरचे गाईडलाईन सगळ्या चेक केल्या पाहिजे वेळोवेळी. दर काही अंतरांनी, 6 महिन्यांनी, वर्षभरांनी अशा प्रकारच्या उन्नती सारख्या कार्यक्रमांमध्ये या गाईडलाईन सांगितल्या जातात. तसंच एक गोष्ट या उन्नतीची सगळ्यात महत्वाची आहे की आधीच्या काळी हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब किंवा डायबिटीस हे आजार हे 50-60 नंतरचे आजार समजले जायचे, पण आता अगदी 2-3 वर्षापासूनही ब्लड प्रेशर किंवा अगदी डायबिटीस 12 वर्षानंतर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं कुपोषणाची समस्या आहे तसं लठ्ठपणाची समस्याही मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे लहान मुलांमध्ये दिसून येते आहे. हे सगळं टाळण्यासाठी तुम्हाला वाढ व विकासाची निश्चित माहिती तुमच्या मुलाची असणं अपेक्षित आहे. तर त्यासाठी उन्नती या कार्यक्रमामध्ये आयसीएमआरच्या प्रत्येकाने सहभागी होणं, त्याच्या वेळोवेळी जी मार्गदर्शक तत्वे येतील त्याचा अभ्यास करणं, त्याचा अवलंब करणं, ती आपल्या डॉक्टरांकडून समजून घेणं हे करणं अत्यंत आवश्यक आहे.
1: श्रोते हो, उन्नती हा कार्यक्रम सर्वसामान्यांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्याचा नागरिकांपर्यंतचा थेट लाभ अधिक महत्वाचा ठरतो. भारतासारख्या विकसित होत असलेल्या देशाच्या दृष्टीने असलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्नही या माध्यमातून केला जातो. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर अमोल अन्नदाते म्हणाले,
0: आपल्याकडे डॉक्टरांची संख्या ही अत्यंत कमी आहे. 1,40,00,000 लोकसंख्येला आज आपल्याकडे हार्डली काही 4-5 लाख डॉक्टर्स पूर्ण देशामध्ये काम करत आहेत, इतकी संख्या ती कमी आहे. तर अशा वेळेला वाढ व विकास जर तुम्हाला तुमच्या मुलाचा समजून घ्यायचा असेल तर उन्नतीच्या माध्यमातून जे आपल्याला मार्गदर्शक तत्व किंवा स्टँडर्ड देतील त्याच्या माध्यमातून तुम्हाला ते लगेच कळेल सगळ्यात पहिली गोष्ट. आणि तुमच्या वाढीचा तक्ता त्याच्यावर जर वाढ खाली जात असेल तर नक्कीच तुमच्या मुलाला काहीतरी आजार आहे. आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे लठ्ठपणा, रक्तदाब, हृदयरोग याही आपल्या मुलाला होत आहेत का, या सगळ्या गोष्टी ह्या वाढीचा तक्ता आणि उन्नतीच्या माध्यमातून जे मार्गदर्शक तत्व येतील त्याच्यातून नक्कीच कळू शकेल.
1: श्रोते हो, देशाच्या बालकांमध्ये देशाचं भविष्य असतं. बदलत्या स्थितीबरोबर समन्वय साधत या मुलांची वाढ योग्य पद्धतीने होते की नाही, त्यांच्या शारीरिक वाढीबरोबरच मानसिक आणि भावनिक वाढीचा स्तर काय आहे याचाही अभ्यास केला जात असतो. विकसित भारत 2047 हे ध्येय गाठण्यासाठीच्याच प्रयत्नाचा हा एक भाग आहे. त्यामुळे जेव्हा देश विकसित होईल तेव्हा या देशाची जबाबदारी असलेली पिढी ही अधिक सशक्त, भावनिक

आणि मानसिक स्तरावर अधिक प्रगल्भ होण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा एक भाग असेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांच्या पुढे जाऊन आपल्या देशाच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक स्थितीनुसार सर्वच बालकांना उत्तम आरोग्य प्राप्त होण्यासाठीच्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: विष्णु गुरुर्देव महेश्वर।
1: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी। गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
2: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रुद्रनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते। म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका। बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम।

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम.
1: आकाशवाणीचे हे बीड केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजले. 102.9 मेगाहर्ट्स वर सादर करीत आहोत कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचा शेतकरी बांधवांसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

राम राम शेतकरी बंधूंनो, आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 6 श्रावण शके 1948 अर्थात 28 जुलै 2026। शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभाग यांच्याकडून प्राप्त झालेला दिनांक 29 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीसाठीचा हवामानाचा अंदाज। पाऊस 3 ते 15 मिलीमीटर एवढा पडेल। कमाल तापमान 31 ते 32 अंश सेल्सिअस ते किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस इतकं राहील। आकाशातील ढगांची स्थिती पूर्णतः ढगाळ राहून सकाळची सापेक्ष आर्द्रता 79 ते 91% एवढी, दुपारची सापेक्ष आर्द्रता 75 ते 81% एवढी राहील। वाऱ्याचा वेग 20 ते 28 किलोमीटर प्रतितास एवढा राहून वारे पश्चिम ते पश्चिम नैऋत्य दिशेने वाहतील। प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार 29, 30 व 31 जुलै रोजी बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। दिनांक 28 जुलै रोजी बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। बऱ्याच ठिकाणी, बहुतांश ठिकाणी 31 जुलै रोजी तर दिनांक 1 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। पुढील 3 दिवसात बीड जिल्ह्यात 2 ते 3 अंश सेल्सिअसने तापमानात हळूहळू घट होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवणार नाही। प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पिकात, फळबागेत, भाजीपाला व फुल पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा। शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया मधमाशी पालन या संदर्भातील संकलित माहिती। संकलन आणि निवेदन दिनेश प्रसाद माकरिया। राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, मधमाशांचा इतिहास हा मानववंशाच्या इतिहासापेक्षा फार पुरातन आहे। मानवाचा उदय होण्यापूर्वी अनेक लक्ष वर्ष मधमाशा आणि तत्सम कीटकांचं पृथ्वीवर वास्तव्य होतं। मधमाशा आणि कीटक त्यांच्या खाद्यासाठी संपूर्णपणे सपुष्प वनस्पतींवर अवलंबून असतात। त्याचप्रमाणे अनेक सपुष्प वनस्पती परागसिंचन व त्यामुळे होणाऱ्या बीजधारणेसाठी म्हणजेच आपलं पृथ्वीवरील अस्तित्व टिकवण्यासाठी कीटकांवर अवलंबून असतात। काही कारणांमुळे पृथ्वीवरील असे उपयुक्त कीटक नाहीसे झाले तर पृथ्वीवरील अनेक वनस्पती, झाडे, फळझाडे इत्यादी हळूहळू परागसिंचनाच्या अभावी नष्ट होतील व पर्यायाने मानवासहित अनेक पशुपक्ष्यांचं अस्तित्व धोक्यात येईल। नुसत्या डोळ्यांनी सहजासहजी न दिसणाऱ्या या असंख्य कीटकांमुळे पृथ्वीवरील वनस्पती जीवन व प्राणी जीवन यांचं कालचक्र अव्याहत फिरत आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। याच कीटक समूहांपैकी मधमाशा हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि उपयुक्त कीटक आहे। मधमाशी पालनाचा मुख्य उद्देश कृषी व उद्यानिक पिकांचं, विशेषतः भाजीपाला व फळवर्गीय तसेच तेलवर्गीय पिकांचं मधमाशांद्वारे परागसिंचन करून उत्पादन वाढवणे, मध, मेण आणि तत्सम पदार्थांचं उत्पादन करणे, मानवी आरोग्यासाठी प्रथिन, संप्रेरक, व्हिटॅमिन यांचा मुख्य स्रोत असणाऱ्या रॉयल जेलीचं उत्पादन तसेच परागकणांचं उत्पादन करणे, संधिवाताची चिकित्सा करण्यापूर्वी मधमाशीपासून निघणाऱ्या विषाचं उत्पादन करणे, अशा प्रकारच्या मधमाशी पालनाच्या विविध उद्देश असले तरी मध उत्पादनावर सर्वसाधारण मानवाचा कल दिसून येतो। तथापि पिकांचं उत्पादन वाढीसाठी म्हणून मधमाशी पालनाचे महत्व सर्वांना ज्ञात होणं आवश्यक आहे। त्यामुळे मधमाशी पालन हे कृषी क्षेत्रातील एक महत्वाचं व अनिवार्य अंग आहे। भारतामध्ये 5 प्रकारच्या मधमाशा आढळून येतात। या सर्वांमधून मधमाशी पालनाच्या दृष्टीने त्यांच्यापैकी 7 पुडी व युरोपियन मधमाशा उपयुक्त व योग्य आढळून आले आहेत। 7 पुडी

सातेळ मधमाशी जिला शास्त्रीय भाषेत एपिस सेरेना इंडिका असं म्हणतात. ही मधमाशी संपूर्ण भारतात आढळते. या माशा नेहमी अंधाऱ्या जागेत, झाडाच्या पोकळीत, दगडांच्या कापारीत, दगड निखळून झालेल्या विहिरीत किंवा घराच्या पोकळीत, अडगळीच्या जागी असलेल्या रिकाम्या मडक्यात किंवा सुरळीत, जुन्या टाकून दिलेल्या मोटार ट्रक किंवा ट्रॅक्टरच्या टायरमध्ये, कामात नसलेल्या पाईपच्या तुकड्यात, जमिनीतील पोकळीत राहतात. अशा पोकळीत त्या एकमेकांना समांतर अशी 7 ते 8 पोळी एका रांगेत बांधतात व त्यामुळे त्यांना 7 पोळी, 7 तेळ किंवा 7 पाळी अशी नावं दिली गेली आहेत. या आकाराने आग्या माशांपेक्षा लहान व झुडपी माशांपेक्षा मोठ्या असतात. यांना अंधारात काम करण्याची तसेच एकाच ठिकाणी खूप दिवस काम करण्याची सवय असते. या मधमाशा स्वभावाने गरीब असतात व सहजरित्या मांसाळतात. त्यांच्या या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांना कृत्रिम अशा लाकडी पेट्यांमध्ये 7 ते 8 चौकटी ठेवून त्या पोकळीत चांगल्या प्रकारे पाळता येते. युरोपियन मधमाशी एपिस मेलिफेरा या युरोपियन मधमाशा आहेत. जगात याच मधमाशांच्या वसाहतीचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. या माशा आकाराने आग्या मधमाशांपेक्षा लहान व सातेरी मधमाशांपेक्षा मोठ्या असतात. या मधमाशा सहज पाळल्या जातात. या माशा आपली पोळी दगडाच्या कपारीत, अंधारात, झाडांच्या ढोलीत बांधतात. पोकळीचा आकार 45x25 सेंटीमीटर असतो. 7 ते 10 पर्यंत पोळे बांधतात. पोळ्याची जाडी 2.8 सेंटीमीटर असते. या गृहत्याग करून जात नाही. अंधारात एकाच ठिकाणी जास्त दिवस राहण्याची सवय असल्याने त्यांचं कृत्रिम पालन केलं जातं. भारतामध्ये या वसाहती युरोपमधून आयात करून आणलेल्या आहेत. सपुष्प वनस्पतींची मुबलक उपलब्धता असल्यास या मधमाशांपासून प्रतिवर्षी 30 ते 40 किलोग्रॅम मध मिळतो. या मधमाशांच्या वसाहती ठेवण्याकरता लॅक्सट्रॅप मधुपेट्या वापरल्या जातात. लहान झाडी झुडपांची मधमाशी अर्थात एपिस फ्लोरिया या माशीला छोटी माशी असे म्हणतात, कारण ही माशी छोटे म्हणजे जवळजवळ 20x15 सेंटीमीटरचे एकच मेणाचे पोळे बनवते. हे पोळे झाडाच्या फांदीला, झुडपामध्ये किंवा इमारतीच्या भिंतीला आढळून येते. या पोळ्यांमधून मोठ्या प्रमाणात मध प्राप्ती होत नाही. 1/2 किलो मध प्रतिवर्षी प्रतिपोळ्यात मिळतो. या माशा कधी कधी हल्ला करतात. ही माशी लाकडी पेटीत राहत नसल्यामुळे या माशा पाळण्यात आतापर्यंत यश आलेले नाही. डॅमर माशी मेलिपोना ट्रायगोना प्रजाती या मधमाशा आकाराने इतर सर्व मधमाशांपेक्षा फारच लहान असतात. तसेच डासांच्या आकारमाना एवढ्या आढळतात. त्या झाडाच्या किंवा भिंतीच्या पोकळीत द्राक्षाच्या घोसासारखे पोळे बांधतात व द्राक्षाच्या आकाराच्या प्रत्येक कुपीत मध गोळा करून ती सीलबंद करून ठेवतात. त्यांचे पोळे अतिशय लहान म्हणजे 6 ते 12 इंच लांब, परंतु झाडाची पोकळी जर मोठी असेल तर त्या देखील 2.5 फूट लांबीचे पोळे बांधतात. या मधमाशांचा डंख लहान व संरक्षणाच्या दृष्टीने कुच कामाचा असतो, तरी पण त्या पोळ्याचे संरक्षण उत्तम रीतीने करतात. पोकळीच्या तोंडाशी त्या मेणाची 1.5 इंच लांबीची नळी तयार करतात. सायंकाळी सर्व माशा पोळ्यात आल्या की कामकरी माशी या नळीचं तोंड मेणाच्या पडद्याने बंद करतात. यामुळे पाल, सरडे, इतर कीटक यासारखे शत्रू त्यांच्या पोळ्यात शिरू शकत नाही. सूर्योदय होताच पडदा तोडून माशा मार्ग मोकळा करतात. त्यांचे पोळे काढण्याचा व मध घेण्याचा प्रयत्न केला तर त्या हजारोंच्या संख्येने पोळ्याबाहेर पडतात व मनुष्याच्या कानात, डोळ्यात शिरून त्याला सळो की पळो करून सोडतात. त्या माणसाला चावतात, त्यांच्या अंगावर फिरून त्यांना बेचेन करतात व एक प्रकारचं द्रव कातडीवर सोडून अंगाची आगाग करतात. यामुळे सहसा कोणी त्यांच्या वाटेला जात नाही. त्यांच्या पोळ्यातून एकावेळी 30 ते 50 ग्रॅम मध मिळतो. तो थोडासा आंबट, खारट व काळपट असतो, पण कधी कधी स्वच्छ व गोड मध देखील मिळतो. या मधमाशा फुलातील रस गोळा करतातच, पण त्याशिवाय फळे, साखर यातूनही गोड पदार्थ आणून साठवतात. यांच्या पोळ्याची विशिष्ट रचना व फार कमी मध साठवण्याची शक्ती यामुळे त्यांना पाळण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. आग्या मधमाशी एपिस डोरसाटा या माशा आकाराने सर्वात मोठ्या असून स्थलांतर करणाऱ्या माशा आहेत, त्यामुळे त्यांना पाळता येत नाही. या मधमाशा स्वभावाने रागीट व दंश करणाऱ्या असतात, त्यामुळे भयंकर आग होते. या मधमाशा मोठमोठ्या झाडावर, डोंगराच्या कपारीत, उंच पाण्याच्या टाक्याजवळ भले मोठे एकच पोळे 1x1 मीटर वसाहत बांधतात. याची मध गोळा करण्याची शक्ती अफाट असते. एका पोळ्यातून साधारणतः एकावेळी 25 ते 30 किलो पर्यंत मध मिळू शकतो. या माशीची आक्रमकता व स्थलांतर यामुळे व्यावसायिक दृष्ट्या त्यांचं संगोपन करून मध गोळा करणे यशस्वी झाले नाही. उपरोक्त 5ही प्रकारच्या मधमाशांच्या व त्यांच्या सवयींचा, स्वभावाचा व इतर काही गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास केल्यानंतर मनुष्याने 7 पुडी व युरोपियन माशीचीच मधमाशा पालनासाठी निवड केली. आशिया खंडात एपिस सेरेना इंडिका या भारतीय मधमाशी बरोबरच एपिस मेलिफेरा या युरोपियन मधमाशांची देखील मधमाशी पालनासाठी निवड केलेली दिसून येते. या प्रामुख्याने एपिस मेलिफेरा ही मधमाशी

तिच्या अनेक अंगाच्या गुणधर्मामुळे युरोपियन देशात अधिक लोकप्रिय झाली. या मधमाशीचा स्वभाव गरीब, एकाच वेळी समांतर 10 पोळ्या तयार करण्याची क्षमता, कमी उठाव करण्याची प्रवृत्ती, निरोगी व शक्तिवान राणी आणि इतर मधमाशांपेक्षा कितीतरी पटीने अधिक मध गोळा करण्याची व परागसिंचन करण्याची प्रवृत्ती, या गुणधर्मामुळे ही भारतात सुद्धा आता लोकप्रिय होत आहे. सपुष्प वनस्पतींची उत्तम उपलब्धता असल्यास या मधमाशीच्या एका पेटीतून साधारणपणे 50 किलो मधाचं उत्पादन मिळू शकतं. ही माशी आकारानं एपिस सेरेनापेक्षा मोठी असते. देशातील हवामान व फुलांचा हंगाम यांचाही मध संकलनावर परिणाम होतो. मधमाशी ही समूहात वसाहत करून राहणारी माशी आहे. भारतीय मधमाशी एका वसाहतीमध्ये एक राणीमाशी 200 ते 500 नरमाशा आणि अनेक म्हणजेच सुमारे 10 ते 15 हजार कामकरी माशा असतात. या वसाहतीच्या 7 ते 8 अशा समांतर पोकळ्या बांधतात. या पोकळ्यांमध्ये अंडी, अळ्या, कोश आणि मधमाशांनी साठवलेले परागकण व मध असते. या संपूर्ण घटकांची मिळून एक वसाहत तयार होते. या वसाहतीमध्ये राणी, नर व कामकरी माशांना प्रत्येकाचं काम नेमलेलं असतं. त्यामुळे या माशा परस्परांवर अवलंबून असतात. या मधमाशा आपापली कामं चोखपणे बजावतात. राणीमाशी ही आकाराने वसाहतीमध्ये सर्वात मोठी असते. एका वसाहतीमध्ये केवळ एकच राणीमाशी असते. ही वसाहतीची प्रमुख असते. ही माशी कामकरी माशांपेक्षा आकाराने जवळजवळ दुप्पट असते. राणीमाशीला दंश करणारा काटा नसतो. हिचं आयुष्य 2 ते 3 वर्षांचं असतं. राणीमाशीला केवळ अंडी घालायचेच काम असते. ती दिवसाला 500 ते 1000 अंडी घालते. त्यामुळे तिला अंडी घालण्याचे यंत्र असेही म्हणतात. जेव्हा राणीमाशी शक्तिहीन व अंडी घालण्यात असमर्थ होते तेव्हा कामकरी माशा तिला मारतात व वसाहतीमध्ये नवीन माशी निर्माण करतात. राणीमाशी 2 प्रकारची अंडी घालते, फलित आणि अफलित. फलित अंड्यांपासून राणी आणि कामकरी माशांचा जन्म होतो तर अफलित अंड्यांपासून नर माशांचा जन्म होतो. ज्या फलित अंड्यांपासून जन्माला येणाऱ्या अळीला राणीमाशी करायची असते अशा अळीला भरपूर व पौष्टिक अन्नाचा पुरवठा कायम चालू असतो. यालाच रॉयल जेली असे म्हणतात. ही रॉयल जेली कामकरी माशीच्या डोक्यातील विशिष्ट ग्रंथीत तयार होते. नंतर 15 दिवसानंतर कोशावस्थेतून शेवटची कात टाकून कोश व मेणाचं टोपण फोडून राणीमाशी तयार होते. नरमाशी ही आकाराने राणीमाशीपेक्षा लहान आणि कामकरी माशांपेक्षा आकाराने मोठी असते. नरमाशांना सुद्धा राणीमाशीप्रमाणेच दंश करणारा काटा नसतो. राणीमाशीने घातलेल्या अफलित अंड्यांमधून नरमाशी जन्माला येते. नर हे काळ्या रंगाचे असतात. एका वसाहतीमध्ये 200 ते 500 नर असतात. नरमाशांचे काम केवळ राणीमाशीसोबत हवेत मिलन करणे आणि मधपेटीत हवे असणारे तापमान निर्माण करणे ही आहे. मिलनानंतर नरमाशी मृत्युमुखी पडते. जर एखाद्या परिसरातील प्राणीचा सर्व नरांबरोबर संयोग होऊन त्या वसाहतीमध्ये अंडी घालत असतील तर त्या वसाहतीमध्ये नराची आवश्यकता नसते. अशा वेळी कामकरी माशा त्यांना हकलून लावतात किंवा मारून टाकतात. नरमाशीचं आयुष्य 4 महिने असते. कामकरी माशा या माशा आकाराने सर्वात लहान असतात. राणीने घातलेल्या फलित अंड्यांपासून या कामकरी माशा निर्माण होतात. या माशांना विषारी काटा असतो. शत्रूपासून पोळ्याचं संरक्षण करण्यासाठी त्या शत्रूला दंश करतात. फलित अंड्यामधून निर्माण झालेल्या अळ्या या सारख्याच असतात, परंतु त्यामधील एका अळीला पौष्टिक खाद्य रॉयल जेली दिल्यामुळे तिची वाढ इतर कामकरी माशांच्या दुप्पट होते. अशा प्रकारे राणीमाशी जन्माला येते. परंतु उर्वरित अळ्यांना दुय्यम दर्जाचं व अपुरं अन्न दिल्यामुळे त्यांची वाढ होत नाही. अशा अळ्यांपासून कामकरी माशा तयार होतात. कामकरी माशा या राणीमाशीप्रमाणेच असतात, परंतु त्या आकाराने लहान असून त्यांच्या जननेंद्रियांची वाढ पूर्ण झालेली नसते. त्यामुळे त्या नरासोबत संयोग करू शकत नाही. कामकरी माशांचा आयुष्यमान 4 आठवडे ते 6 महिने इतके असते. कामकरी माशा वसाहतीमध्ये अनेक प्रकारची कामे करतात, जसे पोळ बांधणे, मकरंद परागकण गोळा करणे, पाणी आणणे, नवीन राणीमाशी तयार करणे व तिची काळजी घेणे, पाणी, परागकण, मकरंद इत्यादी अन्नसाठा कुठे आहे हे शोधून काढून इतर कामकरी माशांना कळवणे, पोळ्यांचं संरक्षण करणे, अंडी अवस्थेपासून संपूर्ण वाढ झालेली राणी, कामकरी व नरमाशा निरनिराळ्या अवस्था पार करून जन्मास येतात. मधमाशी पालनासाठी पुढील साहित्याची आवश्यकता असते, ज्यामध्ये लाकडी मधमाशांची पेटी, जाळीचा बुरखा, हातमोजे, धुरी यंत्र, राणी पिंजरा, राणी पकडण्याची पेटी, मध काढण्याचे यंत्र, खाद्य पाकपात्र इत्यादी, सुरी किंवा चाकू आणि मधमाशा पकडण्याची जाळी. हे साहित्य मधुमक्षिका संशोधन केंद्रातील अधिकाऱ्यांच्या मदतीनं मिळते. त्यांच्या सहकार्याने सर्व साहित्याची सर्व माहिती करून घेऊन
त्यांच्याकडून मधमाशांच्या स्वभावाची आणि त्यांना हाताळण्याच्या तंत्राची

माहिती करून घ्यावी. तसेच मधमाशा हाताळताना त्यांच्या डंखाची भीती मनातून काढून टाकून निर्भयपणे मधमाशा वसाहती हाताळाव्यात. त्याने मानसिक रूपाने पूर्णपणे तयार होऊन हिमतीने कार्य करावे. ज्या परिसरात कडुलिंब, शेवगा, हातगा, जांभूळ, आंबा, लिंबू, बोर, संत्रा, मोसंबी, पेरू, चिंच, शिसम, आडुळसा, निरगुडी, कवट, आवळा, रिठा, कुलमोहर, बेल, वेडीबाबूळ, सुबाबूळ, निलगिरी, वॉटरब्रश, साल, करंज आदी वृक्ष, भोपळा, काकडी, कोथंबीर, दोडके, कोहळे, तूर, मूग, कारळे, सूर्यफूल, तीळ, जवस, मोहरी, वटाणा, चणा, कापूस, भेंडी, ओवा, जिरे, बडीसोप, मिरे, गोबी, फुलगोबी, गाजर, मुळा, कांदा, मोहरी, वांगे, टमाटे, गुलाब, ॲस्टर, झेंडू ही पिके व फुलझाडे असतात. अशा ठिकाणी मधमाशी पालन यशस्वीरित्या करता येते. मध पेट्या ठेवून मधाचा उद्योग करणे सोयीचे, फायद्याचे आणि मधाची शुद्धता वाढवणारे असते. दीर्घकाळ अंडी घालणारी राणीमाशी ही या उद्योगातील प्रमुख घटक आहे. उलट पक्षी मेणकिरा हा मधमाशांचा सर्वात मोठा शत्रू. त्याला दूर ठेवण्यासाठी मधुपेटीची नियमितपणे साफसफाई करावी लागते. नैसर्गिकरित्या फुलांमधील मध मिळण्याचं प्रमाण जेव्हा कमी होतं तेव्हा मधमाशांची गरज भागवण्यासाठी 4-5 दिवसातून एकदा साखरेचा पाक द्यावा लागतो. मधमाशी पालनाविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था गणेश खिंड रोड पुणे येथे आहे. यासोबतच महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ MIDC गोकुळ शिरगाव जिल्हा कोल्हापूर येथे असून तेथील दूरध्वनी क्रमांक 0231-2672-276 असा आहे. महाबळेश्वर सातारा येथे देखील मधमाशी पालन प्रशिक्षण संस्था आहे. येथील दूरध्वनी क्रमांक 0216-268-264 असा असून कृषी कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे देखील मधमाशी पालनासंबंधी माहिती मिळू शकते. तेथील दूरध्वनी क्रमांक 0242-2282-235 असा आहे. बरे तर शेतकरी बंधूंनो आज एवढंच. नमस्कार, धन्यवाद. शेतकरी बंधूंनो यानंतर मराठवाडा कृषी विद्यापीठ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील तज्ज्ञांनी दिलेला कृषी हवामान सल्ला. पाऊस झालेल्या ठिकाणी उगून आलेल्या कापूस पिकात विरळणी व तूट भरून काढणे ही कामे करून घ्यावीत. कापूस पिकात जमिनीत वापसा असताना आंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. कापूस पिकात रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा ॲसिटामॅप्रिड 20% 50 ग्रॅम किंवा फ्लोनिकामिड 50% 60 ग्रॅम प्रति एकर पाण्यात मिसळून पावसाची उघड बघून फवारणी करावी. मूग, उडीद, भुईमूग, मक्का या पिकांमध्ये वापसा असताना आंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी एमामेक्टिन बेंझोएट 5% 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 SC 4 mL/10 L पाण्यात मिसळून वरील कीटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. केळी, आंबा, द्राक्ष, सीताफळ या बागांमध्ये अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. नवीन लागवड केलेल्या केळी बागेस नत्र, स्फुरद व पालाश यांचा डोस द्यावा. बागेत जमिनीत वापसा असताना आंतरमशागतीची कामे पूर्ण करावीत. आंबाफळ बागेत रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 4-5 mL/10 L पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्राक्षबागेतील फुटवे काढावेत. द्राक्षबागेतील रोगग्रस्त पानांची विरळणी करून घ्यावी. द्राक्षबागेमध्ये शेंडा खुडून घ्यावा. द्राक्षबागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. फुलशेती आणि भाजीपाला पाऊस झालेल्या ठिकाणी ओलावा बघून बियांद्वारे लागवड केलेल्या भाज्या भेंडी, कारले, भोपळा, दोडका इत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून वांगी, मिरची, टोमॅटो इत्यादी पिकांची पुनर्लागवड करावी. काढणीस तयार असलेले भाजीपाला पीक आणि फुलपिके काढून घ्यावीत. पशुधन व्यवस्थापन पावसाळ्यात जनावरांभोवती गोमाशा, डास, गोचिड यांचा वावर वाढतो. त्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने कीटकनाशकांची फवारणी करून घ्यावी. जनावरांना पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांचं

पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावं. शेळी मेंढी यांना पावसाळ्यात आंत्रविचार या आजारापासून प्रतिबंधासाठी त्या रोगाचं लसीकरण योग्य वेळेत करून घ्यावं. पावसाळ्यात कोवळा व हिरवा चारा पशुधनास जास्त प्रमाणात आहारात देण्याचं टाळावं. आता ऐकूयात एक गीत.

शेतकऱ्यांनो आता ऐकूयात हरित गृह तंत्रज्ञान याबद्दलची संकलित माहिती। हरित गृह तंत्रज्ञान, हरित गृहाचा उपयोग प्रामुख्याने हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी, उच्च प्रतीच्या फुलांच्या उत्पादनासाठी व उती संवर्धनाद्वारे तयार केलेल्या रोपांची वाढ करणे, रोपवाटिका तयार करणे इत्यादीसाठी करण्यात येतो। हरितगृहाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत, वातावरण नियंत्रित हरितगृह आणि नैसर्गिक वायुविरजन हरितगृह। वातावरण नियंत्रित हरितगृहामध्ये तापमान व आर्द्रता विविध तंत्र वापरून नियंत्रित केली जाते। यामध्ये फॉगर्सचा वापर पिकांना आवश्यक असणाऱ्या आर्द्रतेनुसार केला जातो। या प्रकारच्या हरितगृहासाठी वायुविजन पंखे, सेल्युलोजचे पडदे आवश्यक आहेत। फॅन, पॅड व सूक्ष्म सिंचनासाठी विजेची गरज असते। तसेच पडद्यावर पाणी पडण्यासाठी विद्युत पंप आणि नळ जोडणी आवश्यक असते। नैसर्गिक वायुविरजन हरितगृह, या प्रकारचे हरितगृह नैसर्गिक वायुविरजनावर आधारित असून या आधारे पिकांच्या आवश्यकतेप्रमाणे तापमान, आर्द्रता व कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण राखता येतं। यामध्ये कीटक व जीवाणूंचा प्रवेश टाळण्यासाठी प्लास्टिकची जाळी, इन्सेक्ट नेट वापरण्यात येते। हरितगृहाच्या वायुविरजनासाठी ठेवलेली उंचीवरील झडप ही उत्तर किंवा पूर्व दिशेस उघडणारी असावी, म्हणजेच हरितगृहाचे तापमान कमी राखण्यास मदत होते। वायुविरजन म्हणजे हरितगृहातील गरम हवा बाहेर काढणे व हरितगृहातील तापमान

करता कार्बन वायू व पिकांभोवतालची खेळती हवा नियंत्रित ठेवणं होय. हरितगृहाच्या वायुविरजनासाठी एकूण क्षेत्रापैकी 30% क्षेत्र थंड हवा आत येण्यासाठी व आतील हवा बाहेर काढण्यासाठी उघडे ठेवण्याची सोय असावी. हरितगृहातील तापमान नियंत्रणासाठी अतिसूक्ष्म फवारा संयंत्र फॉगिंग सिस्टीम असणं आवश्यक आहे. पिकांच्या गरजेनुसार छताला 50% व बाजूला 35% पांढऱ्या रंगाची UV स्टॅबिलाइज्ड शेडनेट असावी. हरितगृहासाठी जागेची निवड: लाल निचरा होणारी जमीन असल्यास 2 इंच जाडीचा वाळूचा थर देऊन त्यावर वाफे करावेत. हरितगृहाभोवती 1.5 x 1.5 फूट आकाराचा चर काढावा, जेणेकरून पाण्याचा योग्य निचरा होईल. भरपूर सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी हरितगृहास मिळू शकेल अशी जागा निवडावी. शेतात उंच सखल जमीन असल्यास निवड केलेल्या जागेचे सपाटीकरण करावे. पाणथळ जागा हरितगृहासाठी वापरू नये. मोठ्या वृक्षाच्या सावलीत किंवा इमारतीच्या सावलीत किंवा इमारतीच्या पडोशाची जागा निवडू नये. पाणी पुरवठ्याच्या सुविधा जवळपास असणं आवश्यक आहे. पाण्याचा सामू 6 ते 7.5 EC 1-2 च्या दरम्यान व क्षारतेचे प्रमाण जास्तीत जास्त 0.1 ते 0.5 mmHg प्रति सेंटीमीटर इतका असणं अपेक्षित आहे. विद्युत पुरवठ्याची सुविधा आवश्यक आहे. हरितगृहाची दिशा ठरवताना 2 बाबी विचारात घ्याव्यात. वाढणाऱ्या पिकास पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. वाहणाऱ्या वाऱ्यापासून हरितगृहास धोका नसावा. या दोन्ही बाबींचा विचार करून हरितगृहाची दीक्षा दक्षिण उत्तर ठेवावी. त्यामुळे वरील झडप व्हेंट पूर्व किंवा उत्तर दिशेस येईल. हरितगृह उभारणीसाठी लक्षात ठेवावयाच्या तांत्रिक बाबी: खांबासाठी पक्का पाया घेतलेला असावा. खड्ड्याचा आकार 1.5 x 1.5 x 2 फूट असावा. त्यात मधोमध फाउंडेशन पाईप बसून त्यात होल्ड फास्ट बार टाकून काँक्रीट भरावे. काँक्रीट भरताना सिमेंट वाळू व खडीचे प्रमाण 1:4:8 याप्रमाणे घ्यावे. छताला ठेवण्यात येणारे व्हेंट 0.8 ते 1 मीटर उंचीचे असावं व व्हेंटची दिशा पूर्व किंवा उत्तर असावी. हरितगृहाच्या एका कंपार्टमेंटची रुंदी 8 मीटरपेक्षा जास्त नसावी. 2 कंपार्टमेंटमधील छताच्या पॉलिथिन फिल्मवरील पावसाचं पाणी वाहून नेण्यासाठी GI पत्र्याचंच गटर असावं. छतासाठी लागणारी फिल्म अल्ट्राव्हायलेट स्टेबिलाइज प्लास्टिकची असावी व त्याची जाडी 200 μm असावी. फिल्म वापरताना इतर निकष मानांकनाप्रमाणे असावेत. साधारणपणे 1 किलो फिल्म मध्ये 5.3 चौरस मीटर क्षेत्र आच्छादता येते. फिल्मची पारदर्शकता उच्च दर्जाची 80 ते 85% असावी. पॉलिथिन फिल्मची फिटिंग अल्युमिनियम चॅनल पट्टीमध्ये GI स्प्रिंगच्या सहाय्याने करावी. चारही बाजूने वायुविरजनासाठी 3 मीटर उंचीची जागा ठेवावी व ती रात्रीच्या वेळी कर्टनच्या सहाय्याने बंद करण्याची सोय ठेवावी. हरितगृह उभारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यापैकी ज्या साहित्याचे ISI BIS मानके निश्चित करण्यात आलेली आहेत ते साहित्य मानकाप्रमाणे असणं आवश्यक आहे. बऱ्या तर शेतकरी बंधूंनो, आज एवढंच. पुन्हा आपली भेट पुढील किसानवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत राम राम. शेतकरी बंधूंनो, यानंतर 8 वाजता आकाशवाणी मुंबई महाराष्ट्राचं प्रसारण होईल. आम्ही ते सहक्षेपित करू.

ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी। श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात। अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं। मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
6: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
4: आम्ही चर्चा करतो.
7: आम्ही गप्पाही मारतो.
8: आम्ही मजा मस्तीही करतो.
4: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
9: आपुलकी आधार
4: प्रत्येक मंगळवारी
10: 12:00 वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
10: आपुलकी या घरात.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 8:05 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा. पेपर फुटल्यानंतर 5 महिन्यात दोषींना शिक्षा ठोठवण्याची विधेयकात तरतूद. प्रवेश परीक्षा वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा घेण्याची शिवसेनेची मागणी. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेसची टीका. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून साखरेच्या साठेबाजींवर निर्बंध. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपर फुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. राज्यसभेत मात्र विद्यार्थ्यांच्या विरोधातले गुन्हे मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी गोंधळ घातल्याने विशेष कामकाज होऊ शकलं नाही. या विधेयकावरच्या चर्चेविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेली कोंडी लोकसभेत आज दुपारी फुटली आणि पेपर फुटी प्रकरणी कठोर

0: शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं.
1: जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
0: या अंतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तसंच पेपर फुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. प्रवेश परीक्षा वर्षातून एकदाच नव्हे तर एकापेक्षा अधिक वेळा घ्यावी. प्रश्नसंच बनवून परीक्षेआधी त्यातून काही प्रश्न निवडावेत जेणेकरून पेपर फुटणार नाही अशी शिफारस शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. नैतिकतेतून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असंही ते म्हणाले. आजच्या काळात या विधेयकाची गरज होती असं भाजपा खासदार बासुरी स्वराज म्हणाल्या. गेल्या दशकभरात 152 पेपर फुटले. 2024 पेपर फुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला.
2: ना इस विधेयक पे पेपर लीक रोकने के कोई ठोस कदम है. इससे देश के युवाओं का भरोसा कैसे बनेगा. नई नई कमेटियां बनाने से काम नहीं चलेगा. उनका अध्यक्ष चाहे कोई भी हो. राधा कृष्ण कमेटी भी व्यवस्था में सुधार लाने के लिए बनी थी. आज तक उसकी एक सिफारिश लागू नहीं हुई है.
0: नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांनी सरकारला प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे पेलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भरती होत असल्यावर समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी टीका केली तर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पेपर फुटी प्रकरणी कठोर कायद्याची गरज असल्याचं मत चर्चेदरम्यान व्यक्त केलं.
3: आंध्र प्रदेशात गेल्या महिनाभरात कोविडचे 2 रुग्ण आढळले मात्र त्यांना झालेला संसर्गाचा प्रकार जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या चिंताजनक प्रकारातला नव्हता. केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. YSR कडापा जिल्ह्यात 3 रुग्णांचा कोविडनं मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे मात्र त्यांना मधुमेह रक्तदाब आणि मूत्रपिंडाचे जुने आजारही होते असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पद स्वीकारल्याला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ केला. या काळात देशात वसाहतवादाचा पगडा झुगारून भारतीय संस्कृतीच्या अभिमानाचं पुनरुत्थान झाल्याचं प्रतिपादन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. या कारकिर्दीविषयी त्या म्हणाल्या.
4: जो मैंने 25 जुलै 2022 को भारत के राष्ट्रपति का पदभार ग्रहण किया था तो ये मेरे लिए सम्मान से अधिक दायित्व का विषय था क्योंकि राष्ट्रपति भवन आना मेरे सपनों से परे था जो कभी सोचा नहीं था वो मेरे साथ हुआ.
3: राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात त्यांना मिळालेल्या 300 भेटवस्तूंचा लिलाव त्यांनी सुरू केला. या लिलावात येत्या 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत भाग घेता येईल. मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदाच्या कारकिर्दीवर राष्ट्रपती भवन राष्ट्र का भवन सेवा और संवेदना समावेशी सहभागिता भारतीयता का उत्सव आणि आमा राष्ट्रपती आमा गौरव या पुस्तकाचं प्रकाशनही आज राष्ट्रपती भवनात झालं. जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले. विद्यार्थी आंदोलकांची खाजगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. नीट पेपर फुटी नंतरच्या आंदोलनातल्या

विद्यार्थ्यांविरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृह विभागाला या संदर्भातले आदेश दिले. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालवल्या जाणाऱ्या अपप्रचार मोहिमेत सहभागी असलेल्या 500 पेक्षा जास्त समाज माध्यमांवरच्या खात्यांची ओळख राज्य सायबर पोलिसांनी पटवली आहे. यातली काही खाती पाकिस्तान आखाती देशातून चालवली जात होती असं सायबर पोलिसांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध

0: देशातून चालवली जात होती असं सायबर पोलिसांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध आणले आहेत. त्यानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही. तसंच जास्तीत जास्त 4,000 क्विंटल साठवून ठेवता येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. 1 ऑगस्टपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हे निर्बंध लागू असतील. साखरेच्या व्यापाऱ्यांना त्यांच्याकडच्या साठ्याचे तपशील दर आठवड्याला foodstock.dfpd.gov.in या पोर्टलवर जाहीर करावे लागतील. नागरिक सामाजिक संस्थांच्या भागीदारीतून 2030 पर्यंत देशाला बालविवाह मुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी केलं आहे. त्या आज नवी दिल्लीत बाल हक्कांवर आयोजित 4 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचा पाकिस्तानचा उद्योग केवळ काश्मीरमधलं आपलं अतिक्रमण घट्ट करण्याचा आणि निवडणुकांच्या बुरख्यामागे मानवाधिकार हनन लपवण्याचा प्रयत्न असल्याचं भारतानं म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं की सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये जनता मोठ्या प्रमाणात निषेध निदर्शनं करत असून ते पाकिस्ताननं केलेल्या आर्थिक शोषणाचं फलित आहे. पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला पाठबळ द्यावं थांबवावं अशीच भारतातल्या जनतेची आणि जिंजीची देखील मागणी आहे असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. जपानमधल्या कुमामोतो बेटावर आज दुपारी 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती जपानच्या हवामान विभागानं दिली आहे. त्यानंतर अरियाके समुद्र आणि यात्सुशिरो समुद्र किनारपट्टीसाठीही सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. चीनमधील हाँगझू इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सोनम उत्तम मस्कर आणि हिमांशु ढिल्लन यांनी 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक जिंकलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा. पेपर फुटल्यानंतर 5 महिन्यात दोषींना शिक्षा ठोठावण्याची विधेयकात तरतूद. प्रवेश परीक्षा वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा घेण्याची शिवसेनेची मागणी. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेसची टीका. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आणि 28 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात बाजी प्रभू देशपांडे यांचा पोवाडा आपण ऐकणार आहात विठ्ठल उमप आणि सहकलाकारांच्या स्वरात. रचना आहे राम उगावकर यांची.

शोध्या. आताच आपण बाजी प्रभू देशपांडे यांच्यावर पोवाडा ऐकलात. विठ्ठल उमापाणी सहकलाकारांनी सादर केलेला. रचना होती राम उगावकर यांची. आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 8:30 आपण ऐकू शकाल संसद समीक्षा कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण. 8:45 समाचार संध्या हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र. 9:00 न्यूज ऍट 9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. आणि 9:45 मंथन. हे 5 कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ठीक 8:30 संसद समीक्षा कार्यक्रमांचं ध्वनिमुद्रण.

श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मिनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.